सुप्रभात श्रोते हो, FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर मी सुवर्णमाला आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. आज गुरुवार भारतीय सौर दिनांक 11/1948 अर्थात 2 जुलै 2026 सकाळचे 5:56 होत आहेत. श्रोते हो, आजच्या पहिल्या प्रसारण सभेस सुरुवात करीत आहोत सनीच्या मंगल सुरांनी.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनेर वाजवलेली मंगलधून आता आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

श्रुती हो कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात शांता शेळके यांची भक्तरचना. कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरामध्ये, संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं.

श्रुतियो ही भोपाळी आता आपण ऐकलीत कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरामध्ये. यानंतर ऐकूयात अजित कडकडे यांच्या आवाजातील प्रवीण दवणे यांची भक्तिरचना. संगीत आहे नंदू होणप यांचं.

श्रोतेहो, आपण ऐकलेत अजित कडकड यांनी सहकाऱ्यांनी गायलेली ही भक्तिरचना. मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली संत ज्ञानेश्वर यांची भक्तिरचना. स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

आनंद माडगुळकर यांनी गायलेली ही भक्तिरचना आता आपण ऐकलीत. श्रोतेहो, मंगल प्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात कनिका बॅनर्जी यांच्या आवाजातील हिंदी भक्तिरचना. संगीत आहे मुरली मनोहर स्वरूप यांचं.

श्रोतेहो, मुरली मनोहर स्वरूप यांच्या संगीत नियोजनातील ही भक्तिरचना आता आपण ऐकली. कणिका बॅनर्जी यांच्या आवाजामध्ये मंगलप्रभात या कार्यक्रमाची सांगता करूयात. योगेश्वर यांच्या देशभक्तीपर गीताने जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर आणि सहकाऱ्यांचा आवाज. तर संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली योगेश्वर यांची देशभक्तीपर रचना आता आपण ऐकलीत. आणि या देशभक्तीपर गीतासोबतच श्रोतेहो मंगलप्रभात हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत.

आकाशवाणी FM सेवेचं हे आहे धाराशिव केंद्र. सकाळचे 6:35 होत आहेत. श्रोतेहो, ऐकूयात आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात द्रवरूप जीवाणू संवर्धक याविषयीची माहिती आम्ही प्रसारित करू. संकलन आणि निवेदन आहे अश्विनी पाटेकर यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयीची माहिती तज्ज्ञ डॉक्टर आहेत भालचंद्र जयकर. आणि 6:50 परिसर या कार्यक्रमात नदी पुनर्जीवन आव्हानं आणि दिशा याविषयीची माहिती सहभाग आहे स्नेहल धुंडे यांचा. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, सकाळी 6:55 मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 7:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:15 वेळ आहे लखलख चंदेरी या कार्यक्रमाची.

श्रोतेहो सकाळी 8:40 वनमहोत्सव सप्ताहानिमित्त समन्वयित कार्यक्रम याअंतर्गत संरक्षण आणि वनसंवर्धनाचा भारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री चेत्राम पवार यांची मुलाखत मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 9 ते 10 या वेळेमध्ये देश की सुरीले धडकन विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. मुंबई केंद्रावरून आम्ही ते सहक्षेपित करू. 10 मिश्र संगीताचा आपण आनंद घ्याल. 10:30 गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 11 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये बेगम परवीन सुलताना यांनी गायलेला राग अहिर भैरव. 11:30 गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

श्रद्धेहो, दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येतील दुपारी 1 ते सायंकाळी 5 या वेळेत. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 जिल्हा वार्तापत्र आणि दुपारी 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील. श्रोतेहो, सायंकाळी 5 वाजता कार्यक्रम गीतगुंजन आपण ऐकू शकाल. युवावाणी हा कार्यक्रम 5:30 मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 6 वाजता कार्यक्रमांची रुपरेषा सांगितली जाईल. 6:10 मिश्र संगीताचा आपण आस्वाद घ्याल. स्वयंसिद्धा हा महिलांसाठी कार्यक्रम आम्ही प्रसारित करू सायंकाळी 6:30. 7:15 विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. श्रोतेहो, शेतकरी बांधवांसाठी प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आपण ऐकू शकाल 7:30. रात्री 8:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम, यामध्ये केरपा बळीराम काळे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या धनगरी ओव्या आम्ही प्रसारित करू.

श्रोतेहो, रात्री 9 ते 10 या वेळेमध्ये विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित करण्यात येतील. 10 वाजता कार्यक्रम हिंदी पत्रगीत. श्रोतेहो, रात्री 10:30 आयसीसी T20 महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2026 अंतर्गत ओवेल लंडन इथं इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या उपांत्यपूर्व क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, याव्यतिरिक्त मराठी, हिंदी आणि इंग्रजी बातम्या दिल्ली, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या केंद्रावरून आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा.

0: श्रोते हो, आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 6:40 झाले आहेत. कृषीवाणी हा कार्यक्रम काही क्षणातच.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.

श्रोतेहो, कृषीवाणी या कार्यक्रमात आता प्रसारित करीत आहोत द्रवरूप जीवाणू संवर्धक याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन आहे अश्विनी पाटेकर यांचं.

शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उत्पादन वाढीसाठी द्रवरूप जीवाणू संवर्धकाचं महत्व याविषयीची माहिती. मंडळी, रासायनिक खतांचा वाढता वापर, जमिनीची घटणारी सुपीकता आणि वाढता उत्पादन खर्च या पार्श्वभूमीवर द्रवरूप जीवाणू संवर्धक हे एक प्रभावी, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर साधन ठरत आहे. शेतकरी बंधूंनो, द्रवरूप जीवाणू संवर्धक म्हणजे काय? तर द्रवरूप जीवाणू संवर्धक म्हणजे उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंचं द्रव माध्यमात तयार केलेलं जैवखत. हे जीवाणू जमिनीत आणि पिकांच्या मुळाभोवती सक्रिय होऊन वनस्पतींना आवश्यक अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात. जीवाणू संवर्धक 5 प्रकारचे आहेत. सर्वप्रथम रायझोबियम हे कडधान्य पिकांसाठी आपण वापरतो. ॲझॅक्टोबॅक्टर हे गहू, ऊस, भाजीपाला यांसारख्या पिकांसाठी वापरतो. ॲझोस्पिरिलियम हे आपण मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या पिकासाठी वापरतो. PSB म्हणजेच फॉस्फेट विद्राव्यक जीवाणू हे जमिनीतील अलघुनशील स्फुरत पिकांना उपलब्ध करून देण्यासाठी आपण वापरतो. पोटॅश विद्राव्यक जीवाणू हे आपल्या जमिनीला पोटॅश उपलब्ध करून देतात. याचे फायदे कोणकोणते? तर नायट्रोजन, स्फुरद आणि पोटॅश याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी होतो. रासायनिक खतांची गरज कमी प्रमाणात होते. मुळांची वाढ चांगली होते. जमिनीतील सेंद्रिय पदार्थ आणि सूक्ष्मजीवाणूंची संख्या वाढते. त्याचबरोबर उत्पादन आणि गुणवत्तेत सुद्धा वाढ होते. सर्वात महत्वाचं म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण देखील होतं. शेतकरी बंधूंनो, आता तुम्ही म्हणाल याची वापरायची पद्धत कशी? सर्वप्रथम बीज प्रक्रिया. पेरणीपूर्वी बियाण्यांना जीवाणू संवर्धक लावावं, त्यामुळं बियाण्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रोपांची मुळं बुडवणं म्हणजेच भात, भाजीपाला इत्यादी रोपांना लागवडीपूर्वी द्रावणात बुडवावं. ठिबक आणि आळवणीद्वारे पाण्यात मिसळून जमिनीत देणं. शेतकरी बंधूंनो, हे जीवाणू संवर्धक आपल्याला वापरताना काही काळजी घ्यावी लागेल. म्हणजेच कालबाह्य झालेलं म्हणजेच एक्सपायर झालेलं उत्पादन वापरू नये. थेट सूर्यप्रकाशापासून दूर आणि थंड ठिकाणी साठवावं. रासायनिक बुरशीनाशक आणि जंतुनाशकांसोबत एकाच वेळी मिसळू नये. शिफारस केलेल्या प्रमाणातच याचा वापर करावा आणि वापरण्यापूर्वी बाटली चांगली हलवावी, कारण ते मिश्रण एकजीव व्हायला हवं. शेतकरी बंधूंनो, द्रवरूप जीवाणू संवर्धक योग्य पद्धतीने वापरल्यास पिकांची वाढ जोमदार होते.

श्रोते हो, कृषीवाणी या कार्यक्रमात आता आपण ऐकलत द्रवरूप जीवाणू संवर्धक याविषयीची माहिती. संकलन आणि निवेदन होतं अश्विनी पाटेकर यांचं. आकाशवाणी धाराशिव केंद्र सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आता मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण पीयूजे ऑब्स्ट्रक्शन म्हणजे किडनी आणि लघवीच्या नळी जोडण्याची जे ठिकाण आहे तिथे असलेल्या अडथळ्यावरती माहिती घेऊन येऊया. किडनीमध्ये लघवी जिथे तयार होते

0: ज्या नळीशी ती लघवीच्या पिशवीमध्ये येते त्या ठिकाणी एक फनेलसारखा भाग असतो. या भागाला रिनल पेल्विस म्हणतात. हा कधी कधी इथे अडथळा होऊ शकतो ज्याच्यामुळे किडनीला सूज येते आणि किडनीमध्ये लघवी तुंबून राहते. याला आपण PUJ किंवा पेल्वी युरेट्रिक जंक्शन ऑब्स्ट्रक्शन असं म्हणतो. साधारणपणे 1000 ते 1500 नवजात बालकांपैकी एका बालकामध्ये हा विकार दिसून येतो. जवळपास 7 ते 70% रुग्णांमध्ये डावी किडनी अफेक्टेड असते. सर्वप्रथम प्रत्येक किडनीची सूज म्हणजे PUJ ऑब्स्ट्रक्शन नसते. सर्वप्रथम हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे किडनीला आलेली सूज ही स्वतः एक आजार नसून त्यामागे असलेल्या एखाद्या कारणाचे लक्षण आहे. हायड्रोनेफ्रोसिससाठी बरीच कारणं आहेत, जसं वेसायको युरेट्रिक रिफ्लक्स, मेगा युरेटर, पोस्टिरियर युरेथल वाल्व. या सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने यांचा इलाज करणं गरजेचं असते. PUJ ऑब्स्ट्रक्शनची लक्षणं कोणती? तर मोठ्या मुलांमध्ये पोटात किंवा कमरेच्या बाजूला दुखणे, उलटी होणे, वारंवार युरिनमध्ये इन्फेक्शन होणं, मात्र अनेक मुलांमध्ये कोणतीही तक्रार नाही असंही असू शकते. यासाठी पुढील तपासण्या म्हणजे सोनोग्राफी, MCU किंवा रिनल स्कॅनची आवश्यकता पडते, ज्याने आपल्याला किडनीचे कार्य, अडथळ्याची तीव्रता आणि लघवीचा प्रवाह कसा चाललाय हे समजू शकते. महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक PUJ ऑपरेशनची गरज पडत नाही. काही लहान मुलांमध्ये ही समस्या वेळेनुसार सुधारू शकते आणि फक्त नियमित फॉलोअप आवश्यक असतो. पण जर किडनीचं कार्य कमी होत असेल, सूज वाढत असेल किंवा मुलाला त्रास होत असेल तर शस्त्रक्रियाचा सल्ला दिला जातो. प्रत्यक्षात जन्मापूर्वी निदान झालेल्या फक्त सुमारे 20 ते 30% मुलांमध्ये शस्त्रक्रियेची गरज पडते. या शस्त्रक्रियेचा यशाचं प्रमाण 95% जास्त आहे. हायड्रोनेफ्रोसिस म्हणजे निदानाचा शेवट नाही तर योग्य कारण शोधण्याची सुरुवात आहे. योग्य वेळी तज्ज्ञ बालशल्य विशारदांचा सल्ला घेतल्यास बहुतेक मुलांना उत्कृष्ट उपचार आणि चांगले परिणाम मिळतात. किडनी सुजलेली दिसली म्हणजे लगेच ऑपरेशन लागेल असं नाही, पण योग्य तपासणी आणि फॉलोअप मात्र आवश्यक आहे. उद्याच्या भागात आपण लहान मुलांमधील लॅप्रोस्कोपी आणि रोबोटिक सर्जरीवर चर्चा करूया.
1: श्रोतेहो, आताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण, सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनासाठी अत्यंत मोलाचे काम करणाऱ्या जलनायक डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्यासोबत आहेत. मॅडम, नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या कार्यामध्ये तुम्ही GIS आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा आणि एकूणच त्या पाणलोट क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी कसा वापर करून घेतला?
1: आता मी सांगू, मी काही इंजिनियर नाही आहे किंवा मी GIS रिमोट सेन्सिंगची एक्सपर्ट नाही आहे, पण मी MIT एक कोर्स झाला होता पुण्यात, त्याच्यातलं मी एक वर्कशॉप अटेंड केलं. त्यातनं मला असं समजलं की एक खूप गरज आहे की जो फील्डमध्ये काम करणारा माणूस आणि जो ॲक्च्युली हा रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाइट इमेजिंगवर काम करणारे जे आहेत त्यांचा एक इंटिग्रेशन होणं खूप गरजेचं आहे, ते एक कलेक्टिव्ह अप्रोच होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी काय केलं की गुगल अर्थ

0: अर्थचा जो आपण जर वापर केलं त्याच्यात आपल्याला दिसतात की आपण मागे मागे जाऊ शकतो. सपोज आज 2026 आहे, आपण 2010-2000 त्याच्या आधीच्या पिरियडला आपण नदी कशी होती, कशी वाहत होती आणि तिथे कसं ग्रीनरी होता, ग्रीन झोन कसं होता, म्हणजे किती वन क्षेत्र किती होता किंवा कांदळवन किती होता, आणि या सगळ्याच्या मार्फत आपण समजू शकतो की आपल्या नदीवर एन्क्रोचमेंट आहे की आपला ॲग्रिकल्चरल लँड कमी झालाय की आपला ग्रीन कवर कमी झालाय किंवा आपल्या कुठला एरिया. म्हणजे सपोज एक नदीची स्ट्रेच जर 32 किलोमीटरची आहे तर आपण समजू शकतो कुठला पॅचला, म्हणजे कुठली स्ट्रेचला सर्वात जास्त पोल्युशन आहे. कारण त्यात एक सेन्सर्स ची जी प्रोव्हिजन आहे ह्या रिमोट सेन्सिंग आणि GIS मध्ये, ते त्यातनं आपल्याला स्वॉट अनालिसिस जेव्हा आपण करतो त्यातनं किती पोल्युशन आहे किंवा कशासाठी आहे, कुठला केमिकल्सचा वापर होतोय तिथे, किंवा त्या ती माती कशा प्रकारच्या आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाइट इमेजिंग थ्रू माहिती पडतं. म्हणजे आपल्याला एक स्तोप जर सांगितलं तर गॅप अनालिसिस, हा एक गॅप अनालिसिस असतो की कुठे आपल्याला कसं प्रकारच्या काम करणं गरजेचं आहे. तर एक आपल्याला इनिशियल प्राइमरी सर्वे जे करायला फील्डवर जाऊन फाइंड आउट करा किंवा 10 जागेत जा तुम्ही डेटा कलेक्ट करा सर्वे करा, पण हा जेव्हा आपण रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाइट इमेजेसचा आपण जेव्हा वापर करतो ऑटोमॅटिकली ते काय करतात, आपल्या जो भुवन पोर्टल किंवा गव्हर्नमेंटच्या कुठलाही वेबसाईट किंवा पब्लिकेशन जे झालेले त्यातला डेटा आपल्याला ऑटोमॅटिकली प्रोक्युअर करून आपल्याला ती एक प्रॉपर एक अनालिसिस मॅप करून देतात. तर त्या मॅप थ्रू आपल्याला काम करायला.
1: या पद्धतीचा वापर करून तुम्ही आतापर्यंत जे काही कामं केले आहेत त्यापैकी एखाद्या कामाबद्दल आम्हाला सांगा.
0: हा, तर आता मी जेव्हा आता आपण मुंबईत बसलेलो आहोत तर मुंबईच्या जेव्हा मी मला मँग्रोव्हचा क्रीक एरिया, म्हणजे जे मी म्हटलं आता नदी उगम ते संगम, आता संगम कुठे आहे क्रीक एरिया, तर त्या क्रीक एरियात असतात आपले मँग्रोव्स कांदळवन. आता आपल्याला दिसत आहेत की जेव्हा कुठलाही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होते तर त्याच्यासाठी कांदळवन कापलं जातो. कांदळवन कापताना आपण त्याच्या नुसतं ते काय करतात की किती झाडं कापले, पण झाडं कापले म्हणजे हे काही टेरेस्ट्रियल झाडं नाही आहे जे आपल्याला जमिनीत दिसतात झाडं तसे नाही आहेत. एक एक कांदळवनचं झाडचं खाली पण हजारो कांदळवनचे छोटे छोटे रोपं असतात, ते काउंट होत नाही. दुसरं, त्या रोपावर डिपेंड राहणारे जेवढे क्रिएचर्स असतात, म्हणजे जसं मायक्रोब्स आहे म्हणजे हे सूक्ष्मजीव आहे किंवा क्रॅब्स आहेत, बायवाल्स आहेत, असे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्या कसल्याही प्रकारचं रेकॉर्ड केलं जात नाही. म्हणून मग मी काय केलं की हा जो रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाइट इमेजिंग थ्रू पूर्ण मी हे मॅपिंग केलं आपल्या मुंबई रिजनचं की किती मँग्रोव्स 20-50 वर्ष आधी होते आणि तसंच म्हणजे 5-5 वर्षाच्या गॅपमध्ये बघितलं की किती कमी होत गेले आणि त्याचं कारण काय आहे, हे सगळं आपल्याला या रिमोट सेन्सिंग आणि सॅटेलाइट थ्रू समजते. आणि त्याच्यात आपण कम्युनिटीला पण एंगेज करतो, कारण जेव्हापर्यंत कम्युनिटी एंगेज होत नाही कुठलाही सोल्युशन आपल्याला मिळणार नाही आहे. कारण हे काय 1-2 माणसाचं काम नाही आहे, सगळ्यांना मिळून जेव्हा आपण एकत्र येऊन जेव्हा पर्यावरणाला वाचू तेव्हाच काम होणार.
1: श्रोते हो, आजच्या भागात आपण इथेच थांबूया. उद्या आपण मॅडमांकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की सांडपाण्यावर प्रक्रिया करताना कोणकोणत्या महत्वाच्या निकषांचा आपल्याला विचार करावा लागतो. धन्यवाद.

श्रोतेहो, आपली प्रसन्न सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी धाराशिव केंद्राची ही प्रसारण सभा आपण ऐकतोय FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:55 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम. ऐकूयात देव माणूस या चित्रपटातील गदी माडगुळकर यांचं गीत.

0: श्रुतीहो सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गाणं आता आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं. मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रुती हो मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमात आता ऐकूया नादो महानोर यांची रचना जयश्री शिवराम यांच्या स्वरामध्ये. संगीत आहे आनंद मोडक यांचं आणि चित्रपट मुक्ता.

0: श्रुती हो मुक्ता या चित्रपटासाठी नादो महानोर यांची रचना आतापण ऐकलीत. जयश्री शिवराम यांच्या आवाजामध्ये, संगीत होतं आनंद मोडक यांचं.
1: तसे सोलापुरात साड्यांचा सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चाटला पॅटणी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चाटला पॅटणी सेंटर सोलापूर.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या छत्रपती संभाजीनगर या केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान जाहिरात संदेश. छत्रपती संभाजीनगर केंद्र

युगा युगाची गणना तुझी, चूल आणि मूल हीच होती, भोगवादाची शिकार तू, शोभेची बाहुली होती, घटना कारांनी न्याय दिला तुला सन्मानानं जगण्याचा, तू दाखविला कसब तुझ्यातला, गळून पडला अहंकार पुरुषातला, ध्यास धरला तू स्त्री पुरुष समानतेचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा, तुझ्या या कार्याला नमस्कार हो आमचा।

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमतानं निवड. आरोग्य विभागात 5,000 नव्या पदभरतीची प्रक्रिया वेगानं राबवणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती. ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठीचं विधेयक राज्य विधानसभेत सादर. महिला शेतकरी आणि शेतमजुरांना शेतकरी असल्याचा दाखला देणारं विधेयकही विधानसभेत सादर. आणि मराठवाड्यात अनेक भागात जोरदार पाऊस, पुढील 2 दिवस बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची काल एकमतानं निवड झाली. महायुती तसंच महाविकास आघाडीनं प्रत्येकी 1 उमेदवार दिल्यानं या पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता होती, मात्र या पदाची बिनविरोध निवड होण्याची परंपरा कायम राहावी यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज मागे घेण्याची विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील

0: त्यानुसार अभ्यंकर यांनी माघार घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर सदनानं सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड करण्याचा प्रस्ताव एकमतानं मंजूर केला. या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सदनानं सचिन अहिर यांचं अभिनंदन केलं. आरोग्य विभागात 5,000 नव्या पदभरतीची प्रक्रिया वेगानं राबवण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. ते काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. पुढच्या टप्प्यात आणखी 600 डॉक्टरांची भरती केली जाणार असून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1,900 सीएचओ पदही लवकरच भरली जातील अशी माहितीही आंबेडकर यांनी दिली. दरम्यान राज्यातल्या सर्व नर्सिंग महाविद्यालयांमध्ये शिस्त, नियमितता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रमाणित कार्यपद्धती लागू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचंही आंबेडकर यांनी सांगितलं. पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत आयव्हीएफ सेंटर, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी विधानसभेत केली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. आपले सरकार सेवा केंद्रात कार्यरत ग्रामपंचायत संगणक परिचालकांचं मानधन यापुढे दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेदरम्यान नियमित अदा करण्यात येईल असं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी काल विधानसभेत सांगितलं. सदस्य बबनराव लोणीकर यांनी ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या परिचालकांचं मार्च 2026 पर्यंतचं मानधन वितरित करण्यात आलं असून उर्वरित प्रलंबित मानधनही लवकरच अदा करण्यात येणार असल्याची माहिती गोरे यांनी दिली. लातूर रोड ते नांदेड या रेल्वे प्रकल्पासाठी आवश्यक असलेला 50% खर्च राज्य शासनानं तात्काळ मंजूर करावा अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी काल विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली. 104 किलोमीटर लांबीच्या या मार्गाची अंतिम पाहणी पूर्ण झाली असून या प्रकल्पासाठी सुमारे 3,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठीचं विधेयक राज्य सरकारनं काल विधानसभेत सादर केलं. फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणं यामुळे शक्य होईल अशी आशा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधेयक मांडताना व्यक्त केली. अशा प्रकरणी न्यायालयीन सुनावणी जास्तीत जास्त 2 वेळा पुढे ढकलण्याची विनंती करता येईल अशी तरतूद या विधेयकात आहे. याशिवाय डिजिटल चलनातून ठेवीदारांची फसवणूक झाली तर त्यांचं रक्षण करण्यासाठीची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे. राज्यातल्या महिला शेतकरी आणि महिला शेतमजुरांना शेतकरी असल्याचा दाखला देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक काल विधानसभेत सादर करण्यात आलं. कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी हे विधेयक सादर केलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्या संबंधित असणाऱ्या सर्व सुविधा तसंच सेवांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त काल त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात नाईक यांना अभिवादन करण्यात आलं तर महानगरपालिकेच्या वतीनं स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये आणि इतर मान्यवरांच्या हस्ते मुकुंदवाडी रेल्वे स्थानक परिसरात सुमारे 700 भारतीय वृक्षांची लागवड करण्यात आली. परभणी इथं वसंतराव नाईक यांची जयंती तसंच कृषी दिनाचं औचित्य साधून शेती क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: आषाढी वारीसाठी शेगाव इथून निघालेल्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचं काल मराठवाड्यात आगमन झालं. हिंगोली जिल्ह्यातल्या वाढोणा इथं 1,000 भाविकांनी दिंडीचं स्वागत केलं. या दिंडी सोहळ्यात 700 वारकरी सहभागी झाले आहेत. त्र्यंबकेश्वर इथून निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीसह शेकडो दिंड्यांचं काल नाशिक शहरात आगमन झालं. महापौर हिमगौरी आडकी यांच्या हस्ते उत्साहात पालखीचं स्वागत करण्यात आलं. बुलढाणा जिल्ह्यात जळगाव जामोद तालुक्यातल्या श्री क्षेत्र सखारामपूर इथून सखाराम महाराजांच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं. या पालखी सोहळ्यात झाडे लावण्याचा तसंच व्यसनमुक्तीचा संदेश दिला जात आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिव देहावर काल मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं वयाच्या 92व्या वर्षी

कळवा निधन झालं। नाट्य तसंच सिनेसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी काल विजयाबाईंचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना अखेरचा निरोप दिला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं मुख्य अभियंता मृद आणि जलसंधारण हे कार्यालय आजपासून कार्यान्वित होत आहे। मुख्य अभियंता म्हणून हरिभाऊ गीते यांची नियुक्ती करण्यात आली आहे। शहरानजीक पालमी परिसरातल्या या कार्यालयाचं कार्यक्षेत्र छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागातल्या 8 तसंच नाशिक प्रादेशिक विभागातल्या 5 अशा एकूण 13 जिल्ह्यांचं असेल। टीईटी तसंच नीट पेपरफुटी विरोधात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं काल बीड जिल्ह्यात माजलगाव इथं तीव्र निदर्शनं करण्यात आली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून त्यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली। धाराशिव जिल्ह्यातल्या स्थानिक उद्योग आणि कृषी उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत अधिक सक्षम स्थान मिळावं यासाठी पायाभूत सुविधा उभारणीवर विशेष भर देण्याची गरज जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी व्यक्त केली आहे। जिल्हा निर्यात प्रचालन समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते। 2026-27 साठी तयार करण्यात आलेल्या जिल्हा निर्यात कृती आराखड्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात काल रस्ते सुरक्षा संदर्भात एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली। या कार्यशाळेत आयआयटी मद्रास इथल्या तज्ञांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली विविध मुद्द्यांबाबत माहिती देण्यात आली। रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधून उपाययोजना राबवण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर इथल्या ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांना राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते शेतीमित्र पुरस्कार काल मुंबईत प्रदान करण्यात आला। या पुरस्कारामुळे पुढील काळात शेती पाणी क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रिया नरहरी शिवपुरे यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली। अहमदाबाद इथं झालेल्या फिल्म फेम राष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 आणि गुजराती सिने पुरस्कार 2026 या सोहळ्यात अनिल कुमार होळकर यांना भुरळ डोळ्यांची या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार प्रदान करण्यात आला। या चित्रपटाला यापूर्वी जवळपास 30 पुरस्कार मिळाले आहेत। पालघर इथं झालेल्या योनेक सनराईज जीएच रायसोनी राज्य बॅडमिंटन स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या सार्थक नलावडे आणि पुण्याच्या श्रेयस मसलेकर यांनी 19 वर्षाखालील दुहेरी गटात कांस्य पदक पटकावलं। महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या वतीनं 28 जून ते 1 जुलै दरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली। भारत आणि इंग्लंड दरम्यान 5 टी20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना काल रद्द झाला। इंग्लंडमधल्या चेस्टरली स्ट्रीट इथं नियोजित हा सामना पहिला डाव झाल्यानंतर पावसामुळे रद्द करावा लागला। प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं निर्धारित षटकात 7 बाद 189 धावा केल्या, मात्र नंतर इंग्लंडची फलंदाजी होऊ शकली नाही। या मालिकेतला दुसरा सामना येत्या शनिवारी मँचेस्टर इथं खेळला जाणार आहे। मुंबईतल्या पूर्व तसंच पश्चिम उपनगरांसह नवी मुंबई आणि ठाणे परिसरात काल जोरदार पाऊस झाला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तसंच खुलताबादसह अनेक भागात काल दुपारनंतर पावसानं जोरदार हजेरी लावली, यामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचलं होतं। हिंगोली जिल्ह्यात नरसी नामदेव आंबा मंडळात अतिवृष्टी तर सेनगाव तालुक्यातल्या चांगेफळमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला। मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांना पुढचे 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। याच काळात विदर्भ तसंच कोकणात अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर पालघर तसंच पुणे जिल्ह्याच्या काही भागांना रेड अलर्ट देण्यात आला आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमतानं निवड। आरोग्य विभागात 5,000 नव्या पदभरतीची प्रक्रिया वेगानं राबवणार आरोग्यमंत्र्यांची माहिती आणि ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठीचं विधेयक राज्य विधानसभेत सादर। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।

0: FM 101.3 MHz वर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रोते आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्र. सकाळचे 7:21 होत आहेत.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या.

पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.

0: आदर्श होतील विद्यार्थीगण, गावाचे पालटेल जीवन, कोठेच न उरेल अडाणीपण, टिकाऊ परिवर्तन यामागे। इति श्री ग्रामगीता ग्रंथ।
1: विविधरंगी कार्यक्रमांची, सुरेल गाण्यांची मैफिल जिथे, धाराशिव आकाशवाणी केंद्र असेल तिथे, ऐकत रहा, आनंदी रहा।

0: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: आकाशवाणी धाराशिव केंद्र, सकाळचे 7:25 होत आहेत. श्रोतेहो, महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आता सहक्षेपित करीत आहोत.

त्यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते.

महाराष्ट्राच्या कृषी विकासात दर्जेदार बियाणांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. गेली जवळपास 5 दशकं शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे रास्त दरात उपलब्ध करून देत बियाणे क्षेत्रात विश्वासार्हता, गुणवत्ता आणि दर नियंत्रणाचा आदर्श निर्माण करणारी संस्था म्हणजे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अर्थातच महाबीज.

0: धन्यवाद धन्यवाद.
1: सरांची अगदी थोडक्यात ओळख करून देते. सर 2011 बॅचचे आयएएस ऑफिसर आहेत. सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच छत्रपती संभाजीनगर चे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावलेली आहे. या सर्व कामांमध्ये कृषी क्षेत्राकडे सरांनी विशेष लक्ष दिलेलं आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना आजवर सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि नुकतंच सेवा हक्क अधिनियमांमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांना विशेष सन्मानाने गौरवण्यात आलेलं आहे. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आणि या सगळ्या चर्चेमधून आपल्या शेतकरी बांधवांना या सगळ्या बी बियाणांबद्दल उत्तम माहिती मिळेल अशी आपण आशा करूया. सर पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या कार्यक्रमामध्ये. आणि सर महाबीजचं जे उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं, तर उत्तम बीज त्यांना मिळावं यासाठी काय उद्दिष्ट आहेत?
0: नमस्कार सर्व शेतकरी बंधू भगिनी आणि सर्व श्रोते वर्गांना माझा नमस्कार. मुळातच महाबीज जे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ म्हणून परिचित आहे, हे मुळातच जे स्थापन झालेलं आहे ते शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे रास्त भावामध्ये आणि वेळेवर मिळाले पाहिजेत आणि त्याच्यातून शेतकऱ्यांचं संवर्धन झालं पाहिजेत याच्यासाठीच महामंडळाची स्थापना झालेली आहे. 1976 ला महामंडळाची स्थापना झाली. आज 50 वर्ष महामंडळाला पूर्ण झालेली आहेत, त्यामुळे मला सर्वांचंच अभिनंदन करावं वाटतं. पण 50 वर्षांमध्ये शेतकऱ्यांनी जो विश्वास महामंडळावर दाखवलेला आहे त्या विश्वासावरच महामंडळ काम करत आहे आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी, उत्पन्न वाढवण्यासाठी मूळ गाभा काय असेल तर तो बियाणं आहे आणि ते दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना रास्त भावामध्ये मिळावं आणि जे बाजारामध्ये बोगस बियाण्याचा प्रकार आहे किंवा चढ्या भावानं बियाणे विकणे आहे या सर्व गोष्टीला आळा मिळण्यासाठीच मुळात ही महामंडळाची स्थापना झालेली आहे आणि 50 वर्ष झालं सातत्यानं महामंडळ शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे.
1: सर 50 वर्ष झाली आणि स्थापनेपासून खरं तर वेगवेगळे टप्पे यामध्ये आहेत, तर हे वेगवेगळे टप्पे तुम्ही सांगू शकाल का, कुठले विकासाचे टप्पे आहेत?
0: निश्चितपणे जेव्हा 1976 ला महामंडळ स्थापन झालं तेव्हा इनमेन 3 ते 4 जिल्ह्यामध्ये बीजोत्पादन कार्यक्रम घेतला जायचा आणि अतिशय कमी प्रमाणावर महामंडळाचं कामकाज होतं. परंतु जसजसं शेतकऱ्याकडून मागणी वाढली आणि शेती उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम सुरू केले आणि त्यामध्ये मध्यंतरी त्या काळामध्ये मग काही बोगस बियाणाचे प्रकार झाले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर हळूहळू महामंडळाने कात टाकण्याचं काम केलं आणि मग आता आज मला अभिमानानं सांगितलं पाहिजेत की आज संपूर्ण राज्यामध्ये बीज उत्पादन कार्यक्रम होतो. फक्त आपल्याच राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर जाऊन इतर 5 राज्यांमध्ये सुद्धा बीजोत्पादनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवला जातो आणि अतिशय दर्जेदार बियाणे या माध्यमातून निर्माण करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असताना फक्त बियाण्यापुरतं मर्यादित न राहता आता बियाण्याच्या पलीकडे सुद्धा महामंडळ गेलेलं आहे आणि असे वेगवेगळे टप्पे सातत्यानं महामंडळ यशस्वीरित्या पार पडत आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे.
1: नक्कीच सर, विश्वास आहे, शेतकऱ्यांचा विश्वास आहे आणि एक महाबीज म्हटलं की आपण म्हणू शकतो की एक ब्रँड आहे. तर ही सगळी दर्जेदार जे आहे तुम्ही म्हणताय की तो एक विश्वास किंवा तो दर्जा मेंटेन करण्यासाठी आपण काय नक्की यंत्रणा राबवत असता?
0: ते अत्यंत महत्वाचा बऱ्याच शेतकऱ्यांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे किंवा शेतकरी जे महाबीजवर विश्वास दाखवतात त्यामुळे इतरांना सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे. त्याचं मला विस्ताराने सर्वांना सांगितलं पाहिजे कारण महाबीज जेव्हा बीज उत्पादन कार्यक्रम राबवतो तो अत्यंत काटेकोरपणे राबवतो. एकंदरीत 3-4 टप्प्यावर त्या बियाण्याच्या उत्पादकतेची खात्री केली जाते, त्या बियाणाची उगवण क्षमता किती आहे याच्याबद्दल खातरजमा केली जाते आणि आमचे जे सर्व अधिकारी आहेत, वैज्ञानिक आहेत, यांच्या माध्यमातून मला हे पण सांगितलं पाहिजे की राज्यभरामध्ये आमचे जवळजवळ 23 ठिकाणी प्रक्रिया केंद्र आहे.
1: बरं, 23 प्रक्रिया केंद्र
0: जे बियाण्यावर प्रक्रिया करतात आणि जे सीड टेस्टिंग लॅब्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 ठिकाणी ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता आहे आणि अतिशय अद्ययावत अशा उपकरणाद्वारे त्या ठिकाणी बीज प्रमाणीकरण सुद्धा केलं जातं.
1: नक्कीच सर, कारण हा कुठेतरी एक विश्वास संपादन होणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण बियाणं म्हणतो तेव्हा त्याच्या खूप वेगवेगळ्या प्रक्रिया असतात, म्हणजे निर्मिती आहे, साठवणूक आहे, गुणवत्ता चाचणी आहे जे तुम्ही आता सांगितलं आणि वितरण आहे. तर ही संपूर्ण जी एक प्रक्रिया आहे, ही साखळी आहे, ती कशा पद्धतीने केली जाते?
0: महामंडळाचे जे आपण स्टेक होल्डर्स म्हणतो यामध्ये एक महामंडळ महत्वाचं आहे, त्यानंतर डीलर्स आहेत जे हे सर्व बियाणे पोहोचवू देतात आणि शेतकरी आहे
1: बरं।

0: या सर्वांसोबत महाराष्ट्र शासन ज्यांचं नियंत्रण म्हणा, मदत म्हणा, मार्गदर्शन म्हणा, महाराष्ट्र शासनाचा जो उद्देश आहे शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास, शेती उत्पादनात वाढ, आणि मग शासनाचे जे काही निर्देश आहेत, मग केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, आणि त्यांचे जे काही ध्येयधोरण आहेत त्याला लागूनच महामंडळ काम करत असतं. आणि यामध्ये एका बाजूंना बीजोत्पादन करणे हा एक मोठा कार्यक्रम आमचा असतो. त्याच्यासाठी जवळजवळ 40,000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे 1.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त हेक्टरवर दर्जेदार बियाणे निर्माण करण्याचा कार्यक्रम एका बाजूने होत असतो, आणि दुसऱ्या बाजूने त्याच वेळेस जे मागच्या वेळेस बीजोत्पादन झालेलं आहे मागच्या वर्षी, ते बीज शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्केटिंगच्या माध्यमातून बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं. आणि महामंडळ आणि शेतकरी याच्यामधला महत्वाचा दुवा जर कोण असेल तर ते आहेत डीलर्स, विक्रेते, जे कृषी सेवा केंद्र धारक आहेत. त्यांचं सुद्धा मला मनापासून अभिनंदन करावं वाटतं, कारण त्यांच्याच माध्यमातून मी तर त्यांना ब्रिज म्हणतो, महामंडळ आणि शेतकरी यांच्यामधला ब्रिज आहे, दुवा आहे असं म्हटलं तर वावगं होऊ नये. आणि त्यामुळं आम्ही आता महामंडळाने त्या डीलर्सवर पण लक्ष केंद्रित केलेलं आहे, त्यांना सुद्धा काही थोडा फायदा या माध्यमातून मिळाला पाहिजेत, आणि शेतकऱ्यांना उत्तम दर्जेदार बियाणे वेळेवर मिळाले पाहिजेत याच्यासाठी या तिन्ही लोकांना एकत्र सांगड घालून तिन्ही लोकांकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन महामंडळ काम करत आहे.
1: नक्कीच सर, आणि महामंडळाचं हे 50 वर्षांचं काम आहे. सर, 2026 खरीप हंगामासाठी अॅग्री स्टॅकद्वारे वितरण व्यवस्था केली जाते, तर त्याबद्दल जरा आम्हाला सांगा ना.
0: अॅग्री स्टॅक हा अतिशय महत्वाचा उपक्रम शासनाने आहे. जसं की आपण आता सगळ्या क्षेत्रामध्ये संगणकाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालंय, मग शेती आणि शेतकरी कशासाठी दूर राहायचं, आणि अॅग्री स्टॅकच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला एक आयडी दिलेला आहे, आणि संपूर्ण शासनाचं जे धोरण आहे की ज्याच्यामध्ये पारदर्शकता प्रशासनामध्ये आली पाहिजेत, आणि जे काही शेतकऱ्यांना मदत आहे, अनुदान आहे, सबसिडी आहे, ते सबसिडी सगळ्या पोर्टलच्या माध्यमातून, संगणकीकरणाच्या माध्यमातून दिलं गेलं पाहिजेत. आणि त्याचाच भाग म्हणून जे अॅग्री स्टॅकच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी त्याच्यावर केलेली आहे, आता जवळजवळ काम ही पूर्ण झालेलं आहे, आणि बियाण्याच्या सध्यासुद्धा केंद्र शासन आणि राज्य शासन काही सबसिडी काही बियाण्याच्या बाबतीमध्ये देतं, आणि मग ते जी बियाण्याची सबसिडी आहे ती डीबीटी पोर्टलवरच शेतकऱ्यांना मिळते, डीबीटी पोर्टलद्वारेच ते त्यांना दिलं जातं. त्यामुळे अॅग्री स्टॅकच्या माध्यमातून शासनाचे जे काही धोरण आहेत सबसिडी देण्याबद्दल, अनुदान देण्याबद्दल किंवा शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात, ते तंतोतंत महामंडळ अंमलात आणतं, आणि जे शेतकरी बियाणे महामंडळाकडून घेतात त्यांना त्या अॅग्री स्टॅकच्या माध्यमातून सबसिडी त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते.
1: बरोबर आहे सर, आणि साथी पोर्टल पण आहे शेतकऱ्यांसाठी, तर यामध्ये शेतकऱ्यांचा जो सहभाग आहे तो कशा पद्धतीने असतो, कारण आता हे सगळं ऑनलाईन झालेलं आहे, त्यांना कितपत हे सोपं जात आहे?
0: नाही, साथी पोर्टल बद्दल खरंच फार महत्वाचा प्रश्न आहे, कारण सर्व शेतकऱ्यांना सुद्धा तो माहिती झाला पाहिजेत. साथी पोर्टल हे शासनाने याच्यासाठी तयार केलं की शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणं मिळालं पाहिजेत, त्याच्यासोबत जबाबदारी पण निश्चित झाली पाहिजे, ट्रेसेबल झालं पाहिजेत कोणी बी तयार केलं होतं, आणि याच्यासाठी साथी पोर्टलवर जे कोणी बियाणे निर्माण करते आणि शेतकऱ्यांना विक्री करते त्यांनी या साथी पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं पाहिजेत आणि साथी पोर्टलवर त्याची संपूर्ण नोंद केली पाहिजेत. परंतु सध्या मला सांगायला आनंदही आहे आणि अभिमान पण आहे, साथी पोर्टलवर फक्त महाबीजची नोंदणी झालेली आहे, आणि साथी पोर्टलवर महाबीज जे जे बियाणे निर्माण करते ते साथी पोर्टलच्या माध्यमातूनच सर्व प्रक्रिया केली जाते. त्याचा एक फायदा असा आहे की शेतकऱ्यांनी डोळे झाकून बियाणे खरेदी करू शकतात, कारण साथी पोर्टलवर एकदा एंट्री केल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यात नोंदी केल्यानंतर त्याचे टॅग निर्माण केले जातात, आणि बियाण्याच्या प्रत्येक पिशवीला, प्रत्येक थैलीला, प्रत्येक पोत्याला ते वेगवेगळे टॅग लावले जातात, आणि तुम्ही जर बियाणे खरेदी करत असाल तर त्या टॅगवरचा जो QR कोड असतो, QR कोड जर तुम्ही ट्रेस केला तर तुम्हाला ते बियाणे कुणाच्या शेतात तयार झालेलं आहे, त्याच्यावर प्रक्रिया कोणी केलेली आहे, त्याची खातरजमा कोणी केलेली आहे, ही सगळी माहिती, म्हणजे एखाद्याने जर कामचुकारपणा केला असेल किंवा एखाद्याच्या दुर्लक्षतेपणामुळे बियाणे भोगत झाला असेल तर ते लगेचच त्या QR कोडच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लक्षात येऊ शकतं, आणि हा QR कोड आणि हे टॅग लावण्याचं काम फक्त महाबीज करत आहे. ही अतिशय अभिमानाची आणि आमच्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा आहे, आणि म्हणून मी सातत्यानं शेतकऱ्यांना आग्रह करतो की बियाणे खरेदी करायचं तर महाबीजचं करा आणि डोळे झाकून खरेदी करा, कारण त्या साथी पोर्टलच्या माध्यमातून 100% सत्यतेची गॅरंटी पोर्टल देते.
1: वा, नक्कीच, आणि या माध्यमातून आपण सगळ्या शेतकऱ्यांना देखील

0: हे सांगितलेलं आहे. साथी पोर्टलचा अनेक जण आता वापर करतच आहेत.
1: महाबीजच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीत गुणवत्ता, विश्वास आणि शेतकरी हित हेच केंद्रस्थानी राहिले असल्याचे आपण जाणून घेतले. संस्थेने शेतकऱ्यांचा विश्वास कसा जपला आणि बियाणे क्षेत्रात आपली वेगळी ओळख कशी निर्माण केली याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेतली. या महत्वपूर्ण माहितीबद्दल श्री दिलीप स्वामी सर यांचे मनपूर्वक आभार. पुढील भागात महाबीजच्या विविध योजना, बियाणे उत्पादन प्रक्रिया आणि शेतकऱ्यांसाठी उपलब्ध सेवांविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. तेव्हा भेटूया दिलखुलासच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपली रजा घेते. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोतेहो, महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. FM 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेली मंगेश पाडगावकर यांची रचना ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: श्रोतेहो, भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.
1: चाटला पॅटनी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चाटला पॅटनी सेंटर सोलापूर.
0: कार्यक्रमात आता ऐकूया लेस्ली लेविस यांनी गायलेली संजय चुरमुरे यांची गीतरचना. संगीत आहे सतीशचंद्र मोरे यांचं.

श्रुती हो, लेस्ली लेविस यांच्या आवाजातील ही रचना आतापण ऐकलीत. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. श्रुती हो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर. अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात. पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका. मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून. ती महाश्रुती हो, जरूर ऐका आज रात्री 10 वाजता मराठी पत्रगीत हा कार्यक्रम.

श्रुतीहो, लेस्ली लेविस आणि सहकाऱ्यांनी गायलेली संजय चुरमुरे यांची गीतरचना आता आपण ऐकली. संगीत होतं सतीशचंद्र मोरे यांचं. आणि या गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणी धाराशिव केंद्र सकाळचे 8 वाजता आहेत. समाचार प्रभात हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं वार्तापत्र आता सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

श्रुती हो, मोहम्मद अजीज हे लहान वयातच असताना तल्लीन होऊन गाणी ऐकत आणि गाण्याचा प्रयत्न करत असत, ज्यामुळे लहानपणी त्यांना घरातील आणि परिसरातील लोक प्रेमाने मुन्ना असे हाक मारत असत. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात कोलकात्यातील गालिब नावाच्या रेस्टॉरंटमध्ये सुरुवात करून केली. त्याचबरोबर रफी साहेबांच्या आवाजाशी नातं सांगणारे जे अनेक गायक नंतरच्या काळात येऊन गेले, त्यांच्याशी मोहम्मद अजीज यांचं नाव जोडलं गेलं. श्रुती हो, लहानपणापासूनच त्यांना संगीताची प्रचंड आवड होती. ते अनेकदा रेडिओवर गाणी ऐकत असत, जिथे प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांच्या गाण्यांनी त्यांना भुरळ घातली आणि ते रफी साहेबांचे निस्सीम चाहते बनले आणि त्यांनाच आपले गुरु मानून, आदर्श मानून त्यांनी गाण्याचे धडे गिरवायला सुरुवात केली. त्यांच्याविषयी आणखीन आपण जाणून घेणार आहोत, पण कार्यक्रमात आता ऐकूयात खुदा गवा या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचे गीत.

श्रोते हो, 1980 ते 1990 दशकातले मोहम्मद अजीज हे एक नावाजलेले गायक म्हणून लौकिक मिळवत गेले. बॉलिवूड, उडिया आणि हिंदी चित्रपटांसह बऱ्याच प्रादेशिक भाषांमध्ये त्यांनी पार्श्वगायन करून गाणी हिट दिलेली आहेत. संगीतकार अनु मलिक यांच्या संगीतबद्ध केलेल्या मर्द या चित्रपटामधील मैं हूं मर्द टांगेवाला या टायटल गाण्याने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. हे गाणं सुपरहिट ठरलं आणि ते बॉलिवूडमधील आघाडीचे गायक बनले. यासोबतच दिल बहलता है मेरा आपके आ जाने से हा खुदगर्ज या चित्रपटातील हे गीत आहे. या गीता

श्रोतेहो, खुद गर्ज या चित्रपटासाठी साधना सरगम आणि मोहम्मद अजज यांनी गायलेलं हे गीत आता आपण ऐकलं. लक्ष्मीकांत पॅरेलाल या संगीतकार जोडीसोबत त्यांनी सर्वाधिक म्हणजेच 250 अधिक गाणी रेकॉर्ड केली होती. मोहम्मद अजज यांचं निधन 27 नोव्हेंबर 2018 रोजी झालेलं. त्यांना देऊयात श्रद्धांजली. आणि याबरोबरच लखलख चंदेरी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. 8:40 वनमहोत्सव सप्ताहानिमित्त समन्वयित कार्यक्रम संरक्षण आणि वनसंवर्धनाचा भारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री चैत्राम पवार यांची मुलाखत. आणि 9 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. तेव्हा श्रोतेहो, सुरुवातीला ऐकूयात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानच्या पंतप्रधान सानाय ताकायची भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आज नवी दिल्लीत होणाऱ्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा देशभर लागू. भारतात व्हॉट्सअपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारची काल मेटा कंपनीला नोटीस. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी आज रवाना. आणि पुढील 2 दिवसात देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जपानच्या पंतप्रधान सानाय ताकायची यांच्याशी वार्षिक शिखर परिषदेच्या स्तरावरील चर्चा करतील. या भेटीदरम्यान दोन्ही देशातील विविध बाबींसंदर्भात अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येईल. जपानच्या पंतप्रधान 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर काल संध्याकाळी नवी दिल्लीत दाखल झाल्या. त्यांची ही भेट भारत आणि जपान यांच्यातील विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीला पुढे नेण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल झालेल्या 12व्या उपसमितीच्या बैठकीत भारत आणि मलेशियानं द्विपक्षीय लष्करी सहकार्याच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, सुरक्षा आणि नौकानयनाच्या स्वातंत्र्याप्रती असलेली आपली सामायिक कटिबद्धता यावेळी अधोरेखित झाली असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. लष्करी स्तरावरील देवाणघेवाण, द्विपक्षीय सराव, प्रशिक्षण, कर्मचारी स्तरीय चर्चा, क्षमता बांधणी, सागरी सहकार्य आणि उदयोन्मुख क्षेत्रांमधील सहकार्य आदी मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान ग्रामीण अर्थात VBGRAMJI कायदा 2025 कालपासून देशभर लागू झाला. या कायद्यांतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबांना आता 125 दिवसांच्या रोजगाराची हमी मिळणार आहे. काम न मिळाल्यास बेरोजगार भत्ता मिळण्याची सुविधा या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेईल. हा कायदा लागू झाल्याच्या निमित्तानं आंध्र प्रदेशातल्या तिरुपती जिल्ह्यात आज एक राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंग चौहान या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. केंद्र सरकारनं दिल्ली आणि उत्तर प्रदेशातल्या 14,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 2 मोठ्या महामार्ग पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल ही माहिती दिली. या प्रकल्पांमध्ये दिल्लीतील 6,969

रुपयांचा बोगदा प्रकल्प आणि उत्तर प्रदेशातील 7,145 कोटी रुपयांचा ग्रीनफील्ड महामार्ग कॉरिडॉर यांचा समावेश आहे, असंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. एक राष्ट्र एक निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहितेची वारंवार करावी लागणारी अंमलबजावणी कमी होईल, प्रशासन सक्षम होईल आणि अर्थव्यवस्थेला फायदा होईल असं मत एक राष्ट्र एक निवडणूक या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष पी पी चौधरी यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या गेल्या, मात्र अनेकदा विधानसभा वेळेआधीच विसर्जित झाल्यामुळे किंवा काही राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे निवडणूक चक्र विस्कळीत झालं, असंही चौधरी यांनी यावेळी सांगितलं. भारतात व्हॉट्सअपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारनं काल मेटा कंपनीला नोटीस बजावली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं मेटाला या युजर नेम वैशिष्ट्याबाबत 3 दिवसांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती आकाशवाणीच्या वार्ताहरांनी दिली. व्हॉट्सअप वापरताना केवळ युजर नेमचा वापर झाला तर ऑनलाईन फसवणूक, फिशिंग, डिजिटल अरेस्टचे प्रकार आणि दुसऱ्यांचा युजर नेम वापरून होणारे सायबर हल्ले वाढण्याची शक्यता आहे, अशी चिंता मंत्रालयानं व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली काल दिल्लीत डेंग्यूच्या सज्जतेबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी राज्य आणि नगरपालिका संस्थांनी आपली पूर्वतयारी करावी असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. या बैठकीत देशातील डेंग्यूची सद्यस्थिती आणि देशभरात करण्यात आलेल्या तयारीच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली. झारखंडमधल्या पूर्व सिंगभूम जिल्ह्यात मलेरियाच्या 4 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर झारखंड सरकारनं राज्यव्यापी आरोग्य सतर्कतेचा इशारा काल जारी केला आहे. बाधित क्षेत्रांमध्ये तापाचं सर्वेक्षण करणं, मलेरियाची जलद चाचणी आणि त्वरित उपचार सुविधा पुरवणं तसंच गंभीर आजारी रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करणं अशा सूचना आरोग्य विभागानं संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात काल दोहा इथं मध्यस्थांद्वारे चर्चा झाली. इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या 9 जुलैला होणाऱ्या अंत्यसंस्कारानंतर चर्चा पुढे सुरू ठेवण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली असल्याचं कतार सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दोहा इथल्या वाटाघाटी समाधानकारकपणे पुढे सरकत आहेत आणि तांत्रिक पातळीवरील चर्चा आधीच सुरू झाली आहे, असं अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी वान्स यांनी सांगितलं. रशियानं काल किववर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले केले, त्यामुळे ठिकठिकाणी आग लागली आणि निवासी इमारतींचं नुकसान झालं. रशिया एका मोठ्या हल्ल्याची तयारी करत असल्याचा इशारा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी दिला होता. त्यानंतर लगेचच किवमध्ये हे हल्ले करण्यात आले आहेत. जम्मू आणि काश्मीरमधल्या श्री अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या तुकडीला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवतीनगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्टपर्यंत सुरू राहील. कडक सुरक्षा व्यवस्थेत भाविकांचा पहिला ताफा आज पहाटे जम्मूवरून रवाना करण्यात आला. यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून उच्च तंत्रज्ञान आधारित सीसीटीव्ही कॅमेरे आणि आरएफआयडी ट्रॅकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा संहिता 2020 अंमलबजावणीचा एक भाग म्हणून केंद्र सरकारनं भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफ योजना 1952 जागी ईपीएफ योजना 2026 अधिसूचित केली आहे. डिजिटल अनुपालन बळकट करणं, प्रशासकीय कार्यक्षमता सुधारणं, खात्यांची पोर्टेबिलिटी वाढवणं आणि भविष्य निर्वाह निधीची रचना नवीन कामगार संहितेशी सुसंगत करणं ही या नवीन योजनेची उद्दिष्ट आहेत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफचे प्रमुख म्हणून काम पाहणारे एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांनी काल व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ अर्थात वायुदलाच्या उपप्रमुख पदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी एअर मार्शल नागेश कपूर यांच्याकडून सूत्र हाती घेतली. एअर मार्शल दीक्षित यांची 6 डिसेंबर 1986 रोजी भारतीय वायुसेवेत नियुक्ती झाली होती. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. लष्कराचे नवे उपप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी काल पदभार स्वीकारला. ते याआधी लष्कराच्या पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख होते. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख अर्थात आर्मी कमांडर म्हणून लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर यांनी काल पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विद्यार्थी असून 1988 ते लष्करात दाखल झाले आहेत. भारतानं आंध्र प्रदेशातील उंडावली इथं हेलिकॉप्टर संचलनासाठी देशातील पहिल्या खासगी पॉइंट इन स्पेस इन्स्ट्रुमेंट अप्रोच प्रक्रियेला मंजुरी मिळवून एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. पिन्स प्रक्रियेमध्ये प्रगत उपग्रह आधारित नेव्हिगेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, ज्यामुळे या हेलिपॉटवर पारंपरिक लँडिंग पायाभूत सुविधा नाहीत तिथं हेलिकॉप्टर सुरक्षित आणि अचूकपणे उतरू शकतं. ही यंत्रणा भारतीय विमानतळ प्राधिकरण

0: संघटनेनं विकसित केले आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघांदरम्यान काल इंग्लंडच्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे 5 सामन्यांची मालिका सध्या 0-0 अशी बरोबरीत आहे. काल सामना सुरू झाला तेव्हा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत भारतानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 189 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंड संघाकडून साकीब मेहबूदनं 3 बळी घेतले, मात्र पावसामुळे सामना थांबवावा लागल्यानं यजमान इंग्लंडला दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाली नाही. फिफा फुटबॉल विश्वकप स्पर्धेत काल बेल्जियमनं सेनेगलला 3-2 हरवत जोरदार पुनरागमन करत प्रमुख 16 संघांमध्ये स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या एका सामन्यात इंग्लंडनं कोंगोला 2-1 हरवलं. अंतिम 16 संघात स्थान मिळवण्यासाठी आता येत्या 6 जुलैला इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. हवामान. देशाच्या विविध भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 2 दिवसात कर्नाटक, गुजरात, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. छत्तीसगड, हिमाचल प्रदेशसह विविध राज्य आणि महाराष्ट्रातील विदर्भातही पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जपानच्या पंतप्रधान सानाए ताकायची भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आज नवी दिल्लीत होणाऱ्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार. विकसित भारत, रोजगार आणि उपजीविका हमी, ग्रामीण कायदा देशभर लागू. भारतात व्हॉट्सअपवर युजर नेम हे फीचर सुरू करण्याबाबत केंद्र सरकारची काल मेटा कंपनीला नोटीस. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची पहिली तुकडी आज रवाना. आणि पुढील 2 दिवसात देशाच्या विविध भागात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपसहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: प्रसारित करत आहोत वन महोत्सव सप्ताहानिमित्त वन संरक्षण आणि वन संवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती सहाय्य मेघा बुरकुले. सादर करते कृष्णा शिंदे.
1: श्रोतो नमस्कार. श्रोतो, आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये पद्मश्री चैत्राम पवार यांना आमंत्रित केलेलं आहे आणि जल संवर्धनाचा, शेती संवर्धनाचा, माती संवर्धनाचा, वन संवर्धनाचा वेगळा असलेला बारीपाडा पॅटर्न जो पूर्ण देशभर गाजतोय, पूर्ण देश त्याचा अनुकरण करू पाहतोय, असा पॅटर्न ज्यांनी राबवला आणि यशस्वी करून दाखवला ते नाव म्हणजे चैत्राम पवार. पद्मश्री चैत्राम पवार यांचा बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे ते आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चैत्राम पवार सर, आकाशवाणीच्या वतीने आपली मुलाखत ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांच्या वतीने आपलं मी स्वागत करतो. नमस्कार.
2: नमस्कार.
1: पवार सर, 90च्या दशकातला जो काळ होता, शिक्षणाचा अभाव, आरोग्याच्या समस्या, हुगडा डोंगर, बोळका माळ माथा, जल जमीन जंगल याचा कुठेतरी होणारा ऱ्हास, पाण्याची कमतरता, मजुरांचं स्थलांतर, असा तो काळ होता आणि त्यात तुम्ही उच्च शिक्षित होता. तुमचं पदव्युत्तर पदवी झालेली होती वाणिज्य शाखेतली. तुम्हाला तशी नोकरी वगैरे मिळू शकणार होती, तुम्ही देखील स्थलांतरित होऊ शकणार होता, पण तसं न करता तुम्ही बारीपाड्याला एक वेगळ्या दिशेने नेण्याचं काम सुरू केलं.
2: त्यावेळेसची जी स्थिती होती ना, लक्षात यायचं की गावाकडे कुठलीच सुविधा नव्हती. किमान पहिली ते चौथी पर्यंत शाळा पण नियमित नव्हत्या. आरोग्यामध्ये सुविधा नव्हती, शिक्षणाची व्यवस्था नव्हतीच, रस्ते नव्हते आणि आपण म्हणतो की रोजगाराची कुठली संधी नव्हती, कारण शेती विकसित नव्हती. हे जर ह्याच पद्धतीने चाललं तर हा समाज जो आहे तो संघटित कधी होईल, या गोष्टींमध्ये त्याची सुधारणा कशी होईल हे मनात विचार यायचे, पण त्याला दिशा नव्हती. पण तरी आम्ही 90 साधारणतः गावाने एकत्र येऊन 5,000 वृक्ष खरेदी केलेत आणि लावलेत आम्ही गावाच्या उर्वरित जागेवर. आणि लक्षात आलं की अरे हे अशी प्रकारची कामं आपण घेऊ शकतो का भविष्यामध्ये, असे मनात विचार यायचे, पण त्याला दिशा नव्हती. आणि 91 आमची पहिली भेट झाली वनवासी कल्याणाच्या कार्यकर्त्यांची, त्याच्यामध्ये डॉक्टर आनंद फाटक जे MD मेडिसिन आहेत, त्यानंतर त्यांच्या सोबत जे होते रवी सहारे जे नाशिकमध्ये असतात, सुरगाणा तालुक्यातले आहेत ते, आणि एक शंकर राजपूत, असे तिघांची टीम होती ती. आणि टीमने त्यांनी आरोग्य प्रकल्प इथं वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून सुरू केला. आमची ज्या डॉक्टर फाटकशी भेट झाली, वन संवर्धनासाठी प्रयत्न करणारी टीम आहे, त्यांच्याशी नक्की

0: आपलं काहीतरी चांगलं काम जुळू शकतं. त्यावेळेस मग त्यांनी आम्हाला आणून दिलं लक्षात की आपल्याला भविष्यामध्ये पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि तुम्ही ते करतात तेव्हा आपण बरोबरीने काम करूया. आणि तेव्हा आम्हाला कळलं की वनवासी कल्याण सारखी एक देशव्यापी संघटना म्हणून संस्था आहे म्हणून यांच्याशी आमचा संपर्क झालेला होता हे आम्हाला माहित नव्हतं. कारण आम्ही कल्याणश्रम हे आम्हाला कुठल्याही प्रकारची रचना माहित नव्हती. आणि योगायोग त्या टीमशी संपर्क झाला आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
1: मग लोकसहभाग लोक चळवळ उभी राहिली.
0: त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की टीम आहे आपली आणि त्या टीमने असं लक्षात आणून दिलं की व्यक्तिगत काम केलं तर लोक सहकार्य करत नाही. त्यामुळे सामूहिक काम कुठलं आहे त्याला आपण सुरुवात करू शकतो का असं ना. मी शेजारचं जे वनक्षेत्र आहे ते सांभाळायला सुरुवात केली. आता वनक्षेत्र म्हणजे तसं वन विभाग तर आहेच पण वन विभागातल्या जोडीला लोकांनी पण मदत करावी, लोकांनी पण त्या कार्यक्रमात सहभागी व्हावं वनसंवर्धन मध्ये. तेव्हा आम्ही जे केलं ते वन विभाग आणि गावकरी यांचा समन्वय साधायचा प्रयत्न केला आणि त्याला कल्याणश्रमाने मध्यस्थी केली. लक्षात आलं की वन विभाग कर्मचारी आपण म्हणू ना की एका रेंजमध्ये 30 ते 40 संख्या असते
1: बरोबर
0: आणि एवढं मोठं वनक्षेत्र ते कसे सांभाळ, त्यामुळे आपण पण त्यांना हेल्प केलं पाहिजे असं म्हणून आम्ही ते वनसंवर्धन या विषयाला सुरुवात केली. ते करताना आपण काय करू शकतो म्हणजे सरकार त्याचं काम करतंय आपण गाव म्हणून काय करू शकतो. म्हणून आम्ही वन संवर्धनासाठी एक नियमावली तयार केली की वॉचमन आपल्या गावातला असला पाहिजे. हे सरकारी नियमात नाही, वॉचमन गावाचा असला पाहिजे, त्याला मानधन गावकऱ्यांनी दिलं पाहिजे, सरकारकडे मागायचं. त्यांचं काम त्यांचे वॉचमन आहे, त्यांची रचना आहे, पण आपण वॉचमनला मानधन आपण द्यावं. गावाने अशी एक नियमावली उभी केली गेली 91, 92, 93 या 3-4 वर्षामध्ये की मुख्य झाड कोणी तोडू नये, तोडलं त्याला दंडात्मक कारवाई. म्हणजे नियम असा केला की डोक्यावर मुळे आणली तर 551 रुपये दंड, राखीव जंगलात बैलगाडी नेली तर 751 रुपये दंड, मुख्य झाड तोडताना कुणी सापडला तर 1051 रुपये दंड. हे गावाने केलेले नियम, हे सरकारने आमच्यावर लादलेले नियम नाहीत. त्यामुळे गावानेच नियम केले तर गावकरीच पाळतायत. पण याच्यामध्ये मोठा प्रश्न होता की आपलं स्वयंपाकाचं जे सरपणाचा विषय हा कसा सोडवायचा. त्यामुळे महिलांमधून आवाज आला की तुम्ही कुराडबंदी चराईबंदी सगळं करतायत, चूल कशी पेटवायची. त्यावेळेस आपण वन विभागाच्या सहकार्याने पूर्ण गावामध्ये एलपीजी गॅस आणलेत. साधारणतः 22 वर्ष पूर्वीची घटना आहे. एलपीजी गॅस आणल्यानंतर लक्षात आलं की अरे ते एलपीजी म्हणजे हांडा संपला की परत भरायला पैसे लागतात. आणि 92-93 काळ तुम्ही म्हटल्याप्रमाणे तेव्हा आमच्याकडे पैसा बिलकुल नव्हता, त्याला आम्ही पर्याय शोधायचा प्रयत्न केला. हे सगळं चक्र टप्प्याटप्प्याने घडत गेलं. मग आम्ही आयआयटी पवईशी संपर्क केला आपल्या कार्यकर्त्यांनी आणि त्या आयआयटी पवईशी संपर्क केल्यानंतर सितारा नावाचा जो ग्रुप आहे त्यांनी आम्हाला सोलर चूल दिली. मग आम्हाला गावकऱ्यांना ते आवडले की अरे सोलर चूल चांगले आपण आणले पाहिजे. आम्ही 50 सोलर चूल विकत घेतल्यात, कमी किमतीत दिल्या त्यांनी आम्हाला. विकत घेतल्यानंतर लक्षात आलं अरे याच्यामध्ये बॉईल करता येते, फोडणी देता येत नाही, हा एक प्रश्न आला. मग आणखी थोडं पुढे जाऊन आम्ही युनायटेड नॅशन UNDPशी संपर्क केला आणि स्मोकलेस चुलाट युनिट आणले. बिनधुराची चूल ज्याला आपण अॅग्रिकल्चर वेस्टेज जे असतात ना तो काडी कचरा आपण त्याची ब्रिकेट बनवायची आणि वापरायची. सांगायचा मुद्दा असा की आपण जंगलतोड होऊ नये म्हणून पर्याय देत गेलो, लोकांनी त्याची सवय करून घेतली.
1: बरोबर
0: असे नियम गावाने एकत्र केलेत, गाव संघटित झाला आणि वन संवर्धन हा विषय खूप चांगल्या पद्धतीने सुरू झाला. त्याच्यात आम्ही वन विभागाला पण सहभागी केला. कारण शेवटी कसं आहे की समन्वयाने एकमेकांना पूरक काम केल्याशिवाय हे सिद्ध होणार नाही.
1: बरोबर
0: असं म्हणून आम्ही वन संवर्धनाविषयी सुरू केला. नाही आम्ही काय केलं, आमचा मूळ उद्देश होता की वन सांभाळता सांभाळता शेती विकसित करणं.
1: बर,
0: कारण 70% शेती 30% वन आहे. तर वन सांभाळण्यासाठी गावकरी एकत्र आलेत आणि लक्षात आलं की आपल्याकडे जमीन आहे पण पाणी नाही, पाण्यासाठी आपण काय करू शकतो. मग आम्ही पहिला बांध बांधला श्रमदानातनं. बांध म्हणजे तो लूज बोल्डर, दगडी आणायच्या आणि रचायच्या. त्यावेळेस एक रेंज ऑफिसर होते PH वाघ म्हणून, त्यांना खूप फोटो वगैरे घ्यायची सवय होती. आम्ही थोडं काम केलं की फोटो काढणार तर ते बांध बांधायला स्वतः उपस्थित होते. आणि त्यावेळेस आम्ही वन क्षेत्रामध्ये पहिला एक बांध बांधला, छोटा 2-3 मीटर लांबीचा 1-1.5 मीटर उंचीचा. त्याच्यामध्ये पाणी अडवलं जात नाही पण पाण्याचा स्पीड कमी होतो. वाहून जाणारी जी माती आहे ती थांबते. ते आदिवासी माणसाच्या कदाचित त्यावेळेस लक्षात नाही आलं की आपण काय काम करतोय. एक बांध बांधला, दुसरा बांधला, तिसरा बांधला. आम्ही बघता बघता 700 पेक्षा जास्त बांध बांधले,
1: छोटे छोटे
0: छोटे बांध. मग नुसतं बांध बांधायचं का, त्याला जोडून आम्ही CCT जे म्हणतो आपण समतल चर, त्याची साईज असते 1 मीटर खोल, 1 मीटर रुंदी आणि सोयीनुसार त्याची लांबी असते.
1: जलसंधारणाची कामं सुरू
0: झाली. 5 किलोमीटर म्हणजे साधारणतः 5000 रनिंग मीटर एवढा चर खोदला. आम्हाला त्याच्यात किती पाणी साचतं हे माहित नव्हतं. पण आमच्याकडे NSS कॅम्पचे खूप विद्यार्थी येतात तर मराठवाडा विद्यापीठातनं 16 प्राध्यापक आलेत आमच्याकडे आणि ते अभ्यासासाठी आलेत. त्यांच्या समोराविषयी मांडल्यानंतर आम्हाला पाणी किती अडवतं हे कळत नाही. ते म्हणे की साधं गणित आहे आम्ही काढून देतो. 5000 रनिंग मीटर चर जर खोदला एका वेळेस जर त्याच्यात पाणी

0: साचलं म्हणजे भरला तो चर तर एका वेळेस 50 लाख लिटर पाणी अडवलं जातं.
1: बर,
0: एका वेळेस तो चर तेवढा जो खोदलाय त्याच्यामध्ये
1: एका सरमध्ये 5000 रनिंग मीटर
0: सरमध्ये. आम्ही म्हटलंय तर आमच्याकडे पावसाळ्यामध्ये कमीत कमी 25 ते 30 वेळा भरतो. 30 वेळा जरी भरला तर 30 गुणिले 50 लाख एवढं पाणी आपण अडवतो हे तिथल्या लोकांच्या लक्षात नव्हतं. तेवढं अनेक जलतज्ञ आमच्याकडे आले. त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम आले ते डॉक्टर माधवराव चितळे संभाजीनगरवरनं. आणि त्यांनी ज्यावेळेस गावात व्हिजिट केली ते म्हणले अरे हे काम खूप चांगलं चाललंय, याच्यात तुम्ही मी एक सूचना करेल तर चालेल का? म्हटलं सांगा. ते म्हणे पहिला जो बांध आपण रचतो ना त्याचा पुढच्या बांधाचा पायथा, मागच्याचा माथा तर पुढच्याचा पायथा, ही सिस्टम तुम्ही वापरा. तेवढं लोकांनी ऐकलं आणि त्या पद्धतीने काम सुरू केलं. डॉक्टर माधवराव चितळे आमच्या गावाला 2 वेळा व्हिजिट दिल्यात.
1: बरं,
0: त्यानंतर जागतिक जलतज्ञ आपण म्हणतो राजेंद्र सिंहजी ते पण आलेत आमच्याकडे. त्यांनी तर दिवसभर जंगलात बसून राहिलेत. नंदुरबार कलेक्टर कल शेट्टी साहेबांच्या सोबत होते आणि ते असे म्हटले की नदी को अगर जिंदा करणं आहे तो हमें ये सिस्टम ही करणं पडेगा.
1: बरं,
0: कारण आपण टॉप टू बॉटम जे बांध बांधत बांधत आलो ना हे खूप चांगलं तंत्र तिथं उभं राहिलं. त्यामुळे जंगल संवर्धनाबरोबर जलसंवर्धन विषय सुरू झाला. मग हळू ते झाल्यानंतर लोक शेतीकडे वळले. आमच्या गावामधनं 55 कुटुंबांपेक्षा जास्त कुटुंब हे ऊस तोडणीला जायचे गुजरातमध्ये. आम्हाला वारडोली जवळ पडतं. शेती कोणीच करायचं नाही. शेती न केल्यामुळे मायग्रेशन आणि त्याला जोडून मुलांचं शिक्षण नाही, आरोग्य नाही, या सगळ्या गोष्टी जोडलेल्या होत्या. त्यामुळे जसजसं जंगल आणि जलमध्ये काम होत गेलं लोक हळूहळू गावाकडे यायला लागले आणि तिथली शेती विकसित व्हायला लागली. मग शेतीमध्ये आम्ही राहुरी आणि दापोली ह्या 2 कृषी विद्यापीठाची मदत घेतली. आणि शेतीमध्ये स्ट्रॉबेरीची शेती होऊ शकते का, तिथं कांद्याचं सीड प्लॉट होऊ शकतो का, तिथं मधुमक्षिका पालनाचा विषय होऊ शकतो का, असे छोटे छोटे प्रयोग सुरू केलेत. आणि याला सपोर्ट जो मिळत गेला तर पहिले कलेक्टर आमच्याकडे आले श्री भास्करराव जी मुंडे धुळ्याचे कलेक्टर होते, त्यांनी पहिली व्हिजिट केली. त्यानंतर लवंगाडे मॅडम आल्या. ज्या जे कलेक्टर आले ते बारीपाडाला व्हिजिट करत गेले ते आम्हाला प्रोत्साहन मिळत गेला. त्यामुळे जंगल जल जमीन जन आणि पशुधन असे 5 बिंदू आपण जोडलेत. हे सगळं जे काम आहे हे वनवासी कल्याणाश्रमाच्या प्रेरणेतून सुरू झालं आणि आम्ही ते सातत्याने पुढे न्यायचा प्रयत्न.
1: जलसंवर्धन जनावरांची कामं सुरू झाली की लोकांनी जमीन कसायला सुरुवात केली. जमीन कसायला सुरुवात केली की मग त्यांनी जनावरं
0: 5 सूत्र जोडलेत आपण. जंगल जल जमीन जन म्हणजे माणूस
1: माणूस बरोबर
0: आणि जनावर. कारण सगळ्यात महत्वाचा हा जन आहे. माणसाला केंद्रबिंदू धरून हे 4 बिंदू आपण विकसित करायचा एक प्रयत्न केला.
1: बरं, मग स्थलांतरित मजुरांची संख्या कमी झाली.
0: काय होतं की 45-55 कुटुंब जे जायचेत ना म्हणजे विहिरींना पाणी यायला लागलं तसे गावाकडे थांबायला लागलेत. आम्ही सरकारची योजना तर घेतोच तो का भाग वेगळा, पण काही कुटुंबांनी एकत्र येऊन स्वतःच्या विहिरी खोदल्यात, लँड लेवल स्वतः केले, नंतर सरकारची योजना घेतल्यात. आमच्या गावात 55 पेक्षा जास्त विहिरींची संख्या आहे. बोरवेल जवळपास 5 ते 6-7 असतील, मला आकडा नीट सांगता येणार नाही, पण 7-8 बोरवेल आहेत. बाकी सगळ्या विहिरी आहेत कारण वॉटर टेबल हे 70-80 फुटाच्या वरती आहे. त्यामुळे एकत्र 4-5 कुटुंब एकत्र की फिर होते. त्यामुळे आम्हाला ते सूत्र सापडलं.
1: बर,
0: की जंगल जल जमीन जन आणि पशुधन हे स्थानिक संसाधन आहेत, हेच विकसित करणं आणि याच्यावर आधारित आपल्याला आपल्या गरजा सोडवता येतील का, असा एक तो चांगला प्रयोग आपण सुरू केला.
1: बरोबर. पवार साहेब, तुम्ही वाणिज्याचे पदव्युत्तर पदवीधर आहात, मग हे सगळं सुरू असताना शिक्षण?
0: नाही, मी 93 M.Com पूर्ण केलं. नाही, त्या परिसरामध्ये खूप शिक्षणाचं प्रमाण कमी होतं. मी शिक्षणामध्ये वडिलांच्या हातचा खूप मार खाल्ला. M.Com व्हायच्या आधीच मला वनवासी कल्याणाश्रमशी संपर्क आला. त्यानंतर माझं 1-2 ठिकाणी नोकरीसाठी सिलेक्शन पण झालं. पण या सगळ्या टीमच्या वतीनं असं लक्षात आलं की आपण नोकरी करू, आपण स्वतःच्या गरजा सॉल्व्ह करू, पण ह्या कुटुंबांचं गावांचं परिसराचं काय होईल हे मनात क्लिक झालं. तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आणि त्याच्या माध्यमात मी या कामाशी जोडले गेलो.
1: बरोबर. जल जमीन जंगल जनावर आणि जन यांचा विकास होत गेला. या विकासासोबत आरोग्य शिक्षण याचा प्रचार प्रसार.
0: नाही, कसं आहे की पर्यावरण हा खूप व्यापक शब्द आहे. पर्यावरणाला आपण बघितलं तर पर्यावरणामधले एक छोटे छोटे 5 बिंदू आहेत, जंगल जल जमीन जन आणि पशुधन. आता जंगल मुद्दा घेतला की त्याच्यात नुसतं वनाचं रक्षण नाही केलं आम्ही, त्या जंगलाचं बॉटनिकल सर्वे केला की किती क्षेत्र आपण सांभाळते पण आलं, किती प्रकारचे झाड आहेत, किती प्रकारचे पक्षी आहेत, किती प्रकारचे प्राणी आहेत, हा सगळा डाटा आपण जमवायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यात मोहाचे झाडं किती डायरेक्ट उत्पन्न देऊ शकतात, आम्ही त्याचं वनधन विकास केंद्र एक केंद्र सरकारची योजना घेतली आणि त्याच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या कुटुंबांना सक्षम करू शकतो, हा मुद्दा पण त्याला जोडलाय. तसं जल विषयामध्ये फक्त पाणी अडवलं एवढंच काम केलेलं नाही तर लोकांनी स्वतःच्या जमिनी लेवल केल्या आहेत, त्याचा बांध बंदिस्त केला, त्याच्यामध्ये पाणी अडवलं गेलं, म्हणजे अॅग्रिकल्चरचा विषय आपोआप आपण जोडला. अॅग्रो फॉरेस्ट्रीमध्ये आपण बांधावरची फळझाड याला थोडासा जोर द्यायचा प्रयत्न केला, वेगळ्या संस्थांची आपण मदत घेतली. तसं आपण शेतीमधला जो बदल, तिथं शेती जी होते ते मिलेट्सचे काही प्रकार होते की ज्याला आपण बिलकुल त्यावेळेस किंमत दिलेली नाही, आता मिलेट्सचा विषय खूप पुढे येतोय झपाट्याने,

0: मिलेट्समध्ये परंपरागत शेती जे आम्ही ऑर्गॅनिक शब्द नाही वापरू शकतो टाळतो, त्यामुळे परंपरागत शेती आपण केली आणि त्याचं व्हॅल्यू ॲडिशनसाठी काय करता येईल असा एक प्रयत्न आपण सातत्याने करू. म्हणजे प्रत्येक बिंदू हा खूप महत्वाचा आहे. जसं तुम्ही जन शब्द ना, जनमध्ये शिक्षण पण आलं, जनमध्ये बचत गटाचा विषय आला, त्यांचा आरोग्याचा विषय आला, हे सगळे बिंदू आपण व्यापकप्रमाणे आपण हे पाच बिंदू जे आहेत ना, हे प्रत्येक बिंदूवर आपण एक एक पुस्तकाचं लिखाण असे मोठे बिंदू आहेत. पर्यावरण व्यापक शब्द त्यात नाही, पाच बिंदू.
1: वनाचा विकास होत गेला, आपल्याला महाराष्ट्र शासनाचा वनभूषण हा प्रथम पुरस्कार देखील मिळालेला आहे, त्याचा देखील आम्हाला अभिमान आहे. वन संवर्धन, जल संवर्धन आणि इतर या ज्या गोष्टींचा विचार करत असताना या वन संवर्धनात मिळणारं जे उत्पन्न आहे तर त्याचा लोकांना कसा फायदा होईल?
0: आपण काय विचार करतो, कुठलंही काम करताना आपण त्यातनं आपला रिटर्न काय मिळणार आहे याची अपेक्षा करून काम सुरू केलं तर ते कधी फेल होतं ते. हे आपलं कर्तव्य आहे, हे राष्ट्रीय संपत्ती आणि हे सांभाळले पाहिजे आपण. वन संवर्धित करताना त्यातनं आपल्याला काय मिळणार अशी भावना ठेवली तर ते काहीच मिळणार
1: नाही.
0: पण निसर्ग आपोआप आपल्याला देत असतो. प्रत्येक जण आम्हाला हा प्रश्न करतो की तुम्ही 1100 एकरचं जंगल सांभाळलं, तुम्हाला काय मिळालं? लोक विचार करतात अरे खर्च आपल्याला काय मिळालं, आपल्याला काय नाही मिळालं. पण आपण दुसऱ्या अँगलने बघितलं तर तिथं जो ऑक्सिजन निर्माण होतो तो आपल्या सगळ्यांना उपयोगाचं आहे.
1: बरोबर,
0: त्याचं व्हॅल्यू कसं काढणार आपण? त्या छोट्याच्या गावाने केलेलं काम आहे, तिथला ऑक्सिजन आपण बलून मध्ये नाही भरू शकत.
1: बरोबर,
0: ते सगळ्यांसाठीच आहे. ते जंगल वाढल्यामुळे आमचा सरपणाचा प्रश्न संपला, याचं व्हॅल्यू कसं ऍड करणार? जंगल वाढल्यामुळे जंगलात पडणारं पाणी जमिनीत मुरतं आणि ते पर्क्युलेशनने शेतीला मिळतं.
1: बरोबर,
0: त्याच्यामुळे 250 एकरपेक्षा जास्त शेती आमची दुबार पिका खालची, याचं व्हॅल्यू कसं करणं हे ज्यांना कळतं तो असा प्रश्नच करत नाही की तुम्हाला यातनं काय मिळतं, कारण ते आपोआप मिळतं.
1: बरोबर,
0: आम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे वनधन विकास केंद्र स्थापन केलं आणि आम्ही मोहाच्या झाडाचा बिझनेस प्लॅन केलाय.
1: बरं,
0: त्याला आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त जे आहेत लीला बनसोड मॅडम यांनी खूप मेहनत घेतली आणि गावाला प्रत्यक्ष भेटी देऊन या सगळ्या ग्रुपला एक वेगळी दिशा द्यायचा एक प्रयत्न केला.
1: एक बाजारपेठ
0: मिळेपर्यंत. पण आम्ही असं म्हणतो की आमच्या गरजा कमी आहेत, त्या गरजा भागून आमचं मायग्रेशन थांबलं पाहिजे. यासाठी काय करता येईल? हे पाच बिंदू जे आहेत ना, हे जगातनं कुठेही आपल्याला आयात करायची गरज नाही. पण आपण एक विचार केला ना की जगाला ह्या सगळ्या बिंदूंची गरज भासणार आहे. ऑक्सिजन बंद झालं तर काय होईल? पाणी संपलं तर काय होईल? जमीन बंजर झाली तर माणूस जगेल कसा? माणसाला लागणारी जी एनर्जी ती तर जमिनीतनं मिळते. त्यामुळे जंगल, जल, जमीन हे आपलं बँक बॅलन्स आहे असं समजून आपण ते वापरलं पाहिजे.
1: अगदी बरोबर.
0: याचं जर आपण नासाडी केली तर पुढच्या पिढीचा प्रश्न आहे. म्हणजे विकास विकास काय तर आम्ही असं म्हणतो की लोकांचे विचार बदलले पाहिजे. सोच बदलो बाकी सब बदल जायगा, विचार बदलायची गरज आहे. आम्ही गेल्या 14 मार्चला गाव एकत्र बसलं आणि आम्ही 300 कनेक्शन बंद केलेत गॅसचे. गॅस मागवतोय, पेट्रोल मागवतोय, आपण जे आपल्याकडे जे आहे आपण सोडू शकतो ना. आम्ही वर्षभर लाकडांच्या चुलीवर स्वयंपाक करून जगू शकतो, हे आमचं गेली 35 वर्षाचं प्लॅनिंग आहे. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी स्थानिक संसाधन आहेत ना हे विकसित करणं म्हणजे काय ते सांभाळले पाहिजेत आणि हे ओरबडून न घेता हे पुढच्या पिढीसाठी आपण ठेवू शकतो का?
1: अगदी.
0: याचं भान ठेवून जर आपण आपलं जीवन जगलो तर ते अतिउत्तम होईल असं मला.
1: तर आपण 1100 एकर जमीन सांभाळतायत, आपलं बारीपाडा हे गाव, त्याच्यामध्ये इतर काही स्पेसिस होत्या त्या दुर्भिक्ष झाल्या होत्या, दुर्मिळ झालेल्या होत्या, त्यांचं देखील संवर्धन झालंय. बऱ्याच ज्या पशु पक्षी यांचं देखील संवर्धन झालेलं आहे.
0: बारीपाड्या गावावर दोघांनी PhD केली, एक कॅनडामधून आला विद्यार्थी आणि एक जर्मनीमधून जी पुण्यातली विद्यार्थिनी. कॅनडातल्या विद्यार्थ्याच्या लक्षात आलं की इथल्या महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये परंपरागत ज्ञान खूप आहे, त्यातल्या त्यात वनस्पतींचं. मग वन भाजी स्पर्धा
1: हा
0: विषय सुरू झाला. आज 21 वर्ष पूर्ण झाले. 250 प्रकारच्या भाज्या आमच्या जंगलात मिळतात. ते सगळं मेडिसिन आहेत. लोक म्हणतात की ते आम्हाला मिळतील का? आम्ही विक्री नाही करत, विक्री केली ते आम्ही संपवू.
1: बरोबर,
0: हे आमचं बँक बॅलन्स आहे पुढच्या पिढीसाठी. ते म्हणजे मोदीजीने घोषणा केली ना 2047 मध्ये विकसित भारत असेल, त्यावेळेस या समाजाचा पण त्याच्यात योगदान असावा.
1: अगदी.
0: हा उद्देश घेऊन आम्ही ते सगळं काम करतोय. त्यामुळे वन संपदा सांभाळता सांभाळता आपल्याला अनेक बिंदू त्याला कशा जोडता येतील हा मुद्दा आम्ही त्याला जोडलाय. तर त्याच्यामधनं बायोडायव्हर्सिटी हा विषय चांगल्या पद्धतीने पुढे आलाय. याच्यावर छोटी पुस्तिकाचं लिखाण पण झालंय आणि NCERT आपलं दिल्लीचं जे सेंटर आहे गणित आणि विज्ञान विभागाचं.
1: बरोबर.
0: त्याच्या सुनीता फराक्के मॅडम आमच्याकडे आल्या होत्या 5-6 वर्षापूर्वी आणि ते आता दरवर्षी आम्हाला NCERT मध्ये बोलवतात. तिथल्या महिलांच्या नावाने ज्या ज्या वन भाज्यांची माहिती त्याचं पुस्तकात नावासह प्रकाशित केलंय. मला वाटतं हे खूप मोठी उपलब्धी
1: आहे.
0: म्हणजे आपल्याला रिटर्न मिळण्यापेक्षा आपण राष्ट्राला काय देऊ शकतो?
1: अगदी.
0: आपलं पण कर्तव्य. आम्ही काय देऊ शकतो? तर आम्ही चांगलं ऑक्सिजन पार्क तयार केलाय, आम्ही तुम्हाला ऑक्सिजन देऊ शकतो. त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काय द्यायचं ते तुम्ही ठरवा. पण आम्ही आमच्या पाशी जे ते देऊ शकता. सामुदायिक वन अधिकार हक्क जो आहे, कायदा जो आहे 2006 चा, तो नीट अभ्यासून आम्ही आता 45 गावांना

0: 11,200 हेक्टर वनक्षेत्र त्या त्या ग्रामसभेला मिळून दिलाय.
1: क्या बात है.
0: म्हणजे मला वाटतं की सगळ्यात मोठी म्हणजे क्लस्टर मध्ये काम करणारा हा एक चांगला ग्रुप आपला देशभरामध्ये जोडून उभा राहतोय.
1: म्हणजे
0: काम करता आपण अनेक ठिकाणी काम उभं करू शकतो.
1: बरोबर.
0: सरकार त्याचं काम करेल. त्यांनी किती खड्डे खोदायचे किती झाडं लावायचे त्यांच्या रचनेत होईल. आपण नागरिक आहोत या देशाचे आणि आपलं कर्तव्य आपण काय करू शकतो या हेतूने आम्ही हे सगळं काम करतो. विकास म्हणजे काय हो. विकास आपल्या अवतीभोवतीचं वातावरण आपल्याला चांगलं निर्माण करायचे. जे आपल्यापाशी संसाधन ती योग्य पद्धतीने वापरायचे हे करत आपल्याला पुढे जायचंय. याच्या दृष्टिकोनाने आपण या सगळ्या गावांमध्ये हा सगळा विषय रुजवायचा प्रयत्न करतोय. या सगळ्यामध्ये मुख्य प्रश्न हा जे की आपल्यापाशी जी संसाधनं आहेत त्याचा योग्य वापर करणं.
1: बरोबर.
0: हे काम मी केलेलं नाही हे आपलं टीम वर्क आहे. म्हणजे बारीपाडा ज्यांनी ज्यांनी व्हिजिट केलं त्या सगळ्यांचं योगदान आहे. ही विचारधारा रुजवायचं आपण काम करतोय.
1: क्या बात आहे. निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. पद्मश्री चैत्राम पवार साहेब आपण आकाशवाणी नाशिकच्या स्टुडिओत आलात. बारीपाडा पॅटर्न नेमका काय आहे या दृष्टीने आम्हाला सखोल मार्गदर्शन केलं आणि जल जमीन जंगल जन आणि जनावर या 5 बिंदूंवर जर कधी लक्ष केंद्रित केलं तर आपला विकास कसा होऊ शकतो हे समजून सांगितलं. मार्गदर्शनाबद्दल आकाशवाणीच्या वतीने आपली मुलाखत ऐकणाऱ्या असंख्य श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानतो आणि आजची मुलाखत इथं संपवतो. नमस्कार.
0: नमस्कार.
2: आताच आपण वन महोत्सव सप्ताहानिमित्त वन संरक्षण आणि वन संवर्धनाचा बारीपाडा पॅटर्न याविषयी पद्मश्री माननीय चैत्राम पवार यांची कृष्णा शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. निर्मिती सहाय्य होतं मेघा बुरकुले यांचं. सादर करते होते कृष्णा शिंदे आणि निर्मिती होती आकाशवाणी नाशिक केंद्राची.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो, विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकत होतात. आम्ही ते सहक्षेपित केले. आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्र एफ एम बँडच्या 101.3 MHz आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. सकाळचे 10 आहेत. आता प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत हा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात पारंपरिक भक्तिरचना आर्यन पराडकर यांच्या आवाजामध्ये. संगीत विठ्ठल शिंदे यांनी दिलं आहे.

पारंपरिक भक्तिगीत आपण ऐकलं मिश्रसंगीत या कार्यक्रमात. श्रोतेह कार्यक्रमात यानंतर आरती प्रभू यांचं सुगम गीत ऐकूयात. आशा भोसले यांच्या स्वरामध्ये संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रुते हो मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.
1: तसे सोलापुरात साड्यांचा सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चाटला पॅटनी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चाटला पॅटनी सेंटर सोलापूर.
0: कार्यक्रमात आता विश्वनाथ बागुल यांनी गायलेलं प्रल्हाद केशव अत्रे यांचं नाट्यपद ऐकूयात. संगीत आहे आणि

प्रीतिसंगम या नाटकातील नाट्यपद आत्ता आपण ऐकलं. आता ऐकूयात पंकज उधास यांनी गायलेली सुनील जोगी यांची गझल. संगीत निखिल विनय यांचं आहे.

पंकज उधास यांच्या आवाजातील गझल आता आपण ऐकलीत. श्रोतेहो, मिश्र संगीताचा आनंद आपण घेतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. सकाळचे 10:18 झाले आहेत.

सौमित्र यांची रचना आत्तापण ऐकली ताशा भोसले यांच्या स्वरामध्ये. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. श्रुती हो मिश्र संगीत या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात एकच प्याला या नाटकातील वीस गुर्जर यांचं नाट्यपद प्रभाकर कारेकर यांच्या स्वरामध्ये.

आणि श्रोतेहो, या नाट्यपदासोबतच मिश्र संगीत हा कार्यक्रम आता संपला. श्रोतेहो, आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 10:30 झाले आहेत. आता वेळ आहे गीतांजली या कार्यक्रमाची. कार्यक्रमात सुरुवातीला जैत्र जैत या चित्रपटासाठी नादो महानोर यांची रचना ऐकूयात.

श्रोते हो, हा आवाज होता लता मंगेशकर आणि रवींद्र काळे यांचा. नादो महानोर यांची रचना, संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं आणि चित्रपट जैत रे जैत. गीतांजली या कार्यक्रमात आता निवडूंग या चित्रपटासाठी पद्मजा फेणानी जोगळेकर यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं गीत ऐकूयात. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

निवडुंग या चित्रपटासाठी पद्मजा फेणे जोगळेकर यांनी गायलेले गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात एक माती अनेक नाती या चित्रपटातील हे गीत.

राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं पी बी पाटील यांचं गीत आपण ऐकलं. आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये चित्रपट होता एक माती अनेक नाती. श्रोते हो, गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून. आता ऐकूयात सांगते ऐका या चित्रपटासाठी कुमुद पेडणेकर आणि विठ्ठल शिंदे यांच्या युगलस्वरातील वामन कर्डक यांचं गीत. या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: तुझ्या कोपऱ्यातला दिवा
1: दिवा बिगेला अंधार झाला अग दिवा बिगेला अंधार झाला नाव नेऊ या सख पैल थळी
0: भांगडा दिसतोय गडी
1: सांग मारू का जर्र मारू का।

0: श्रुतीहो, हे गीत होतं इरसाल कार्टी या चित्रपटातील उत्तरा केळकर आणि महेंद्र कपूर यांचा आवाज. संगीत होतं के सिकंदर यांचं.
1: ओलांडला तिनं उंबरठा, घेतली उंच भरारी,
2: मिळाली तिच्या कर्तृत्वाला यशाची उभारी.
1: ऐकूया महिलांसाठीचा खास कार्यक्रम स्वयंसिद्धा, मंगळवारी आणि गुरुवारी
2: सायंकाळी ठीक 6:30 वाजता
1: आकाशवाणी धाराशिव केंद्रावर. स्वयंसिद्धा.
0: श्रुती हो, स्वयंसिद्धा हा महिलांसाठी कार्यक्रम जरूर ऐका. आज सायंकाळी 6:30 वाजता यामध्ये राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्ताने गर्भधारणा आणि घ्यावयाची काळजी याविषयी तुळजापूर येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ कार्तिक यादव यांची श्वेता माळी यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. तेव्हा जरूर ऐका आज सायंकाळी 6:30 वाजता कार्यक्रम स्वयंसिद्धा. श्रुती हो, गीतांजली या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात रंगत संगत या चित्रपटासाठी प्रवीण दवणे यांचे गीत. विनय मांडके आणि दिलराज कौर यांच्या आवाजामध्ये संगीत आहे अशोक पत्की यांचं.

0: आणि श्रुती हो, याबरोबरच गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलतोय. सकाळचे 11 वाजता आहेत. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम काही क्षणातच प्रसारित करीत आहोत.
1: चाटला पॅटनी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चाटला पॅटनी सेंटर सोलापूर.
0: श्रुती हो, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बेगम परवीन सुलताना यांनी गायलेला राग अहिर भैरव.

श्रुती हो नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकला, त्यामध्ये बेगम परवीन सुलताना यांनी गायलेला राग अहिर भैरव आता ऐकलात. याबरोबरच

श्रुती हो नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता आपण ऐकला, त्यामध्ये बेगम परवीन सुलताना यांनी गायलेला राग अहिर भैरव आता ऐकलात. याबरोबरच शास्त्रीय संगीत हा कार्यक्रम आता संपला. आकाशवाणी धाराशिव केंद्र FM बँडच्या 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रुती हो सकाळचे 11:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाची सुरुवात करूयात दिवाणा या चित्रपटातील समीर यांच्या गीताने.

दिल तेरा आशिक या चित्रपटासाठी समीर यांच्या गीताला संगीत नियोजन होतं नदीम श्रवण यांचं आणि आवाज होता अलका याग्निक आणि मुकुल अग्रवाल यांचा. श्रोते हो, गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतोय आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून.

कार्यक्रमात हे गीत आहे जीत या चित्रपटासाठी सोनू निगम आणि अलका याग्निक यांचा आवाज, समीर यांच्या गीताला संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

जाने होगा क्या या चित्रपटासाठी निखिल विनय यांच्या संगीत नियोजनातील समीर यांची गीतरचना आतापण ऐकलीत उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांच्या गुलसुरात. श्रुती हो गीतबहार या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात हकीकत या चित्रपटासाठी गुलशन बावरा यांची रचना. कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या सुरात ऐकूयात. संगीत आहे दिलीप सेन समीर सेन यांचं.

श्रोते हो, गीतबहार या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलेत हकीकत या चित्रपटासाठी गुलशन बावरा यांचे गीत. कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या आवाजामध्ये संगीत होतं दिलीप सेन, समीर सेन यांचं. आणि या गीतासोबतच आजचा गीतबहार हा कार्यक्रम आता संपला. आकाशवाणी धाराशिव केंद्र दुपारचे 12 वाजता आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

नटलेली सजलेली आपली वसुंधरा. या वसुंधरेवरील पर्यावरणाचा समतोल राखण्यात आणि मानवाला ऑक्सिजन पुरवण्यात ही हिरवीगार झाडं आणि जंगल यांची अत्यंत महत्वपूर्ण भूमिका आहे. याच वनसंवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी 1 ते 7 जुलै या कालावधीत वन महोत्सव सप्ताह सर्वत्र साजरा केला जातो. सध्या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्यानं लोकांना अधिकाधिक झाडं लावण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठीच हा वन महोत्सव साजरा केला जातो. मैत्रिणींनो, या झाडांचं आपल्या आयुष्यातील योगदान फार मोठं आहे. ही झाडं अन्नधान्य उत्पादनात योगदान देतात, पर्यावरणाचा समतोल राखतात, हवेची गुणवत्ता सुधारतात, हवामान बदलावर नियंत्रण मिळवतात, पाण्याची बचत करतात, जमिनीचं संरक्षण करतात, वन्यजीवांना आधार देतात, दुष्काळाची तीव्रता कमी करतात, जमिनीची होणारी धूप आणि प्रदूषण थांबवतात. जंगलतोड ही एक अत्यंत चिंताजनक बाब आहे आणि या वनमहोत्सवाचा उद्देशच जंगल वाढवणं, ती वाचवणं, यासाठी अधिकाधिक लोकांना एकत्र आणणं हा आहे. चला तर या वनमहोत्सवानिमित्त आपणही प्रत्येक जण एक तरी झाड लावूया, ते वाढवूया आणि जगवूया, हो ना? तरच या सप्ताहाचं खऱ्या अर्थानं सार्थक झालं असं होईल.

मैत्रिणींनो, या सुरेल गीतानंतर आता वळूया वनिता मंडळ कार्यक्रमात आपल्या मालिकांकडे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत हँडबॉलपटू लवनीत कौर रंधावा यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधलाय राखी पाटील यांनी. चला तर ऐकूया.

0: मैत्रिणींनो, क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेतून वेगवेगळ्या खेळात नाव मिळवणाऱ्या, आपलं करिअर करणाऱ्या आणि देशाचं नाव उंचावणाऱ्या मैत्रिणींशी आपण भेट घेत असतो. या अनुषंगाने वेगवेगळ्या खेळाविषयीची माहिती आपल्याला मिळते. मैत्रिणींनो, आज आपण हँडबॉल या खेळात पारंगत असलेल्या लवनीत कौर रंधावा, पूर्वाश्रमीच्या ललिता अवचट यांना स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: आणि कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: कशा आहात?
1: खूप छान.
0: हँडबॉल या खेळाविषयी आम्हाला फारसं माहीत नाही किंवा

0: इतर मैत्रिणींना माहीत नसावं तर आज सविस्तर या खेळाविषयी माहिती मिळणार आहे. या खेळाविषयीचा हा प्रवास तुमचा कसा घडला हे जाणून घेण्यासाठी मैत्रिणी तर निश्चितच उत्सुक असतील. पण सुरुवात आपण हँडबॉल या खेळाविषयी जाणून घेऊया. काय या खेळाचा इतिहास होता, या खेळाचे काय नियम आहेत, काय सांगाल?
1: मुख्यतः हँडबॉल हा खेळ आपल्या भारताचा नाहीये, हा जर्मनीचा प्रसिद्ध खेळ आहे आणि याची सुरुवात लेट 19th century, 20th अर्ली सेंचुरीमध्ये याची सुरुवात झालेली आहे. आणि सुरुवातीला हा गेम मोठ्या प्रमाणात, म्हणजे आता जो तुम्ही हँडबॉल बघाल तो इनडोर सोबत कमी मॉडर्न गेममध्ये त्याला सामील करण्यात आलेला आहे. आणि आधी हाच गेम फुटबॉल जसा मोठा गेम आहे, खेळाचा जो मैदान आहे त्या मैदानामध्ये हँडबॉल खेळला जात होता.
0: बरं, म्हणजे मोठं ग्राउंड, ओपन ग्राउंड.
1: आणि तेव्हा एकाच टीममध्ये आतमध्ये खेळणारे खेळाडू 11 होत होते.
0: बरं,
1: 11-12 मध्ये, म्हणजे इन्क्लुडिंग गोलकीपर. पण येणाऱ्या काही वर्षानंतर, म्हणजे 20th century किंवा 19th century याला मॉडर्न याला प्रकार देण्यात आला. तर हँडबॉल हा सुद्धा खेळ, जसा आधी 11 लोक फुटबॉल या ग्राउंडवर खेळायचे तसाच आता हँडबॉल हा हँडबॉल या खेळामध्ये 20x40 ग्राउंडवर खेळला जातो. टीम मध्ये तर 12-16 राहतात.
0: बरं,
1: नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या प्रमाणे. पण आतमध्ये खेळणारे खेळाडू इन्क्लुडिंग गोलकीपर सोबत 7 खेळतात. आणि हा जगातला सगळ्यात, म्हणजे सेकंड फास्टेस्ट गेम इन द वर्ल्ड असं म्हटलं तरी चालेल. पहिला गेम सांगून देते आईस हॉकी, दुसरा गेम हँडबॉल. म्हणजे प्रत्येक 30-30, 15-15 सेकंदमध्ये गोल होऊ शकतात, इतका फास्ट गेम आहे. ते डिपेंड करतं. आणि आता आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा त्याचं लेवल वेगळं होतं. आणि आता जो गेम झालेला हँडबॉलचा तो अजूनही इतका फास्ट आहे, नवीन मुलामुलींमध्ये खूप साऱ्या घडामोडी आलेल्या आहेत. आणि सुरुवात आपल्या भारतामध्ये या हँडबॉलची सुरुवात 1971-71 वेळेस झालेली आहे. आणि बाहेर तर हा खूप, म्हणजे युरोप कडचाच आहे, जर्मनीचा मेन हा गेम होता. आणि भारतामध्येच आपल्या हँडबॉलमध्ये पहिली जी टीम गेली 1971-72 भारताची मुलांची पहिली टीम गेली आहे. आणि दुसरी गोष्ट, मुलींची टीम पहिल्यांदा जेव्हा गेली चायनाला तेव्हा त्या टीम सोबत मला पहिल्यांदा चान्स मिळाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा मला कॅप्टनशिप मिळाली.
0: वा वा,
1: म्हणजे भारतामध्ये माझे जे सिनियर्स आहेत ज्यांचा गेम बघून मी शिकलेली आहे त्यांना याचा लाभ नाही मिळाला इंडिया खेळायचा, याची मला नेहमी खंत राहील. कारण त्यांचा जो गेम होता त्यांच्यासमोर आम्ही काहीच नाही.
0: बरोबर,
1: कारण त्यांचा गेम बघूनच आम्ही शिकलो आहोत. सोबत कोचेस लोकांची साथ राहिलीच आहे, नो डाऊट. आला जे सौभाग्य मला मिळालं आणि त्यातल्या त्यात भारताची पहिली टीम आणि त्यातल्या त्यात मी पहिली महाराष्ट्राची आणि वरून नागपूरची पहिली कर्णधार.
0: वा वा,
1: भारतातली.
0: आणि तुमच्या कर्णधार पदी असताना तुम्ही भारताला ते मेडल मिळवून दिलं. इंटरनॅशनल लेवलवरची ती मॅच होती.
1: बिलकुल बिलकुल. ते दुसऱ्यांदा जेव्हा मला इंटरनॅशनल लेवलचा मला मौका मिळाला, चान्स मिळाला, तेव्हा सुद्धा मला कॅप्टनशिप मिळाली. म्हणजे मी भारतातली पहिली अशी मुलगी असेल की होऊ शकतं आता माझ्या नंतर बऱ्याच मुली झाल्यात कॅप्टन, पण मी दोनदा कॅप्टनशिप केली. दुसऱ्या कॅप्टनशिप वेमध्ये जेव्हा दिल्लीला जेव्हा कॉमनवेल्थ गेम्स होते तेव्हा माझ्या कॅप्टनशिप मध्ये सेकंड सिल्वर मेडल मिळालं, जे इंडियाला पहिलं मुलींचं मेडल आम्ही देण्यामध्ये सक्षम झालो.
0: खूप छान, विजयी ठरलात तुम्ही.
1: बिलकुल.
0: तर अशा रीतीने हँडबॉल हा खेळ कशी सुरुवात झाली काय याबद्दल आम्हाला छान माहिती मिळाली आहे. आणि तुमची कॅप्टन पदीची जी वाटचाल होती तीही पुढे आपण जाणून घेणार आहोत. लवनीत, हे सांगा ना की काय या खेळाचे रूल्स असतात, कशा पद्धतीने हा खेळ खेळला जातो?
1: आपण लहानपणापासून गदागदी, कॅच कॅच खेळतो तसाच हा गेम आहे. फक्त इथे गदागदीच्या ऐवजी आपण एक दुसऱ्यांना मारतो, जे आपले लहानपण जे गेम आहे जे आताच्या लोकांना नाही माहीत, पण त्या गदागदीला जे मारतो आपण दुसऱ्यांना नेम धरून, तोच नेम धरून आपण त्या गोलपोस्ट मध्ये मारायचा ज्याच्यामध्ये गोलकीपर अडवणार असतो. आणि त्याला आपण डॉस देऊन त्याला न लागता त्या गोलपोस्ट मध्ये गेला पाहिजे, म्हणजे गोल होईल.
0: बरं,
1: हा, ही त्याच्या मागची मेन भूमिका आहे. म्हणजे हँडबॉल मध्ये आपण कॅच कॅच खेळतो, कॅच कॅच करत आपण धावत जाऊ शकतो. याच्यामध्ये काही लिमिटेशन्स असतात प्रत्येक गेम मध्ये. आता हँडबॉल म्हटलं तर हातानेच खेळणारा गेम, मग पायाला लागला तर त्याचा फाऊल होईल.
0: बरं,
1: हा, ड्रिबलिंग मध्ये त्याच्यामध्ये पण काहीतरी सीमा आहेत, बॉन्डिंग आहेत. ड्रिबलिंग केल्यानंतर, एकदा ड्रिबलिंग केल्यानंतर, म्हणजे टप्पे मारून, ड्रिबलिंग म्हणजे टप्पे, टप्पे मारल्यानंतर एकदा बॉल पकडला की पुन्हा नाही मारता येणार.
0: बरं,
1: त्याच्यानंतर तुम्हाला पास द्यायचाच आहे. हा जो पास द्यायचा आहे दुसऱ्याला बॉल, तो पण 3 सेकंदच्या आतमध्ये.
0: बरं,
1: हा, म्हणजे बऱ्याचशा अशा याच्यातल्या ज्या वाटचाली आहेत किंवा ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत.

0: त्या इतक्या फास्ट आहेत म्हणजे टायमिंगवर खूप डिपेंड करतात. 3 सेकंदच्या आधी तुम्हाला पास द्यायचा आहे आणि तुमच्या हातात बॉल आल्यानंतर 3 सेकंदच्या आतमध्ये तुम्हाला बॉल जर शूट करायचा असेल तर 3 सेकंदच्या आतमध्ये
1: करायचं, त्याच्यापेक्षा करावं
0: नाहीतर लगेच पास करा, शूट करा किंवा ड्रिबल करा. एकदा ड्रिबल केल्यानंतर तुम्हाला पुन्हा ड्रिबल करता येणार नाही.
1: बरं,
0: हाही त्याच्यामध्ये. आणि रनिंग मध्ये सुद्धा 3 स्टेपच्या वरती तुम्ही धावू शकत नाही. जसं बास्केटबॉलमध्ये 2.5 स्टेप्स आहेत, 2 स्टेप घेतल्यानंतर तिसऱ्या हाफ स्टेपमध्ये तुम्हाला एअरमध्ये जावं लागतं. याच्यामध्ये तुम्ही पूर्ण 3 स्टेप घेतल्यानंतर सुद्धा एअरमध्ये जावं लागतं. पण आजकाल इतकं फास्ट झालं की तुम्ही ऑन द स्पॉट जम्प घेऊन लगेच एका स्टेपवर सुद्धा जम्प घेऊन तुम्ही मारू शकता.
1: बरं,
0: हा तर हँडबॉलमध्ये जेव्हा तुम्ही खरंच बघाल, आता नागपूरला जस्ट मागच्या 2 महिन्याआधी म्हणजे एप्रिलमध्ये आपल्या प्रबोधिनी, जिथे क्रीडा प्रबोधिनी आहे आपल्या मानकापूर स्टेडियमवर, तिथे हँडबॉल प्री लीग झाले होते. तिथे ऑल ओव्हर इंडियाचे मुलं मुली आले होते. त्याच्यामधनं जसे मुलांना राजेश नायडू या सरांनी त्याची मोठी भूमिका निभावली होती आणि खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस मिळालं. पहिल्यांदा ऑल ओव्हर इंडियामधनं सगळे चांगल्या चांगल्या लेवलचे खेळाडू मुलं मुली आले होते आणि खरंच अप्रतिम गेम त्यांचा बघण्यात आला. आणि गेम्समध्ये पूर्वीच्या हँडबॉलमध्ये आणि आत्ताच्या हँडबॉलमध्ये किती फरक तो आता आम्ही पण जाणवला.
1: हो,
0: की किती फास्ट गेम झालेला आहे
1: आणि तसाही हा गेम किती चपळाईचा आहे.
0: खूप जास्त
1: तुम्ही सांगताय आणि ते लक्षात घेणं अवघड जात आहे.
0: बरोबर,
1: म्हणजे त्या प्लेयर्सला किती प्रॅक्टिस करावी लागते.
0: बरोबर,
1: आता आपण बघतोच की भारत देश प्रत्येक खेळात अव्वल होत चाललेला आहे, खास करून महिला या खेळामध्ये उतरलेल्या आहेत आणि भारत देशाचा झेंडा मोठ्या अभिमानाने खेळाच्या क्षेत्रामध्ये फडकवलेला आहे. आता हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की खेळाची आवड तुम्हाला आधीपासून होती का?
0: खेळाची आवड तर मला आधीपासून होतं. माझं शिक्षण नागपूरच्या एकदम प्रसिद्ध शाळेत म्हणजे भिडे गर्ल्स, जी फक्त मुलींची शाळा म्हणून ओळखल्या जाते, भिडे गर्ल्स पासून माझी सुरुवात झालेली आहे. तिथे माझ्या एक मॅडम होत्या आमच्या, डोंगरे मॅडम, नंतर एनसीसी मध्ये आमच्या चौधरी मॅडम होत्या, चौहान सर एक आमचे खूप स्ट्रिक्ट सर होते जे सुरुवातीचे बिलकुल राईट साईडला आपला झोला लटकवणारे आणि हातात छडी, बस त्या वेळेला सुद्धा आम्हाला त्यांचा अनुभव आलेला आहे. हँडबॉलच्या आधी खो खो खेळायची. मी तर असं म्हणेन की कुठलाही गेम खेळायचा असेल तर कुठल्याही मुला मुलींनी सगळ्यात पहिले खो खो हा गेम शिकला पाहिजे. कारण जो मुलगा, जो जी मुलगी खो खो गेम खेळते आणि जिला खो खो चांगल्याने येतो तो पूर्ण दुनियामधला कुठलाही गेम खेळू शकतो, हे माझं एकदम ब्रीद वाक्य म्हटलं तरी चालेल किंवा एकदम धोरण एकदम पक्क. कारण मी स्वतः खो खो वाली आणि मी हा जेव्हा हँडबॉल गेम चूज केला तेव्हा मला काहीच त्रास झाला नाही. कारण खो खो मध्ये जी स्पीड आहे, जी एजिलिटी आहे म्हणजे जी चपळता आहे, जी फास्टनेस आहे, ते सगळ्या गेम मध्ये मिळतं.
1: बरं,
0: आणि म्हणजे मी तर म्हणेन की खो खो हा सगळ्यात हार्ड गेम आहे. उठून बसणं, बसणं उठणं, त्या बसल्यापासून उठून फास्ट रनिंग आपली स्पीड वेगात येणं, म्हणजे मी खरंच मानेन की म्हणजे मला खो खो या गेमचा खूप जास्त फायदा झाला, ज्याच्यामुळे मी ॲथलेटिक्समध्ये पण करू शकली आणि त्याच खो खोचा मला पूर्ण फायदा मला हँडबॉलमध्ये झाला. स्पीडमध्ये म्हणा, ताकद ताकदीमध्ये म्हणा, डॉजिंगमध्ये म्हणा, भरपूर फायदा झाला. मग मी हँडबॉल खेळायला सुरुवात केली आणि खूप लगेच म्हणजे पहिल्याच म्हणजे 5-6 महिन्यामध्येच मी 10वीपर्यंत जिथे खो खो खेळली, 11वीमध्ये मी जीएस कॉलेजमध्ये आल्यानंतर जेव्हा तिथे अशीच नावाच टीम टाकून दिली हँडबॉलची माझ्यामुळे, आम्ही दोन माझे मैत्रीण वगैरे होतो आम्ही, आणि त्याच्यामध्ये माझा गेम खूप छान झाला आणि माझं सिलेक्शन पण झालं.
1: म्हणजे तो असा प्रवास सुरू झाला
0: आणि त्यांना पाहिजेच होता, रे इतकी हायटेड पोरगी आहे, चांगली जम्प आहे आणि ताकद पण आहे, खूप जोरात बॉल मारते, कॅच पण खूप चांगला, म्हणजे कलेक्शन पण खूप चांगलं आहे. तर ते सगळं बघून माझं आणि मी पहिल्याच वर्षी 1984 स्कूल गेम्समध्ये खेळलो आणि महाराष्ट्राची त्यावेळेला इतकी चांगली टीम राहायची. यशवंत स्टेडियमला मोस्टली हा गेम खेळला जायचा. मी हिस्लॉप कॉलेजमध्ये वैरागडे सरांच्या अंडरमध्ये, बारसे सरांच्या अंडरमध्ये खेळायची तेव्हा तिथे. तर तिथे असे 2 क्लब होते, त्याचे तिथे एक रेशीमबागला पण क्लब होते. जेव्हा डिस्ट्रिक्ट लेवलच्या ट्रायल्स व्हायच्या तेव्हा आम्हाला कळायचे की इथे ते पण हँडबॉल सुरू आहे. मला काहीच नव्हतं माहीत. मला जेव्हा न्यायचे तिथे मी जायची, खेळायची, आपला गेम दाखवायची आणि गेममुळे हाईटमुळे हाईटचा मला खूप ऍडव्हान्टेज होता. नॅचरल आहे की हाईटचा प्रत्येक गेममध्ये सगळ्यांनाच ऍडव्हान्टेज मिळतो. तर तिथून माझी सुरुवात झाली 84 आणि पहिल्याच स्कूल गेम्सला आम्हाला गोल्ड मेडल मिळालं.
1: म्हणजे अशा रीतीने शाळा आणि कॉलेजमध्ये तुम्ही खेळाचे मैदान गाजवलेले असतील.
0: बिलकुल, कॉलेजमध्ये सुद्धा मी युनिव्हर्सिटी लेवलवर म्हणजे जोपर्यंत मी खेळलेली आहे, टचवूड की जोपर्यंत मी खेळली आहे तोपर्यंत मला प्रत्येक वर्षी मेडल्स मिळालेले आहेत. की जबरदस्त टीम म्हणजे आमची महाराष्ट्राची, आजही लोक जे सिनियर लोक आहेत ते अजूनही नावं घेतात माझ्या सिनियर्सचे आमचे आणि

0: तेव्हा मला असं वाटतं की खरंच का मी इतकी चांगली खेळायची. सगळे म्हणतात की नाही लल्ली म्हणजे माझा गेम खूप छान होता, खूप नॅचरल आहे, त्याच्याचमुळे मला इंडिया टीम मध्ये सुद्धा मला चान्स मिळाला.
1: तुम्ही तेवढी मेहनत घेतली,
0: मेहनत खूप,
1: जे काय खेळासाठी गुण लागतात, सराव लागतो, प्रॅक्टिस म्हणा जे किंवा तुमचं व्यायाम, खाणं पिणं, आहार तसा होता तुमचा आणि तुम्ही ते करून दाखवलं. आणि मुख्य म्हणजे पॅशन, खेळाची आवड तुम्हाला आधीपासून होती आणि तुम्ही या ग्राउंडमध्ये चमकला.
0: बिलकुल.
1: आणि करिअरही तुम्ही याच क्षेत्रात करायचं ठरवलं. तुम्ही आज एका नामवंत शाळेमध्ये स्पोर्ट्स टीचर म्हणून काम करत आहात, अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही घडवत आहात. तर तुमच्या नॅशनल लेवलवरचा आता प्रवास जाणून घेऊया. कोणकोणत्या नॅशनलच्या मॅचेस तुम्ही खेळल्यात, कुठे कुठे खेळल्यात त्याबद्दल सांगा ना.
0: मी खो खो मध्ये ज्युनियर लेवलच खेळले मी 10वीपर्यंत.
1: बरं.
0: हँडबॉल मध्ये मी सिनियर नॅशनल, ज्युनियर नॅशनल, सिनियर नॅशनल, इंटरनॅशनल लेवलचा मी प्रवास सुरू केला इथे. आणि प्रत्येक नॅशनलमध्ये माझ्या हाईट आणि ताकदीमुळे मला माझ्या बॅचमध्ये सगळ्यात पहिले मी अशी असेल की जिला सिनियर मुलींसोबत खेळायचा चान्स मिळाला.
1: बरं.
0: सिनियर नॅशनल सुद्धा मी 86 पासून खेळले आणि त्याच्यामध्ये सुद्धा पहिलं माझं सिनियर नॅशनल स्किल ऑन होतं जे केरळमध्ये होतं, तिथे सुद्धा मला गोल्ड मेडल मिळालं. त्याच्यानंतर मी भद्रेश्वर वेस्ट बेंगॉलला खेळली, त्याच्यामध्ये सुद्धा मला गोल्ड मेडल मिळालंय. याच दरम्यान आम्ही युनिव्हर्सिटी खेळलो, त्याच्यामध्ये सुद्धा मला गोल्ड, सिल्वर, म्हणजे इंटर झोन, नंतर वेस्ट झोन, नंतर ऑल इंडिया झोन. तर प्रत्येक ठिकाणी आम्ही जिंकत गेलो आणि प्रत्येक ऑल इंडिया लेवलवर सुद्धा आम्ही मेडल्स घेतलेले.
1: अगणित बक्षीस म्हणजे
0: त्याच्यामुळे. आणि प्रत्येक नॅशनल्समध्ये आम्हाला मेडल, मला सगळ्यात जास्त म्हणजे याच्या मागे माझा साथ म्हणजे माझ्या आईचा होता.
1: हो.
0: आणि माझी मोठी बहीण जी छाया सावरकर आहे, आता अंधश्रद्धे निर्मूलन मध्ये ती श्याम मानवांसोबत काम करते.
1: बरं.
0: तर तिचा मला, ती सुद्धा क्रिकेट प्लेअर होती, तिची सुद्धा खूप जबरदस्त स्पीड होती. पण प्रत्येक घरात काही ना काही अडचणी येतात.
1: हो.
0: तर तिचा गेम कमी राहिला, तिने आपल्याला ड्रॉप केलं.
1: बरं.
0: आणि मला तिने पुढे पाठवलं. माझे मुलं सुद्धा दोघे ते पण सुद्धा इंटरनॅशनल, माझे मिस्टर सुद्धा इंटरनॅशनल हँडबॉल प्लेअर आहेत. म्हणजे भारतामध्ये एक अशी माझी एक रंधावा फॅमिली अशी आहे की जी फक्त हँडबॉलमध्ये चौघची चौघही आम्ही इंटरनॅशनल हँडबॉल प्लेअर आहोत. त्यातल्या त्यात आम्ही तिघांनी पण आम्ही कॅप्टनशिप केलेली आहेत. ते सुद्धा भारताचे म्हणजे कोच राहिलेले आहेत. मी सुद्धा कोच आहे, आता शाळेच्या लेवलवर कोचिंग करते. आणि अशा प्रकारे नॅशनल लेवलला मी भरपूर मेडल्स घेतलेले, म्हणजे एक नाही म्हणता येणार, भरपूर मेडल्स घेतले.
1: आता प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये उतरावं.
0: बिलकुल.
1: तुमचं इथे स्वप्न पूर्ण झालेलं आहे. तर तिथल्या मॅचेस कोणत्या, तिथले मेडल्स कोणते ते सांगा ना.
0: इंटरनॅशनल लेवलचा माझा पहिला टूर 1991 मध्ये सुरू झाला होता, जिथे मला याच अशा सिनियर नॅशनल्समध्ये जेव्हा ते लोक येतात, जसे आता आजकाल ते पोलीसमध्ये म्हणा, डिफेन्समध्ये म्हणा, ऑर्डनन्स फॅक्टरी म्हणजे बऱ्याच रेल्वेजमध्ये म्हणा, जसे सिलेक्शन्स होतात प्लेयर्स लोकांचे चांगल्या लेवलवर, तसेच आमच्या नॅशनल्सच्या पण वेळेस काही लोक आले होते. तेव्हा आम्हाला नव्हतं कळलं की हे लोक सिलेक्शन नाही, तर असं कळलं तर कसे लोक सेल्फ खेळतात. तर तेव्हा असं पण त्यांनी असं इन जनरल तेव्हा असे जवळजवळ 50-60 मुला मुलींची अशी टीम म्हणजे काढली, त्यांना कॅम्पमध्ये बोलवलं, तेव्हा माझं नाव तिथे आलं होतं पहिल्यांदा. आणि त्याच्यामध्ये मी सिलेक्ट होता होता जशी कटोती होत राहते, आता 60 आहे, तर नंतर 40 राहतील, नंतर 20 राहतील, त्याच्यामधनं मग टीम बेस्ट टीम फायनलच्या वेळेस, म्हणजे टूर आता आहे त्याच्या 15 दिवस आधी फायनल टीम पूर्ण होते, त्याच्यानंतर मग त्या मोजक्या लोकांची टॅग. तशामध्ये असं करत करत मी पहिलं माझं जे इंटरनॅशनल झालं ते 91 चायनाला हायफीमध्ये झालं होतं. तिथे मला पहिल्यांदा कॅप्टनशिपचा पण मौका मिळाला होता.
1: बरं.
0: आणि त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदाच आम्ही गेलो होतो खेळायला, तर तिथे मात्र तो अनुभव नव्हता, कारण आम्ही आउटडोर मधनं खेळून गेलो होते. तिथे आम्हाला डायरेक्ट इनडोर गेम मध्ये, इथे आम्हाला इनडोर गेम मध्ये जस्ट जेव्हा जेएन स्टेडियम जवाहरलाल नेहरू दिल्लीला आमचा जेव्हा कॅम्प लागला होता, तर मोजका 4-5 दिवसाचा कॅम्प सुरुवातीला, कारण पहिल्यांदा मुलींची टीम चालली होती. तर तिथे आम्हाला फक्त इनडोर मध्ये, पण तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की इनडोर मध्ये गेम खेळताना बॉलसाठी ते गम म्हणजे असा डिंक एक वेगळ्या प्रकारचा असतो हाताचा,
1: बरं,
0: ते लावून ते खेळतात, जेणेकरून आपल्याला इनडोर मध्ये नॅचरल आहे की तिथे पण एसी असतं पण घाम येतो खेळता खेळता. तर हात आमच्या हातात आम्हाला ती सवय नसल्यामुळे किंवा त्या फॅसिलिटीज आम्हाला इंडियामध्ये तेव्हा मिळाल्या नव्हत्या किंवा त्या करण्यात आल्या नसतील, तर त्याच्यामुळे आम्हाला तिथे आम्ही कुठलंच मेडल घेण्यात आलं नाही आणि आम्ही प्रत्येक मॅच हरलो तिथे.
1: बरं.
0: पण खूप चांगला अनुभव होता. बाकीच्या दुसऱ्या देशातल्या मुली कशा खेळतात, त्यांचं लुक आणि त्यांचं जे फिटनेस आहे ते पाहून आपल्याला कळलं की आपण तर खूप म्हणजे आधी वाटायचं बापरे आपलं काय सकाळ संध्याकाळ 4-4 तास आपण प्रॅक्टिस करतो, इतका कॅम्प होऊन राहिला, तिथे कॅम्प मध्ये 3-3 सेशनची आमची प्रॅक्टिस, पण त्यांचं पाहून असं वाटायचं की ते तर काहीच नाही आपल्याला.
1: बरं.
0: म्हणजे खूप मेहनत करायची आहे, त्याच्यासाठी मेहनत, त्याच्यासाठी

0: फॅसिलिटीज ज्या आता आताच्या लोकांना सगळ्यांना मिळत आहेत. जसं तुम्ही म्हटलं की मुलींमध्ये खूप जास्त आता आपलं भारत देश खूप खरंच आणि स्पोर्ट्समध्ये भरपूर पुढे येत आहे, तर त्या फॅसिलिटीज मिळाल्यामुळे त्याच्यामुळे नॅचरल आहे फॅसिलिटीज मिळाल्या की तुमचं डेव्हलपमेंट डे बाय डे वाढेलच आणि त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट येईलच. आता तुम्ही जसं आता कॉमनवेल्थ आता एक झालेलं आहे, कितीतरी आपल्या अॅथलेटिक्सच्या मुला मुलींनी किती चांगले मेडल्स आणि भले त्यांचे रेकॉर्ड पण ते आता काही काही लोकांनी रेकॉर्ड पण केले आहेत, तर प्रत्येक गेममध्ये डेव्हलपमेंट येत आहे. तर फॅसिलिटीज वरतं तेव्हा तर आम्हाला असं वाटायचं की बापरे मी घडाईकडे पाहत राहायचे केव्हा गेम संपतो, कारण त्यांची स्पीड आमच्या हातात बॉल सुटून राहिले घामामुळे ते ग्रीपमध्येच येत नाहीये.
1: आणि प्रत्येक कसं आपल्याला गेम कसा आपल्याला शिकवतो काय कमतरता आहे आणि आता पुढे कसा तो गेम आपण आपल्या चांगल्या पद्धतीने करू शकतो कसं बेस्ट देऊ शकतो
0: बिलकुल
1: हे शिकूनच येतं आपल्याला.
0: तिथनं आल्यानंतरच आम्ही जेव्हा आम्ही आमच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करायचो ना तेव्हा आम्ही त्या इंडिया कॅम्पमध्ये आम्हाला कसं कोचिंग करण्यात आलं कशी मेहनत करून घ्यायची ती मी इथे येऊन करायची आणि ते केल्यानंतर माझ्या क्लबमधले म्हणा ग्राउंडचे मुलं मुली म्हणा त्यांना आम्ही तशी प्रॅक्टिस करून द्यायचो. त्याच्यामुळे माझ्या पण ग्राउंडच्या ज्युनियर्स मुलींनी बऱ्याच इंटरनॅशनल प्लेअर आहेत, त्याच्यामध्ये मुक्ता देशमुख आहे जी आता भवन्समध्ये जॉब करते ती सुद्धा इंटरनॅशनल आहे, छत्रपती अवॉर्डी आहे, अश्लेषा इंगोल आहे, प्रीती सुपारे आहेत आणि या उत्तम खेळाडू सगळ्या.
1: बरं
0: म्हणजे फक्त अवॉर्ड म्हणजे तुम्ही समजू शकता की अवॉर्ड त्यांनाच मिळतो की ज्यांनी डिस्ट्रिक्ट लेवलवर नॅशनल लेवलवर इंटरनॅशनल लेवलवर काहीतरी मेडल्स आणलेले आहेत कारण त्यांची अशी मोजमाप होत राहते या डिस्ट्रिक्ट लेवलवर एवढे पॉईंट, स्टेट लेवलवर एवढे पॉईंट, नॅशनल लेवलवर एवढे पॉईंट, ज्यांचे सगळ्यात जास्त म्हणजे मोजमाप म्हणजे मोजणी असते ज्यांना सगळ्यात जास्त पॉईंट त्यांना मग ऑल ओव्हर महाराष्ट्रामधनं
1: सिलेक्ट केला जातो
0: तो अवॉर्ड मिळतो.
1: लवनीत मॅम आता तुम्ही कोचच्या भूमिकेत जेव्हा शिरलात तर काय आव्हानं तुमच्या पुढे आलीत आणि कशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कसे खेळाचे बारकावे शिकवलेत?
0: प्लेअरमध्ये असताना कसं की आपल्या मनावर असं केवढी प्रॅक्टिस करायची काय करायची, पण जेव्हा कोचची भूमिका जेव्हा मी केंद्रीय विद्यालयामध्ये मला ऍज अ कोच म्हणून मला जेव्हा जॉब लागला 1970 तेव्हा शाळेची मुलं त्यांचे वर्ग त्याच्यातनं ते स्पोर्ट्सचे पिरियड त्याच्यामध्ये प्रत्येक मुलांना एवढं शिकवणं शक्य नव्हतं आणि त्याच्यामधनं टीम काढणं तो एक खूप मोठा प्रश्न होता माझ्यासमोर. मग मी शाळा सुटल्यानंतर त्यांना मोजक्या पोरांना सिलेक्टेड पोरांना इंटरेस्टेड पोरांना मी घ्यायची आणि मग त्यांना मी आपलं हँडबॉल सुरुवात केली. काही पॅरेंट्स मग ते अभ्यासाला घेऊन राहतात मग त्यांना समजवणं की नाही आपला एक टाइमटेबल असतो खेळायला जेवढा वेळ दिला तसंच अभ्यासाचा वेगवेगळा सोट म्हणजे अशी समय सारणी करून त्यांना समजून देणं हा मला खूप मोठा एक प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये मी सक्सेस झाली.
1: म्हणजे थोडंसं काउन्सिलिंग थोडंसं खेळाकडे लक्ष देणं कुठला प्लेअर कुठली गोष्ट चांगली करू शकतो कुठल्या खेळातला बारकावा पटकन उचलू शकतो हे एका प्रशिक्षकाच्या भूमिकेला खूप महत्वाचं ठरतं.
0: आपल्याला प्रशिक्षकासोबत त्यांचे आई वडील पण बनावं लागतं
1: बरोबर
0: कारण हे मुलं म्हणूनच प्रत्येक शाळेमध्ये म्हणा प्रत्येक कॉलेज इव्हन इंडियाचे कोच मध्ये म्हणा जितके स्पोर्ट्स पर्सन आपल्या आई वडिलांचे जेवढे फ्री राहत नाही ना तेवढे स्पोर्ट्स टीचर सोबत फ्री राहतात कारण प्रत्येक स्पोर्ट्स टीचर हा एक आई वडिलांची भूमिका जास्त निभवतो कोचेस पेक्षा कारण त्या कोचला पहिले हे बघायचं की हा मुलगा ही मुलगी कुठल्या वातावरणामध्ये येते त्याच्या घरचं वातावरण कसं आहे त्याच्या घरी तो कारण ते पोरं बिचारे सँडविच बनतात आपण इकडनं त्यांना म्हणत राहतो ते घरचे लोक त्यांना वेगळे म्हणत राहतात टीचर्स लोक वेगळे म्हणत राहतात इतर पॅरेंट्स लोक वेग तो मध्ये असा गुंफलेला असतो आपल्याला त्याला प्रत्येक त्याला गुंफण्यामध्ये त्याला एक एक काढावं लागतं
1: त्यामुळे
0: त्याला ते पटतं की नाही आपण असं केलं मग त्याला की नाही अगर आपने हर चीज में आप पढाई भी करो अपने घर के काम भी करो अपने माँ बाप की भी बात सुनो टीचर्स की बात सुनो स्कूल में और अपने कोचेस की और डिसिप्लिन में रहो तो बोली कोई भी तुमको तंग नहीं करेगा या कोई भी तुमको डांटेगा नहीं तर असं जेव्हा त्यांना कळतं की आणि ते करून पाहतात ना मग अरे मग तेच टीचर त्यांची तारीफ अरे देखो खेलता भी है और इसने मार्क्स भी बहुत अच्छे लाया है ये तो पढ़ने में अच्छा है मैडम इसकी कोई प्रॉब्लेम नहीं है. तर मग जेव्हा त्यांना कळतं की आणि त्यांना मुलांना काय दोन प्रेमाचे शब्द मिळाले खुश होतात ते बिचारे त्यांना प्रेमाने तुम्ही त्यांना उपाशी पण ठेवलं ना ते उपाशी राहत का की नाही नाही अपना काम हो गया अपने को ये मिलने वाला है अपने को ये बताया गया अपने को परमिशन मिल गई है कोई बात नाही आज दोन एक रोटी खायगे तर ते प्रेमाचे भूकेले असतात
1: आणि टीचर्स आणि मुलांचं एक बॉन्डिंग
0: बॉन्डिंग असतं
1: सांभाळणं खूप
0: आणि जेव्हा त्यांना कळतं ना खरं तर ते कोच मध्ये बघतात की अरे कोच तो अपने को पढाई के साथ खिलाता भी है, मारता भी है, डांटता भी है और हमको हेल्प भी करता है.
1: बरोबर.
0: जेव्हा तो एक समजू लागतो ना
1: तेव्हा ते गणित सोपं होऊन जातं. खेळ
0: गणित सोपं होतं, दोघांसाठी सोपं.
1: बरोबर. तुम्हाला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला, अतिशय महत्वाचा हा पुरस्कार. त्या पुरस्काराविषयी तो क्षण कसा होता, ते अवॉर्ड घेताना तो अनुभव जाणून घ्यायचा आहे.
0: खूप खूप चांगला, की कारण तो छत्रपती अवॉर्ड आपल्या महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा शिवछत्र शिवाजी महाराजांच्या

0: वरती तो पुरस्कार आणि जेव्हा तुम्ही आमची ट्रॉफी बघाल मुकुट जो आहे तो आम्हाला देण्यात आला आणि त्यांची तलवार
1: बरं
0: ते असं तर विचार करा तुम्ही जो मुकुट आम्हाला मिळालेला आहे तो खेळाडू किती वरच्या लेवलचा असेल आणि तो जेव्हा आम्ही तो हातात घेतो तर एक आतून एक असं वाटतं की आप एक विरांगण आहोत आपण खरंच झाशीची म्हणजे आपण फक्त इतिहासमध्ये किंवा आपण गोष्टीच ऐकलेल्या आहेत टीव्ही वगैरे मध्ये बघितलेल्या पिक्चरमध्ये तेव्हा स्वतःला जाणतो की आपण एक वीर योद्धा आहोत विरांगण आहोत आपण की आपण पण काहीतरी करून दाखवलं आपल्या देशासाठी किंवा आपल्या राज्यासाठी आणि आपल्या घरच्या लोकांसाठी आपल्या लोकांसाठी तो एक खूप अभिमानाचा क्षण असतो. खरंच मी तर म्हणेन की ज्या व्यक्तींनी जे मुलं मुली खेळतात त्यांनी हाच एक एम ठेवला पाहिजे की मी माझ्या देशासाठी खेळत आहे तर मी काहीतरी करून दाखवलं पाहिजे आणि मला माझ्या देशाने काहीतरी दिलं पाहिजे. अशा प्रकार अशी ही जी जेव्हा प्रवृत्ती असते ना तेव्हा नक्कीच तो
1: स्टुडंट होतो
0: खेळ दमदारी होतो आणि तो स्टुडंट त्या लेवलवर नक्कीच पोहोचतो.
1: बरोबर. असं एखादा खेळ तुमचा नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवरची एखादी मॅच आहे अटीतटीचा तो सामना रंगलेला आहे आणि तुम्ही तो गोल केला असा एखादा प्रसंग आठवतोय.
0: मी जेव्हा खेळत होती तेव्हा आमचं एकदम ऑल झालं होतं. जयपूरलाच नॅशनल सिनियर नॅशनल खेळायला गेलो होतो आणि माझी कॅप्टनशिप होती त्यावेळेला. म्हणजे दरवर्षी आम्ही गोल्ड मेडल घेतो पण तो एक वर्ष असा होता की लास्ट ऑल सुरू होतं आणि पेनॉल्टी मिळाली होती आमची तेव्हा आणि ती पेनॉल्टी मी लास्टला म्हणजे मी मारली होती आणि तो गोल झाला होता आणि तेव्हा आम्ही जिंकलो होतो. तो एक माझा क्षण की ज्याच्यामुळे आम्हाला पूर्ण टीमला एक मेडल मिळालं होतं आणि तो एक क्षण. आणि कॉमनवेल्थ मध्ये सुद्धा इंटरनॅशनल जेव्हा दिल्लीला मला माझ्या कॅप्टनशिप मध्ये जेव्हा मला आम्हाला मेडल मिळालं होतं तेव्हा सुद्धा अशीच पेनॉल्टी मिळाली होती पण ती पेनॉल्टी मिस झाली होती कारण इतकं ते टेन्शन आणि ते त्याच्यानंतर पुन्हा रिमॅच झाली होती त्याच्यामध्ये मग आम्ही मात्र जिंकलो होतो. पण असा जेव्हा तो एक पूर्ण धुरा आपल्या अंगावर येते आपल्या खांद्यावर येते तेव्हा तो क्षण असा डगमगल्याचा पण तेव्हा जो कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये जो जिंकतो आणि जो शिकतो तो आयुष्यामध्ये खूप वरती नेतो.
1: बरोबर. कारण अगदी कमी वेळात तुम्हाला सगळं ते साध्य करायचं.
0: बिलकुल. अशीच एक आमची डिस्ट्रिक्ट लेवलवर वर्धेला आमची मॅच होती तर हँडबॉलमध्ये नियमामध्ये असं आहे की कमीत कमी पाच मुलं किंवा पाच स्टुडंट राहिले तरी तुम्ही मॅच खेळू शकता. आता एका टीममध्ये सात खेळणं गरजेचं असतं पण त्यावेळेला काय झालं होतं आमच्या क्लबचे फक्त पाच मुली सिलेक्ट झाल्या होत्या आणि बाकीच्या क्लबचे सात मुली आणि त्या सातीच्या साती मुलींनी बायकॉट करून दिला होता. वर्धेला आमचे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स डिस्ट्रिक्ट मॅचेस होत्या नागपूर डिस्ट्रिक्टच्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या तर आम्ही नागपूर डिस्ट्रिक्टकडनं गेलो होतो तेव्हा आम्ही पुढच्या टीममध्ये सात खेळाडू पूर्ण विथ गोलकीपर आणि आमच्या टीममध्ये आम्ही फक्त पाच त्याच्यामध्ये गोलकीपर.
1: बरं.
0: तर आम्ही एक गोलकीपर आतमध्ये झाला तर आम्ही चार जण खेळत आहे समोर. त्या चार आम्ही या पाच मुलींनी मिळून सगळ्या मॅचेस खेळलो. प्रत्येकाशी खेळलो नाशिक पुणे मुंबई वर्धा चंद्रपूर अमरावती अकोला सगळ्यांशी खेळलो तर आम्ही फायनलला पोहोचलो आणि आम्ही फायनल सुद्धा वर्धेमध्ये असून वर्धा टीमशी त्यांची होस्ट टीमला आम्ही पाच मुलींनी मिळून जिंकलेला
1: आहे.
0: तो एक अविस्मरणीय क्षण होता आमचा आणि तो एक अविस्मरणीय मॅचचा जो एक रोमांचक जो क्षण आहे तो आयुष्यात आम्ही कधीच विसरणार.
1: बरोबर. इतक्या छान गप्पा होत आहेत पण वेळेअभावी आपल्याला इथे थांबायचं आहे तर जाता जाता तुम्हाला कुठले पुरस्कार मिळाले ते आमच्या मैत्रिणींना सांगा.
0: मला तर स्पोर्ट्समध्ये आपल्या हँडबॉलमध्ये छत्रपती सगळ्यात महाराष्ट्राचा छत्रपती पुरस्कार मिळाला शिवछत्रपती पुरस्कार. केंद्रीय विद्यालयामध्ये आल्यानंतर मला बेस्ट स्पोर्ट्स टीचरचा एक इन्सेंटिव्ह अवॉर्ड मिळाला जो जबलपूरला मिळाला आणि त्याच लेवलला नॅशनल लेवलचा पण मिळाला ऑल इंडियामधनं बेस्ट स्पोर्ट्स टीचर म्हणून मिळाला जो दिल्लीला मला स्मृती इराणीच्या हाताने मिळाला होता. याच कारकिर्दीत असताना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं साईकडनं स्पोर्ट्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं मला गव्हर्नमेंट ऑब्झर्व्हर म्हणजे गव्हर्नमेंट इंडियाची टीम सिलेक्ट करण्याचा पण खूप मोठा मला मान मिळालेला आहे.
1: खूप छान.
0: जो ज्याच्यामुळे मी राष्ट्रपती भवनमध्ये जे 29 ऑगस्टला जो आपला स्पोर्ट्स डे असतो मेजर ध्यानचंदच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या दिवशी आपल्या राष्ट्रपती भवनमध्ये तिथे आम्हाला सगळे जे गव्हर्नमेंट ऑब्झर्व्हर होते त्यावेळेला माझ्यासोबत पीटी उषा वगैरे पण होती तेव्हा आम्ही सगळ्यांना आम्हाला तिथे निमंत्रण देण्यात आलेलं होतं आणि तिथे सुद्धा खूप मोठा मान आम्हाला राष्ट्रपतीद्वारा देण्यात आला होता.
1: छान. अर्थात सगळी तुमची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही हे यश गाठलेलं आहे आणि आपल्यासारख्या प्रशिक्षकाची मदत इतर विद्यार्थ्यांना मिळते ते विद्यार्थीही चमकतायत. तुमच्या पुढच्याही वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. खूप छान तुम्ही मनमोकळा संवाद साधला तर लवनीत मॅडम तुम्ही इथे आलात आणि मनमोकळा संवाद साधलात. आकाशवाणी नागपूरच्या वतीने आभार धन्यवाद नमस्कार. जाता जाता कार्यक्रमात कुठलं गीत
2: क्रीडा क्षेत्रातील माझं करिअर या मालिकेत हँडबॉलपटू लवनीत कौर रंधावा

0: यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रमात वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. ऐकूया इंद्रधनू या मालिकेत मुकुल चिमोटे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे करिअर नेव्हिगेशन.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपण आपल्या इंद्रधनू या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. सध्या पालक आणि विद्यार्थी करिअरला घेऊन खूप जास्त पॉझिटिव्ह आहेत, कारण करिअर आपल्या यशस्वी आयुष्याचा एक महत्वाचा भाग असतो आणि म्हणूनच आपण त्याला जास्त महत्व देतो. पण त्यातही ते निवडताना बरेचदा कळत नाही की नेमकं काय करावं. मग कधी दुसरे म्हणतात म्हणून निवडलं जातं, तर कधी

0: करावं, मग कधी दुसरे म्हणतात म्हणून निवडलं जातं, तर कधी कधी परिस्थिती नाही म्हणून करिअर निवडलं जातं आणि ते काम आर्थिक स्थैर्य तर देतं पण मानसिक समाधान देत नाही. खरं तर आपल्यामध्ये असणाऱ्या गुणांचा आणि क्षमतांचा विचार करूनच आपल्या आवडीच्या क्षेत्रात आपण काम करायला हवं. मैत्रिणींनो, आपली ही मुलं सध्या याच वळणावर आहेत की करिअर करायचं आहे पण ते निवडायचं कसं किंवा कोणतं निवडायचं. तर आज याच छानशा विषयावर म्हणजेच करिअर नेव्हिगेशन या विषयावर आपल्या इंद्रधनू या मालिकेमध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठीच आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय करिअर काउन्सिलर असलेले मुकुल चिमोटे यांना. तर मुकुल चिमोटे, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, हल्ली आपण बघतोय की करिअरला खूप जास्त महत्व दिले जाते आणि जेव्हा घरात एखादं मूल आहे तर पालक मात्र त्याच्या करिअरच्या बाबतीत खूप सजग असतं. अगदी लहानपणापासूनच त्यांचं सुरू असतं की याला काय करायचं किंवा कोणत्या फील्डमध्ये टाकायचं, याचं करिअर कसं छान करता येईल याचा विचार ते अगदी लहानपणापासूनच करत असतात. तर करिअर नियोजनाची सुरुवात नक्की कोणत्या वयापासून करायला हवी?
1: बेसिकली तसं पाहिलं तर 8th ऑनवर्ड्स, म्हणजे जेव्हा मुलगा 8वीत असतो, दॅट इज अ राईट टाइम की तेव्हा तुम्ही करिअर नेव्हिगेशन आणि त्याच्या पर्सनॅलिटी अनालिसिस अकॉर्डिंगली त्याच्या करिअर बद्दल तुम्ही विचार करणं सुरू करायला हवं. 8th हा राईट टाइम असतो. आणि तसं पाहिलं तर आजकाल 5th ऑनवर्ड 7th पर्यंत पण मुलांना त्यांचे एप्टिट्यूड कसे आहेत, त्यांच्यामधल्या स्किल्स काय आहेत हे पण आयडेंटिफाय आजकाल करतात 5th ऑनवर्ड्स. तर तसं स्किल आयडेंटिफिकेशन हे 5th पासून करायला पाहिजे, पण करिअर अनालिसिस आणि या सगळ्या गोष्टींकडे लक्ष आपण 8th ऑनवर्ड्स द्यायला पाहिजे.
0: अच्छा, मग बरेचदा असं होतं की काही विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक क्षेत्रांमध्ये करिअर करायचं असतं, कारण आपण हल्ली बघतोय की आपली मुलं म्हणा किंवा दुसऱ्यांची मुलं, कधी त्यांना MBBS करायचं असतं तर कधी इंजिनिअरिंगकडे जायचं असतं किंवा कधी दुसरा विषय निवडायचा असतो. मग अशा वेळी काय करायला हवं, नेमकं करिअर कसं चूज करायला हवं?
1: बेसिकली हे नॅचरल आहे की कन्फ्युजन होणं हे एक नॅचरल प्रोसेस असतं, की जेव्हा तुम्ही त्या वयात असता तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो आणि तुम्ही मल्टिपल गोष्टींचा विचार करत असता, आणि म्हणूनच सायंटिफिक करिअर प्लॅनिंग एक खूप मोठं एक त्याला हेल्प करू शकतं मुलाला त्याचं करिअर आयडेंटिफाय करायला. जनरली करिअर आयडेंटिफाय करताना त्याची पर्सनॅलिटी कसं आहे, त्याचं नेचर कसं आहे, त्याचं थिंकिंग प्रोसेस कसं आहे, या सगळ्या पॅरामीटर्स, त्याचा एप्टिट्यूड हा कसं आहे, या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करायला हवा. फक्त स्किल असून करिअर होत नसतं, है ना. फक्त तुमच्याकडे स्किल आहे पण तुमची पर्सनॅलिटी त्याला समजा मॅच करत नाहीये तर ते करिअर बरोबर होऊ शकत नाही. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेन की एखादा व्यक्ती असेल तो इंट्रोवर्ट असेल आणि त्याला MBA मार्केटिंग करायची इच्छा असेल किंवा त्याला वाटत असेल की कोणी MBA मार्केटिंग आपण करावं, तर ते त्याच्यासाठी योग्य नाहीये. कम्युनिकेशन स्किल एक बेसिक आहे त्या गोष्टीसाठी लागण्यासाठी, आणि आजकाल इंटरडिसिप्लिनरी करिअर्स पण खूप आलेले आहेत.
0: खरंच, तुम्हाला काय वाटतं सर की कोणत्या बाबींचा विचार करायला हवा?
1: बेसिकली माझ्या हिशोबाने 5 पॅरामीटर्स असतात एक करिअर तुमचा पाथवे तय करण्यासाठी. त्यातलं सगळ्यात पहिले असतं पर्सनॅलिटी अनालिसिस. बेसिकली तुमचं कशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे हे फार मोठी गोष्ट आहे, की कोणी कोणी एंटरप्राइझिंग असतं, कोणी कोणी एक्स्ट्रोवर्ट नेचरने असतं, कोणी इंट्रोवर्ट असतं, कोणी कोणी लॉजिकली गोष्टींचा विचार करत असतं, कोणी फार इमोशनल असतं, तर कोणी कोणी फार इंट्युटिव्ह असतं त्याचं, आणि त्याला काही वेगळे नवीन गोष्टी करायला आवडतात. तर व्हॉट काइंड ऑफ पर्सनॅलिटी तुमची आहे हे आयडेंटिफाय करणं पहिलं पॅरामीटर आहे. जसं मी तुम्हाला पहिले पण उदाहरण दिलं की कुठल्याही क्षेत्रामध्ये, जसं आपण एक लॉचं एक उदाहरण घेऊ की लॉमध्ये कोणी लॉयर्स असतात दोघांकडे पण डिग्री असते, कोणी लॉयर्स फारच जास्त सक्सेस असते त्यांना त्यांच्या प्रोफेशनमध्ये, त्यांना आर्ग्युमेंटचे सिनियर अॅडव्होकेट लेवल्सवर चालले जातात, त्यांना खूप सारे आर्थिक पण त्यांना फार चांगले, त्यांच्या फीस वगैरे त्यांना रिम्युनरेशन खूप हाय असतं त्यांचं, आणि काही अॅडव्होकेट्स कंटिन्युअसली स्ट्रगल करत असतात. हे एक उदाहरण देतो मी, दोघांकडे पण डिग्री आहे. मग फरक असतो तुमच्या स्किल्सचा, तुमच्या व्यक्तिमत्वाचा, है ना. हे एक उदाहरण तुम्हाला दिलं, त्यामुळे फर्स्ट थिंग इज पर्सनॅलिटी अनालिसिस. सेकंड मग असतं की करिअर अनालिसिस आणि स्ट्रीम अलाइनमेंट त्याला करणं. करिअर अनालिसिस म्हणजे काय, प्रत्येक करिअरचं एक विशिष्ट स्वरूप असतं. काही काही इन्व्हेस्टिगेटिव्ह जॉब्स असतात की ज्याच्यामध्ये रिसर्च हा पार्ट खूप डेप्थमध्ये रिसर्च असतो, डॉक्टर्ससाठी झालं, रिसर्चर्ससाठी झालं, एक स्पेसिफिक फॉरेन्सिकमध्ये कोणी काम करतं ते एक इन्व्हेस्टिव्ह टाईप असतं. काही काही करिअर्स हे फार सोशल असतात, है ना, की त्याच्यात सोशल सर्व्हिस इन्व्हॉल्ड असते, सोशल समाजाशी तुमचा संबंध इन्व्हॉल्ड असतो, इंटरॅक्शन इन्व्हॉल्ड असतं, मास कम्युनिकेशन घ्या किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्ही पॉलिटिकल सोशल सायन्स घ्या किंवा काही करा ज्याच्यामध्ये तुम्हाला समाजाशी जुळून तुम्हाला काम करावं लागतं. तसंच काही काही जे असतात ते बेसिकली रिअलिस्टिक करिअर्स असतात आणि काही कन्व्हेन्शनल करिअर्स असतात. कन्व्हेन्शनल म्हणजे ज्यांना नंबर्सशी खेळायला आवडतं, डेटा अनालिसिस करायला आवडतं, जसं शेअर मार्केटचं अनालिसिस करतोय, फायनान्शियल अनालिसिस करतोय, असं त्याला कन्व्हेन्शनल म्हणतात.

0: रिअलिस्टिक म्हणजे कोणाकोणाला टूल्स सोबत काम करायला आवडतं, मशीन सोबत काम करायला आवडतं, फिरायला आवडतं रिअलिस्टिक, तर अशा याला म्हणतात करिअर अनालिसिस. तर पहिले पर्सनॅलिटी अनालिसिस, मग करिअर अनालिसिस, मग त्याला स्टीम आयडेंटिफाय करायला पाहिजे. आपल्या समाजामध्ये काय आहे, एक खूप मोठा गैरसमज आहे ट्रेडिशनली. पहिले आपण डिग्री करतो आणि नंतर आपलं करिअर आपण त्याला अलाईन करायचा प्रयत्न करतो. टेक्निकली पहिले तुम्ही करिअर तुमचं बघायला पाहिजे आणि नंतर त्याला सब्जेक्ट तुमचे किंवा तुमचा स्टडी जो आहे तो त्याला अलाईन करायला पाहिजे. ही एक सायंटिफिक आहे. तर हा चला सेकंड पॅरामीटर. थर्ड आहे की तुम्ही कुठनं शिकायला पाहिजे. कुठलीही स्ट्रीम ही चांगली किंवा वाईट नसते. म्हणजे कोणाला असं वाटतं की सायन्सच चांगलं आहे, कॉमर्स वाईट आहे किंवा असं बिलकुल नाही आहे. तुम्ही कुठनं शिकताय त्या एज्युकेशन सिस्टमचा, त्या इन्स्टिट्यूशनचा फार मोठा रोल असतो एका व्यक्तीच्या डेव्हलपमेंटमध्ये. आयआयटी मधनं कोणी इंजिनियर बनतं त्याला वेगळं एक्सपोजर आहे, आणि कुठल्या लोकल कॉलेजमधनं कोणी इंजिनिअरिंग करताय त्याला वेगळं एक्सपोजर आहे. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही इकॉनॉमिक्स पण कराल, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधनं करताय आणि कुठल्या लोकल कॉलेजमधनं करताय, तर तुम्हाला एक्सपोजरचा, क्वालिटी ऑफ टीचिंगचा, रिसर्चचा हा फरक असतो. तर त्यामुळे कुठलीही डिग्री ही चांगली किंवा वाईट नसते स्ट्रीम. कॉलेज इन्स्टिट्यूशन आपण कुठे जायला पाहिजे हे असलं पाहिजे आपल्याला. हे थर्ड झालं. चौथं आहे मग कसं पोहोचायचं तिथे. समजा आपल्याला तिथे जायचं आहे तर आपल्याला काय काय प्रिपेरेशन करावं लागेल, काय काय पॅरामीटर्स पूर्ण करावं लागतील हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. जॉब प्रॉस्पेक्ट त्याच्यामध्ये काय आहे करिअरमध्ये ते आपल्याला माहिती असलं पाहिजे की येणाऱ्या 10 वर्षांमध्ये त्याच्यात काय काय चाललंय, आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, काय जॉब प्रॉस्पेक्ट आहेत, हे आपण गोष्टी बघायला पाहिजे. आणि नंतर मग आहे एक्झिक्युशन पार्ट. मग पॅरेंट्सचा खूप मोठा रोल येतो याच्यामध्ये की मॉरल सपोर्ट आणि फायनान्शियल प्लॅनिंग त्या करिअर लागण्यासाठी. पालकांना पहिलेपासून सगळ्या माहिती असलं, क्लॅरिटी असली पाहिजे की मला माझ्या मुलाला समजा एमबीबीएस करायचंय किंवा काही करायचंय, त्याला किती पैसा लागणार आहे, किंवा चांगला एमबीए करायचं आहे किंवा परदेशातनं शिक्षण घ्यायचंय तर काय पैसा लागणार आहे, या सगळ्या गोष्टींचा आणि मॉरल सपोर्ट हे पाहिजे असतं. या 6 बाबी फार इम्पॉर्टंट आहे ज्याचा प्रत्येक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी विचार करून मग आपलं करिअर प्लॅन करायला पाहिजे.
1: खरंच सर, सध्या एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवीन तंत्रज्ञानामुळे करिअर विश्वात अनेक बदल झालेले आपण बघतोय आणि मुलं सध्या एआयचा खूप अवलंब सुद्धा करतात, म्हणजे बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत सध्या. तर कुठले कुठले बदल होतात आहे सध्या म्हणजे करिअर चूज करताना?
0: बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते ऍक्च्युली पाहिलं तर आपल्याच्यासाठी जास्त ऑपॉर्च्युनिटी क्रिएट करत आहे. वर्क मधली इफिशियन्सी वाढते. ठीक आहे, तुमची तुम्हाला आता प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा यूज आहे. म्हणजे असं वैद्यकीय क्षेत्रामध्ये यूज आहे, कुठली डायग्नोसिस वगैरे करायचं असेल तर त्याच्यामध्ये एआय रोल प्ले करत आहे. आज तुम्ही कंटेंट रायटिंग करता किंवा आज तुम्ही एडिटर म्हणून कुठे तुम्ही काम करताय, जर्नलिस्ट म्हणून, तिथे पण एआय तुम्हाला हेल्प करू शकतं. सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये एआयचा फार मोठा रोल आहे. असं कुठलंही क्षेत्र नाहीये जिथे एआय रोल प्ले करत नाहीये. पण असं नाहीये की एआय तुम्हाला अनएम्प्लॉय करून टाकेल. माझं म्हणणं हे की शेवटी मनुष्याच्या बुद्धीनेच कृत्रिम बुद्धिमत्ता तयार केलेली आहे. तर एआय हे आपल्याला सहाय्यक आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि तुम्हाला जेव्हापर्यंत विषयाचं ज्ञान नाहीये, कुठल्याही क्षेत्राचं डोमेनचं नॉलेज नाहीये, तोच व्यक्ती एआयचा चांगला वापर करू शकतो ज्याला त्याचा डोमेनचं किंवा त्या सब्जेक्टचं परिपूर्ण नॉलेज आहे. एआयला फीड देता आलं पाहिजे, त्याला त्या एआय कडनं काय पाहिजे हे त्याला माहिती असलं पाहिजे. ते जेव्हा तो त्याला विचारतो एक स्पेसिफिक गोष्ट, तेव्हा एआय ते तुम्हाला फारच इझी स्वरूपामध्ये आणि लवकर तुम्हाला ती इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. तर म्हणूनच आजकाल असं आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा जाता आणि आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी एनईपी आहे 2020 जे काही आपल्याला सांगितलंय की इंटर डिसिप्लिनरी किंवा मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच इन एज्युकेशन आणि स्किल आयडेंटिफिकेशन या दोघांवर फार त्यांनी एम्फेसिस केलेला आहे. तर याच्यामध्ये काय आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करताय तर तुम्ही साईड बाय साईड एआय बद्दलचं नॉलेज किंवा रिलेटेड जे काही कोर्सेस आहेत ते पण ऍडिशनल करायला पाहिजे, किंवा एक मेजर आणि एक मायनर असं तुम्ही कराल तर तुम्हाला इंटरडिसिप्लिनरी करिअर्स भरपूर मिळतील. तर हा जमाना फक्त एक डोमेन करिअर करायचा नाहीये, तुम्हाला मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच ठेवून करिअरचा प्लॅनिंग करायची ही योग्य वेळ आहे. तर एआयला घाबरू नका, एआयला एक्सेप्ट करून है ना तेसा तुमच्या सेल्फ डेव्हलपमेंट साठी उपयोग करू.
1: खरंच खूप छान. सर, करिअर निवडताना बरेचदा पालक आणि विद्यार्थी कुठल्या चुका करतात बरेचदा, आणि यात पालकांची भूमिका कशी असते?
0: बेसिकली ट्रेडिशनली तुम्हाला सांगतो मॅडम की भारतामध्ये ट्रेडिशनल करिअर्स 7-1 करिअर्स लोकांना माहिती आहेत की प्रत्येकाला असं वाटतं की मी एमबीबीएस करावं, डॉक्टर बनावं, है ना, किंवा त्याला असं वाटतं म्हणजे एमबीबीएस डेंटल वगैरे सगळं आलं त्याच्यात, मग त्याला असं वाटतं की मी इंजिनिअरिंग करावं किंवा चार्टर्ड अकाउंटन्सी करावी, सीएस करावं, किंवा त्याला डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये जायचं आहे किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसेस मध्ये यूपीएससी वगैरे सगळं त्याला करायचं आहे, एमबीए करायचं आहे, लॉ करायचं आहे.

0: याच्या व्यतिरिक्त लोकांना आपल्या सोसायटीमध्ये करिअर्स बद्दल माहिती नाहीये आणि 13,000 पेक्षा जास्त करिअर्स आता मुलांना अवेलेबल आहेत. तर सगळ्यात मोठी चूक पालक हे करतात, आपल्या सोसायटीमध्ये हे बघितलं की ओपिनियन ड्रिव्हन मुलांची करिअरची निवड, आपलं हे बघतच नाही की त्या मुलाचं
1: त्याला काय वाटतं,
0: त्याला काय वाटतं किंवा त्याची त्याचं व्यक्तिमत्व किंवा त्याचा एप्टिट्यूड त्याच्या स्किल्स सेटला आपण बघतच नाही, आपण त्याच्यावरती ओपिनियन्स थोपवतो. हे सगळ्यात मोठी चूक आहे. पियर प्रेशरमुळे आपल्याकडे करिअर्स मुलांना दिले जातात आणि त्याच्यामुळे समजा नॉन अलाइनमेंट ऑफ करिअर असेल म्हणून डिप्रेशन, सुसाइडल टेंडन्सीज, लॅक ऑफ सक्सेस, लॅक ऑफ हॅपीनेस, स्ट्रेस लेवल खूप वाढणे, डिप्रेशनच्या केसेस होणे, ह्या सगळ्या त्याच्यामुळेच आहे की मुलांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि एक प्रोफेशनल आणि एक सायंटिफिक रित्या करिअर चूज केला जात नाही. एक मध्ये सर्वे केला होता ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 90% ऑफ द स्टुडंट इन इंडिया यांना योग्य करिअर गायडन्स मिळतच नाही.
1: खरंच सर, पण जेव्हा विद्यार्थी आणि पालकांना योग्य करिअर कोणतं निवडावं हा प्रश्न पडत असेल तर कौन्सिलरची मदत घेणं गरजेचं आहे का? तुमच्या अनुभवांवरून काय सांगणार, कारण तुम्ही एक करिअर कौन्सिलर म्हणून बरेच वर्ष काम करताय.
0: हो, माझा जसा तुम्हाला अनुभव सांगतो मी तुम्हाला, काही मुलांचे पण मला काही एक दोन शेअर करायला नक्की आवडेल. जसा माझाच मुलगा एक आहे, माझा मुलगा सोहम, वेगळ्या प्रकारचा त्याचं नेचर होतं, त्याच्यामध्ये न्यूमेरिकल एबिलिटी किंवा त्याचं गणित चांगलं होतं पण त्याचं फिजिक्स वगैरे जास्त चांगलं नव्हतं आणि त्याच्यामध्ये मार्केटिंग स्किल्स किंवा कम्युनिकेशन स्किल्स वगैरे फार चांगल्या होत्या. आता त्याला कोर ब्रांचेस किंवा इंजिनिअरिंग कडे पाठवणं त्याला ते जमेल की नाही याच्याबद्दल मला पण हे नव्हती. मी त्याच्या सायकोमेट्रिक अनालिसिस किंवा जे टूल्स आहेत ते पण मी केले त्याच्यासाठी आणि मग त्याच्या स्किल्स बघून त्याचा नेचर बघून, खूप इनोव्हेटिव्ह आहे तो मुलगा, तर त्याला आम्ही बिझनेस अँड इंजिनिअरिंग कडे पाठवलं. आता हे बिझनेस अँड इंजिनिअरिंग म्हणजे कसं आहे, मी तुम्हाला जसं मगाशी सांगितलं इंटरडिसिप्लिनरी. आता तो जर्मनीला वगैरे गेला, फ्री एज्युकेशनला गेला तिकडे, पण बिझनेस अँड इंजिनिअरिंग मध्ये कॉम्बिनेशन ऑफ मॅनेजमेंट, बिझनेस आणि इंजिनिअरिंग. आता याच्यामध्ये त्याला मेजर इंजिनिअरिंग करायचं असेल तोही चॉईस आहे किंवा त्याला मेजर बिझनेसमध्ये करायचं आहे तोही चॉईस आहे. त्यांनी काय केलं, जेव्हा त्यांनी 2 सेमिस्टर्स वगैरे केल्या आणि त्यांना मग ऑपॉर्च्युनिटी असते तर त्यांनी तेव्हा बिझनेसमध्ये मेजर घेतलं, इंजिनिअरिंगला मायनर ठेवलं आणि मग त्याच्यासोबत एआयचे टूल्स शिकला, ब्रँड मॅनेजमेंट वगैरे सगळं त्यांनी केलं आणि आज तो एक सक्सेसफुल करिअर मध्ये आता 25 पण खूप चांगल्या पोझिशनवर तो आता काम करतोय. हे उदाहरण, एक मुलगा होता ज्याला आई वडिलांचा पियर प्रेशरमुळे त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये तो गेला. इंजिनिअरिंग त्याला जमत नव्हतं पण कसा बसा त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि तो फार असा डिप्रेस होता की त्याला ते आवडायचंच नाही, हे माझा स्किलच नाहीये. मग त्याच्याशी जेव्हा माझे काही कौन्सिलिंग सेशन झाले काय झाले, आज मला तुम्हाला आनंद होतो सांगायला, ही इज अ फेमस इंटरनॅशनल फोटोग्राफर.
1: अरे वा,
0: तर आणि खूप आनंदी
1: आवड होती
0: त्याला फोटोग्राफीमध्ये आणि तो करत होता इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी होती, सगळं होतं. हे काही मी उदाहरण दिलं तुम्हाला. जसं आपण इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर आपण चार्टर्ड अकाउंटंट कडे जातो,
1: बरोबर.
0: कुठलाही वैद्यकीय सल्ला घ्यायचा आहे आपल्याला तर आपण डॉक्टरकडे जातो. स्वतः सेल्फ मेडिकेशन हे हार्मफुल असतं, बरोबर आहे. इन्व्हेस्टमेंट आपण कुणी अशा माणसाला विचारलं की ज्याला काही समजत नाही इन्व्हेस्टमेंटचं तर आपली रॉंग इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. तसंच आपण करिअर ही अशी गोष्ट आहे जी तुमचं आयुष्य घडवते आणि त्याच्यासाठी कौन्सिलरच्या थ्रू तुम्ही हेल्प घेताय. एक सायंटिफिक अप्रोचनी तुमच्या व्यक्तिमत्व, तुमच्या मुलामध्ये काय चांगलं आहे किंवा काय मिसिंग आहे या गोष्टी समजा तुम्ही एक अनालाइज करू शकता, इव्हॅल्युएट करू शकता, तर त्याचा नक्कीच तुम्ही उपयोग करायला पाहिजे. त्यांनी हेल्प हे होईल, हॅपीनेस आपल्या सोसायटीमधला वाढेल, आपल्याकडे एक चांगली डोमेन एक्सपर्टाईज क्रिएट होईल ज्याने नेशन बिल्डिंगला हेल्प होईल. थर्ड आहे, सक्सेस त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या स्किलमुळे जास्त मिळेल, त्यांच्या अर्निंग ऑपॉर्च्युनिटीज जागतिक पातळीवरती वाढतील सगळीकडे आणि डिप्रेशन सोसायटीमधलं कमी होईल.
1: हो खरंच आहे,
0: तर हे त्याचा फायदा आहे
1: खरंच सर. पण यासाठी मानसिक चाचण्या करणं सुद्धा गरजेचं आहे का?
0: हो बिलकुल असतं.
1: कशा पद्धतीने?
0: जसं तुमचा इमोशनल इक्यू तुमचा कसा आहे याचा पण फार मोठा रोल आहे आणि याच्यामध्ये स्टडी पॅटर्न पण आपण चूज कशा प्रकारचं त्याची स्टडी स्टाईल आहे हे पण आपण बघायला पाहिजे. नाही तर आपण म्हणतो मुलाला मार्कच मिळत नाहीये, तो शाळेमध्ये जातो तो सक्सेसच होत नाहीये, अशातला भाग नाहीये. बेसिकली काही काही मुलं रिडिंग रायटिंगनी त्यांना जास्त मेमराईज होतं, काही काही मुलांना प्रॅक्टिकल कायनेस्थेटिक लर्नर्स म्हणतात की त्यांनी ते टचनी किंवा प्रॅक्टिकल्सनी ते शिकतात. काही काही लोक ऑब्झर्वेशन खूप चांगलं असतं है ना, तर ते बघून शिकतात गोष्टींना, असं वेगळ्या वेगळ्या हे असतात ते पण बघायला पाहिजे. सेकंडली त्याचं फोकस लेवल काय किंवा त्याच्या मेंटल अबिलिटीज काय, त्याची न्युमेरिकल एबिलिटी कशी आहे, त्याचं लॉजिक कसं आहे ना, लॉजिकल एबिलिटी कशा कसं आहे, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी एस्पेक्ट आहे की नाही, ऑर्गनायझिंग स्किल्स आहेत की नाही, कम्युनिकेशन स्किल्स आहेत की नाही, या

0: सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फार इम्पॉर्टंट असतात. स्किल आयडेंटिफाय करणं, क्रिएटिव्हिटी आहे की नाही त्याच्यामध्ये. इंजिनिअरिंगला पाठवताय आणि तुम्ही हे बघतच नाहीये की न्यूमरिकल अबिलिटी आणि मेकॅनिकल अबिलिटी आहे की नाही त्याची,
1: हे बघणं खूप गरजेचं आहे,
0: आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी फार बघायच्या आहेत. तसंच काही मुलं स्लो लर्नर्स असतात आणि काही मुलं एडीएचडी पण असतात, अटेन्शन डिफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी सिंड्रोम, लर्निंग डिसॅबिलिटीज काही मुलांना असतात, सगळं असतं. मग हे सगळं कसं कळणार? मुलं का नाही करतात? एका वर्गामध्ये एक टीचर शिकवतो, कोणी खूप चांगलं शिकतं, कोणाला बिलकुल मार्क्स मिळत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याच्यामध्ये क्षमता नाही. मार्क बेस्ड सिस्टम वरती इव्हॅल्युएशन ऑफ अ पर्सन हे मुळात बरोबर नाहीये. याच्यामध्ये त्याच्या व्यक्तिमत्वाला नक्की पाहून त्याला सजेसा प्लॅनिंग आपण समजा दिलं,
1: तो जास्त तो
0: कॉन्ट्रीब्युट करू शकेल आणि सक्सेस त्याला मिळू शकेल. हे फार इम्पॉर्टंट आहे
1: खरंच. तर मैत्रिणींनो, आपली ही मुलाखत आपण अशी सुरू ठेवूया. सर, तुम्ही खूप छान गाता असं आम्हाला माहितीये, तर तुम्हाला कुठलं गीत आवडतं आणि त्याच गाण्याच्या चार ओळी आम्हाला म्हणून दाखवा ना.
0: आता आपला जो विषय आहे त्याला धरून मी घेतो की रुख जाना नहीं तू कभी हार के

0: तर मैत्रिणींनो या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. इंद्रधनु या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन याविषयी मुकुल चिमोटे यांच्याशी आपण गप्पा करतोय. सर, आणि गुणांच्या आधारे सुद्धा विद्यार्थ्यांचं भविष्य ठरवलं जाऊ शकतं का? कारण हल्ली आपण बघतो ना की मार्क्स किंवा गुणांना खूप जास्ती महत्व आलेलं आहे, तर काय सांगणार? म्हणजे
1: हो, आपली सिस्टम अनफॉर्च्युनेटली आपल्या इंडियन सिस्टम मध्ये मार्काला तर फार महत्व आहे. मार्क्स असल्याशिवाय, जसं तुम्ही आता कोणी नीट परीक्षा देत आहे, कोणी जेई परीक्षा देत आहे, निगेटिव्ह मार्किंग सिस्टम्स आहेत, पर्सेंटेज आहे, आपल्याकडे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि त्याच्यामध्ये मार्किंग सिस्टम आहे. तुम्हाला एक सांगू इच्छितो मी की या सगळ्या परीक्षा किंवा कॉम्पिटेटिव्ह परीक्षा किंवा मार्क त्यांना चांगले मिळू शकतात, मिळतात जनरली, की ज्यांचं बेसिकली जे स्ट्रेस मॅनेज व्यवस्थित करतात किंवा जे स्किलफुली पेपर्सला देतात. स्पेसिफिकली मी निगेटिव्ह मार्किंग वगैरेचे जे पेपर असतात, खूप मुलांना मी आत्महत्या करताना वगैरे आपण पेपरमध्ये वाचतो की कोट्यामध्ये यांनी आत्महत्या केली, हे केलं, नीट रिपीट करतोय म्हणून आत्महत्या केली, जेई मध्ये असं झालं, तर हे मुलांना सांगू इच्छितो की तुम्ही घाबरू नका की तुम्हाला कमी मार्क मिळतात आहे. तुम्ही सगळ्यात पहिले तर तुम्ही तुमची स्किल आयडेंटिफाय करा, त्याच्या अकॉर्डिंगली करिअर प्लॅन करा, तर तुम्हाला त्रास होणार नाही, तुम्ही त्या क्षेत्रात नक्की एक्सेल कराल.
0: बरोबर.
1: सेकंड आहे की मार्क वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे याच्या पण काही स्ट्रॅटेजीज असतात.
0: अच्छा.
1: आणि त्या स्ट्रॅटेजीजनी स्किलफुली समजा आपण प्लॅनिंगनी पेपर्स दिले, जेव्हा आमच्याकडे मुलं येतात तेव्हा आम्ही त्या स्किल्स बद्दलही मुलांना सांगतो की कशा प्रकारचा अप्रोच तुम्ही ठेवायला पाहिजे पेपर्समध्ये, जेणे तुमचे त्या क्षेत्रामधले मार्क वाढतील पर्टिक्युलरली, तर ते नक्की साध्य करता येतं. पण मार्क बेस्ड सिस्टम तर आहे आपल्याकडे, हे आहे आपल्याकडे, पण परदेशात वगैरे शिक्षणाला फक्त मार्कांना महत्व नाही
0: आहे,
1: आज बाकी पण गोष्टींना महत्व आहे, की त्याचं अकॅडमिक प्रोफाईल कसं आहे, त्याचं नॉन अकॅडमिक प्रोफाईल कसं आहे, तो गेम्समध्ये, सोशल सर्व्हिसमध्ये किंवा बाकीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी काय काय कॉन्ट्रीब्युशन केलंय, काय काय काम तू करतोय, याला फार मोठं महत्व आहे. आणि तुम्हाला समजा एक मुलगा आहे की ज्याला खूप जास्त मार्क आहे आणि त्याला टॉप मोस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशन्स मध्ये ऍडमिशन मिळतंय किंवा कुठल्या मॅनेजमेंटमध्ये मिळतंय, तुम्हाला मिडियम लेवलचे मार्क्स आहेत, तुम्ही एक मेडिकल एज्युकेशन घेताय, पण समजा तुमच्यामधल्या लाईफ स्किल जास्त चांगल्या आहेत, कम्युनिकेशन, क्रिटिकल थिंकिंग, तुम्ही तुमचं प्रोफाईल मल्टीडिसिप्लिनरी अप्रोचनी समजा चांगलं ग्रो केलेलं आहे, तर तुम्हाला करिअरमध्ये त्याच्यापेक्षा जास्त सक्सेस मिळू शकतं. तर तुम्हाला नर्वस व्हायची बिलकुल गरज नाहीये.
0: खरंच सर, एका यशस्वी माणसाच्या मागे कुणाचा तरी हात असतो असं म्हणतात, म्हणजे एखादा गुरु असतोच आपला. आयुष्यात गुरुला खूप महत्व आहे आणि मोठं स्थान सुद्धा आहे, तर करिअरमध्ये सुद्धा मेंटरशिप महत्वाची आहे का?
1: पहा, सचिन

0: तेंडुलकर सचिन तेंडुलकर कधी बनला, जेव्हा का रमाकांत आचरेकरांनी त्याला हेरलं आणि त्याला सांगितलं की स्टान्स कसा घ्यायचा, कसं खेळायचं, त्याच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली, त्याला त्याच्या मनावरती त्याला योग्य संस्कार दिले की ज्यांनी त्याचा व्हॅल्यू बेस खूप स्ट्रॉंग झाला आणि तो एवढा मोठा खेळाडू झाला. हे मी उदाहरण कोट करतो. तर मेंटरचा आपल्या एन्शियंट नॉलेज सिस्टम मध्ये चाणक्य होते म्हणून चंद्रगुप्त मौर्य यांनी पूर्ण जगावरती विजय मिळवला, पूर्ण भारतावर. शिवाजी महाराजांना रामदास स्वामींसारखे गुरु होते म्हणून त्यांनी एवढं सगळं ते साध्य करू शकले.
1: बरोबर.
0: तर मेंटरचा तर रोल फार इम्पॉर्टंट असतो. मेंटर तुम्हाला पूर्ण एक तुमचं इव्हॅल्युएशन करू शकतो, तुमच्यामध्ये काय बाबी चांगल्या आहेत आणि काय गोष्टी मिसिंग आहेत हे तुम्हाला सांगू शकतो, तुमचं एक करिअर प्लॅन करायला तुम्हाला मदत करू शकतो, तुम्ही एखादं करिअर चूज केलं तर ते बरोबर आहे की नाही हे इव्हॅल्युएट करू शकतो. ते अचीव्ह करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या साध्य करण्यासाठी पण तुम्हाला हेल्प तो गायडन्स करू शकतो.
1: बरोबर
0: आहे ना. तर तसंच करिअरमध्ये मेंटरचा फार मोठा रोल आहे. करिअर आयडेंटिफिकेशन, त्यानंतर अकॅडमिक अँड नॉन अकॅडमिक प्रोफाईल बिल्डअप करण्यासाठी, प्लस काही ट्रेनिंग्स पाहिजे असतील तुम्हाला त्याच्यासाठी, मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच इन एज्युकेशन तुम्हाला मिळो याच्यासाठी तुमचा सर्वांगीण विकास कसा होईल, सो दॅट तुम्ही एक मोठ्या पोझिशनवर कसं काम कराल किंवा मोठा बिझनेसमॅन कसा व्हाल, एंटरप्राइझिंग कसं व्हाल, याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टींना मेंटर असेल तर जास्त चांगलं प्रकारे तुम्ही ते करू शकता. आणि नंतर जे आहे की तुम्हाला ऍडमिशन्स प्रॉपर जागी ऍडमिशन्स मिळणे, तुम्हाला स्कॉलरशिप्स मिळणे, तुमचं प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग होणे, या सगळ्या गोष्टींमध्ये मेंटरचा फार मोठा रोल असतो. तर ऑफकोर्स मेंटरचा रिप्लेसमेंट नाही आहे आज.
1: हो. आणि सर, भविष्यात नवीन करिअर्स कोणती असू शकतात तुम्हाला काय वाटतं? कारण आता सध्याचं जे आपण एआयचं जे युग बघतो आहे तर काय असू शकतं?
0: आता प्रत्येक क्षेत्रामध्ये खूपच चांगले चांगले करिअर्स आहेत. जसं आता पहिले आपण इंजिनिअरिंग करू. इंजिनिअरिंग मध्ये आजकाल कसं आहे की इंटरडिसिप्लिनरी ब्रांचेस मुलांना करणं फार चांगलं राहू शकतं. जसं मेकॅट्रॉनिक्स झालं की ज्याच्यामध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्सेस या तिन्हीचा त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे. रोबोटिक्स विथ एआय झालं.
1: अच्छा.
0: आज सगळं काही चायनाने तुम्ही बघा की चायना डिफेन्स सिस्टम्स मध्ये रोबोट्स आणते. आजकाल रोबोटिक्स सर्जरीज व्हायला लागलेल्या आहेत, सगळं व्हायला लागलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये या फार चांगल्या प्रचलित गोष्टी आहेत. तसंच आजकाल सेमी कंडक्टर भारत फार मोठं क्षेत्र इथे होऊन राहिलेलं आहे, त्याच्याशी रिलेटेड तुम्ही कोर्सेस करू शकता. फुल स्टॅक डेव्हलपमेंट झालं, इंटरनेट ऑफ थिंग्स झालं, बिझनेस अँड इंजिनिअरिंग झालं, त्यानंतर लॉजिस्टिक्स इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट झालं की लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन वर पूर्ण वर्ल्ड चाललेला आहे आज, है ना. आज तो फार मोठा लॉजिस्टिक आणि सप्लाय चेनचा फार मोठा रोल आहे आज वर्ल्डमध्ये. त्याच्याशी रिलेटेड काही कोर्सेस तुम्ही करू शकता. मरीन इंजिनिअरिंग झालं, असे फार फार चांगले कोर्सेस मुलांना आजकाल आलेलं आहे. क्वांटम फिजिक्स फार मोठा एक रोल प्ले करत आहे आजकाल. तर असे खूप चांगले चांगले कोर्सेस आहे. सायबर सिक्युरिटीचा फार मोठा रोल आहे आजकाल. बायो इन्फॉर्मॅटिक्स आहे, तर त्याच्यामध्ये बायो इन्फॉर्मॅटिक्स बायोलॉजी फील्डमध्ये फार इम्पॉर्टंट रोल एक प्ले करतं. फक्त तुम्ही समजा असा विचार करत असाल की बा बायोलॉजी म्हणजे मला तर डॉक्टरच बनायचं आहे, नंतर मला काही अवेलेबलच नाहीये माझ्यासाठी, तर असं बिलकुल तुम्हाला डिप्रेस व्हायची गरज नाही. खूप चांगले चांगले तुम्हाला कोर्सेस आहेत आणि तुम्ही करू शकता. आता लॉ, आता कोणी म्हणतं मला लॉयर व्हायचंय तर फक्त लिटिगेशन नाहीये.
1: बरोबर.
0: आज आर्बिट्रेशन आणि डिस्प्यूट रिझोल्युशन झालं, त्यानंतर आज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ झालं, कॉर्पोरेट लॉ झालं, आज कॉन्ट्रॅक्ट ड्राफ्टिंग झालं, सायबर क्राईम झालं. ते इतके सारे लॉ मध्ये पण तुम्हाला इतकं वेगळ्या सगळ्या काही गोष्टी अवेलेबल आहेत की तुम्हाला त्याला धरून तुम्हाला आता तुम्ही बाहेर जाता युरोपियन लॉ वेगळा असतो. तर असं तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी उपलब्ध आहेत. आता आर्ट साठी तुम्हाला सांगतो की ह्युमॅनिटीज मध्ये आता बेसिकली बरेचदा आपल्याकडे असं होतं की ड्रॉइंग खूप सुंदर असतं मुलाचं. मुलीचं इतकं सुंदर क्राफ्ट वर्क, ड्रॉइंग वर्क, त्याला जेव्हा आपण विचारतो की तू तर 9वी नंतर सोडून दिलं कारण की 10वी होती, लक्षच नाही दिलं, मी हे सगळं करायचो काही केलं खरंच नाही. तर डिझायनिंग करिअर्स आहेत, बॅचलर ऑफ ग्राफिक डिझाईन, बॅचलर ऑफ इंटिरियर डिझाईन, बॅचलर ऑफ फॅशन डिझाईन अँड कम्युनिकेशन, इंडस्ट्रियल डिझाईन, ऑटोमोबाईल डिझाईन, असे वेगळे डिझायनिंग कोर्सेस आहेत तुम्हाला. तर असे खूप सारे आर्ट्स मध्ये पण इतके निरनिराळे चांगले करिअर्स आज अवेलेबल आहे तुम्हाला की तुम्ही नक्कीच त्याचा विचार करायला पाहिजे.
1: खरंच आहे सर. ग्लोबल शिक्षणाच्या वाढत्या संधींच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी परदेशी शिक्षणाचा निर्णय घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या?
0: हा, सगळ्यात पहिले तर असं आहे की क्वालिटी ऑफ एज्युकेशन, की आपण जेव्हा जातो तर फक्त मुलांना क्रेज पाहिजे बाहेर नाही झालं पाहिजे. तुम्ही जे जाताय तुम्हाला एक करिअर गोल तुमचा फिक्स असला पाहिजे की का बरं तुम्ही जाताय हे तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे माइंडमध्ये. हे सगळ्यात पहिली बाब आहे. तर करिअर प्लॅन असलं पाहिजे तुमच्याकडे लॉंग टर्म, कारण तुम्ही पैसा पण इन्व्हेस्ट करताय बाहेर जाताना. सेकंड असतं की तुम्ही जो काही सब्जेक्ट करताय तेव्हा तुम्ही युनिव्हर्सिटी कशा आहेत, त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय काय आहेत, तुमच्या अकॅडमिक

0: काही तुमचे क्रेडेन्शियल्स आहेत आणि त्या युनिव्हर्सिटीची रिक्वायरमेंट आहे त्या प्रोग्रामच्या, त्या मॅच होतात की नाही हे सगळं पहिले बघायला पाहिजे. आणि तुम्ही जो काही प्रोग्राम करायचा आहे तुम्हाला त्याचं तुम्ही कोर्स वर्क वाचायला पाहिजे नेहमी, फक्त डिग्रीच्या नावावर नाही झाल्या पाहिजे. त्या कोर्समध्ये काय काय कंटेंट आहेत ते तुम्ही बघायला पाहिजे, तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये शिकायला मिळणार आहेत, इंटर्नशिप्स मिळणार आहेत की नाही, रिसर्चच्या काही काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला पाहिजे. डेस्पिरेशन मध्ये निर्णय नका घेऊ, अभ्यासपूर्ण शांत मनाने आणि योग्य सल्ल्याने निर्णय घ्या.
1: बरोबर सर, जाता जाता तुम्ही काय सांगणार आपल्या मैत्रिणींना?
0: सगळ्या मैत्रिणींना, कारण की मातृशक्तीला तर सगळ्यात पहिले माझा सलाम आहे.
1: खरंच
0: की आज मातृशक्ती आहे म्हणून हा समाज आहे हे माझं खरोखरच, म्हणजे माझ्यावरती माझ्या आई होती माझी म्हणून मी आज जे काही ते इथे घडलो. तर त्यामुळे तुम्हाला एक आई म्हणून मी जे काही तुमच्याशी शेअर केलं आहे याचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही करायला पाहिजे. की सगळ्यात पहिले तुमचे पण जे पण तुमचे समजा मुलं आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत, तुमचे रिलेटिव्ह आहेत, आणि मुलं असो किंवा मुली असो, मुलींमध्ये जास्त डायनॅमिझम आहे, मुलींमध्ये जास्त आज लिडरशिप क्वालिटीज आहेत, लॉयल्टी जास्त आहे, त्यांच्यामध्ये डिसिजन मेकिंग अॅबिलिटीज मुलींमध्ये चांगल्या आहेत, तर त्यांना पण तुम्ही योग्य संध्या दिला पाहिजे हे माझं पहिले सांगणं आहे. दुसरं आहे की तुम्हाला बिलकुल एक प्लॅनिंगने एक प्रॉपर प्लॅन करून तुमच्या मुलांचं किंवा तुमच्या जे पण निअर अँड डिअर वन्स आहेत ज्यांना तुम्ही जाणता किंवा तुम्ही नाही जाणत तुमची त्यांच्याप्रती पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे.
1: बरोबर.
0: तर कारण की आपण युवा पिढीला जेव्हा गाईड करू, असं म्हणतात की भारताकडे सगळ्यात जास्त युवा एनर्जी आहे, आज वर्ल्ड मधली हायेस्ट युथ आपल्याकडे, पण ते मिसगाइडेड आहेत. त्यांच्या एनर्जीला प्रॉपर आपल्याला चॅनलाइज करायला पाहिजे. म्हणून तुम्ही करिअर एक फार इम्पॉर्टंट एक गोष्ट आहे मुलाच्या आयुष्यातली, जी मुलाला तर घडवते, कुटुंबाला पण घडवते, पण देशालाही घडवते. आणि म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन मुलांना योग्य करिअर मार्गदर्शनासाठी मदत करा. सायंटिफिक अप्रोच किंवा आमच्यासारखे करिअर काउन्सिलर्स जे असतात त्यांची पण तुम्ही मदत घेऊ शकता. काही गरीब मुलं असतील काही हरकत नाही, गरीब मुलांना पण खूप सोयी आहेत आज सगळ्या गोष्टी, त्यांना पण चांगल्यात चांगलं शिक्षण घेता येतं, खूप त्यांच्यासाठी वेगळ्या वेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्यांच्यासाठी वेगळे वेगळे बॅकअप प्लॅन्स पण आहेत सगळे. आणि प्रॉपर एक ऍडवाइस घेऊन तुम्ही तुमच्या मुलांना प्रॉपर त्यांचं करिअर घडू शकता. आणि इन्स्टिट्यूशन लेवलवरती पण या गोष्टी सगळ्या इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे, हे फार एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. की आपल्या स्कूल लेवलवरती कॉलेज लेवलवरती करिअर डेव्हलपमेंट सेंटर्स काढणं आणि त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग समजा क्लासेसमध्ये आणि या सगळ्या समजा आपण प्रोव्हाइड केली तर एक खूपच चांगली ऊर्जा समाजामध्ये निर्माण होईल आणि आपल्या भारताला डोमेन एक्सपर्टाईज मिळेल आणि एक चॅनलाइज युथ फोर्स मिळेल की ज्यांनी आपल्या देशाची प्रगती होईल, समाजाची प्रगती होईल.
1: खरंच खूप छान सांगितलं सर तुम्ही, आणि आपल्या मैत्रिणींच्या हे नक्कीच कामात येईल अशी आपण अपेक्षा पण करूया. तर मुकुल चिमोटे आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इंद्रधनु या मालिकेमध्ये करिअर नेव्हिगेशन या विषयावर खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
2: इंद्रधनु या मालिके अंतर्गत मुकुल चिमोटे यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली. विषय होता करिअर नेव्हिगेशन. मैत्रिणींनो, या मालिकेबरोबरच आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ इथं संपत आली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे, ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती. आता मी तुमची मैत्रीण कविता कोहळेला इथेच अनुमती द्या. नमस्कार.

श्रोतेहो, वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचं 1 वाजतोय. आता देश की सुरेली धडकन विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आपण ते ऐकू शकाल सायंकाळी 5 वाजेपर्यंत. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 अमरावती जिल्हा वार्तापत्र आणि दुपारी 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.

डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. आणि अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था जम्मू इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाइची यांच्याबरोबर वार्षिक शिखर परिषदेमध्ये चर्चा करतील. जपानच्या

0: संदर्भात अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ताकाईची यांचं स्वागत करताना भारत आणि जपान इंडो पॅसिफिक तसंच जागतिक स्तरावर शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी संयुक्तपणे कार्य करत राहतील असा विश्वास व्यक्त केला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशच्या तिरुपती जिल्ह्यात विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जी रामजी कार्डाचं वाटप करण्यात आलं, तसंच जी रामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि VBG रामजी योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
1: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी रामजी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे, पहले साल ही विकसित भारत जी रामजी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया और राज्यों का 40% शेयर मिलेगा, तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
0: महाराष्ट्रात विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी त्याचप्रमाणे जुन्या योजनेतील काही बाबी यातही समाविष्ट करण्यात आल्या असून त्या कशा प्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना काल फोनवर बिश्नोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली. विरोधी पक्षांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. संबंधित सदस्यांच्या संरक्षणाचा आढावा घेण्याचं काम सुरू असून या प्रकरणी पोलीस आयुक्त गरजेनुसार संरक्षण पुरवतील असं आश्वासन प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. यानंतर शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरचा स्थगन प्रस्ताव नाकारल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांनी नाराजी व्यक्त करून सभात्याग केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2026 पर्यंत त्यांचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेत अर्धा तास चर्चेवेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली. यासाठी जिल्हा भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून एका महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. विविध साहित्यिकांच्या उत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद करण्यासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या समितीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी नमूद केलं. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबा राय यांचं साहित्य घरोघरी पोहोचवण्यासाठी विभागाने पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, क्षेत्रस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या जत्थ्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवती नगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवला. यावेळी खासदार जुगल किशोर शर्मा यांनी भाविकांना सुरक्षित यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत सुरू राहील. कडक सुरक्षा व्यवस्थेत

अविकांचा पहिला जत्था आज पहाटे जम्मू इथून रवाना करण्यात आला. काश्मीर खोऱ्यातल्या बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गावरून ठिकाणी यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून उच्च तंत्रज्ञान आधारित सीसीटीव्ही कॅमेरे आणि RFID ट्रॅकिंगची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. दहशतवादाचं कोणत्याही परिस्थितीत समर्थन केलं जाऊ शकत नाही आणि ही समस्या मुळापासून नष्ट व्हायला हवी या आपल्या ठाम भूमिकेचा भारताने पुनरुच्चार केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी धोरणाच्या 9व्या आढावा बैठकीत संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी हरीश परवतनी म्हणाले की भारताने अनेक दशकांपासून सीमापार दहशतवादाचा सामना केला आहे. म्हणूनच दहशतवादाच्या सर्व स्वरूपांचा निषेध करण्यावर भारत ठाम आहे. दहशतवाद विरोधी लढ्यात सदस्य राष्ट्रांनी एकत्रितपणे आणि सक्रिय सहभागी होण्याचं आवाहन परवतनी यांनी यावेळी केलं. प्रभावी जागतिक सहकार्यासाठी एक सार्वत्रिक कायदेशीर चौकट आवश्यक असल्याचं सांगत त्यांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादावरच्या सर्वसमावेशक कराराचा लवकरात लवकर अवलंब करण्याच्या भारताच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. युक्रेनची राजधानी कीव इथं रशियाच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात 13 जण मरण पावले तर अनेक जण गंभीर जखमी झाले. काल रात्रभर कीवमधून स्फोटाचे आवाज येत होते असं स्थानिक वृत्तसंस्थेने सांगितलं. गेल्या आठवड्यात युक्रेननं मॉस्कोवर हल्ला केल्यानंतर प्रत्युत्तरात काल रशियानं कीववर हल्ले केले. उत्तर प्रदेशात बरेली इथल्या रेल्वे यार्डात महत्वाच्या दुरुस्ती कामासाठी 30 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकडे येणारी बरेली लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस गाडी 11 जुलै ते 3 ऑगस्ट या काळासाठी रद्द करण्यात आली आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल बेल्जियमनं सेनेगलला 3-2 हरवून जोरदार पुनरागमन करत प्रमुख 16 संघांमध्ये स्थान पटकावलं आहे. दुसऱ्या एका सामन्यात इंग्लंडनं कांगोला 2-1 हरवलं. अंतिम 16 संघात स्थान मिळवण्यासाठी आता येत्या 6 जुलैला इंग्लंडचा सामना मेक्सिकोशी होणार आहे. भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघादरम्यान काल इंग्लंडच्या चेस्टर ले स्ट्रीट इथं नियोजित असलेला 20 षटकांचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे 5 सामन्यांची ही मालिका 0-0 अशी बरोबरीत आहे. देशाच्या विविध भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. येत्या 2 दिवसात कर्नाटक गुजरात कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्तीसगड हिमाचल प्रदेशसह विविध राज्य आणि विदर्भातही पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत जपान 16व्या शिखर परिषदेअंतर्गत दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांची चर्चा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जिरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून December 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. आणि अमरनाथ यात्रेकरूंचा पहिला जत्था जम्मू इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांनी 390 मते मिळविली. पहिल्या फेरीत विजयासाठी ठरविण्यात आलेला 211 मतांचा कोटा प्राप्त झाल्यानं पोटे यांना विजयी घोषित करण्यात आलं. अमरावती स्थानिक प्राधिकारी निवडणुकीत एकूण 427 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी दरम्यान यातील 6 मते अवैध ठरविण्यात आली. विदर्भातील शिक्षण क्षेत्राचे अभ्यासू नेतृत्व शिक्षक चळवळीतील प्रभावी संघटक माजी आमदार आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य बी टी देशमुख यांचं या महिन्यात निधन झालं. यांच्या निधनानं विदर्भाच्या शैक्षणिक सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून शिक्षक विद्यार्थी शिक्षणप्रेमी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला. प्राचार्य देशमुख यांचे नाव विदर्भातील शिक्षक चळवळीशी अतूटपणे जोडले गेले होते. शिक्षकांच्या सेवा अटी वेतन पदोन्नती निवृत्ती वेतन विद्यापीठ प्रशासनातील सुधारणा आणि उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढ यांसारख्या विषयांवर त्यांनी सातत्यानं आवाज उठविला. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अमरावती जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. प्रचंड गर्मी आणि उकाड्यातून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. 1 ते 30 जून दरम्यान अमरावती जिल्ह्यात 130.5 अंश

0: मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील बसस्थानकांनी राज्यस्तरीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविले आहे. ब गटात परतवाडा बसस्थानकाने प्रथम, मोर्शीने द्वितीय तर चांदूर बाजारने तृतीय क्रमांक पटकावला असून क गटात अंजनगाव सुरजी बसस्थानकाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. एसटी महामंडळाच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त अमरावती प्रादेशिक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा तसेच 12 कर्मचाऱ्यांना लाल परी गौरवरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसंच 25 वर्षांहून अधिक काळ अपघातविरहित सेवा बजावणाऱ्या 6 चालकांचा सत्कार करण्यात आला. तर एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत सलग 260 दिवस अपघातमुक्त सेवा देणाऱ्या 7 चालकांनाही गौरविण्यात आलं. जिल्ह्यात अनेक ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणं आणि हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड तसंच जागतिक तापमान यांसारख्या गंभीर समस्यांकडे लोकांचं लक्ष वेधणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. हवामानासाठी आणि आपल्या भविष्यासाठी निसर्गाकडून प्रेरणा अशी यंदाची या दिनाची संकल्पना होती. अमरावती विद्यापीठ परिसरात परीक्षा विभागाकडे जाणाऱ्या नवीन रस्त्याच्या दुतर्फा प्रतिकात्मक म्हणून 30 कडुलिंबाच्या झाडांचं वृक्षारोपण या दिवशी प्रकुलगुरू डॉ महेंद्र ढोरे यांच्या हस्ते करण्यात आलं. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्यानं पर्यटकांनी 30 जूनपर्यंत सफारीचा आनंद घेतला. मुख्य वनसंरक्षक आदर्श रेड्डी यांच्या आदेशानुसार 1 जुलैपासून सफारी बंद राहणार असून जुलै ते सप्टेंबर दरम्यान वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी आणि पावसाळी परिस्थितीमुळे 7ही सफारी गेट बंद ठेवण्यात येणार आहेत. पावसाच्या स्थितीनुसार काही बफर झोन खुले ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती वनविभागानं दिली आहे. अमरावतीतील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी भाडेतत्वावर सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिकेच्या करारातील अनियमिततेचा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात सरकारला धारेवर धरत वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी अनियमितता झाल्याचे मान्य करत संबंधित वसतिगृहाचे तत्कालीन प्रभारी गृहप्रमुखांना निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. तसंच संबंधित भाडे करार रद्द करण्यात आला असून कोणतेही भाडे अदा करण्यात आलेले नसल्याचंही स्पष्ट केलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी जिल्ह्याचा गतिमानी विकास आणि बळकटीकरणासाठी आवश्यक यंत्रणांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं भरीव निधीची मागणी केली. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुक्याच्या 152 एकर जागेवर अमरावती विभागीय कृषी संकुल उभारण्यासाठी मंत्रालयात आधीच ठराव मंजूर झाला असून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील या 70 कोटींच्या विभागीय कृषी संकुलाच्या प्रकल्पाला हिरवी झेंडी दिली आहे. हे संकुल अमरावती विभागातील सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचे असल्यानं संकुल उभारण्यासाठी 70 कोटींची पुरवणी मागणी मंजूर करण्याची विनंती खोडके यांनी शासनाला केली. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. वाचक स्वर नेहा क्षीरसागर.
1: ज्यादा कारगर होता था और कितना इसको जो सबसे पक्की सहेलियां होती थी वो तुरंत दौड़कर बुला ले जाती थी कि चलो चलो दो इंद्रधनुष निकले हैं, जो मांगना है मांग लो. और बहुत बार मांगा जाता था कि भाई गणित का पर्चा बड़ा खराब होने वाला है, नहीं कुछ समझ में आ रहा है तो वो उसमें अच्छे नंबर आ जाए या कि हमें ये ड्रेस मिल जाए, कुछ इस तरह की ख्वाहिशें होती थी. आपने क्या कभी ऐसी कोई ख्वाहिश की है हमें जरूर बताइएगा. एक और श्रोता कह रहे हैं कि रुम्बा ये तमिल शब्द है, मतलब बहुत ज्यादा, बहुत या बहुत ज्यादा. एक और श्रोता ने कहा है रंग तो जीवन शैली का अभिन्न अंग है, शिक्षा हो, सजावट हो, प्रकृति हो, विज्ञान हो या जीवन ही क्यों ना हो, ये 7 रंग ही असली हैं, बाकी सब नकली है. बरसातों में दूर पहाड़ पर ये इंद्रधनुष मनमोहक होता है. और ये भी तो बताइए कि इन 7 रंगों का, इन 7 की ये गिनती जो है वो सुरों में भी इस्तेमाल होती है. 7 सतरंगी सपने भी होते हैं और इंद्रधनुष तो होता ही होता है. एक श्रोता ने कहा है कि हमारी सगाई के बाद जब पारिवारिक फंक्शन में होने वाली धर्मपत्नी से मुलाकात हुई थी तो मौका देखकर अकेले में ये गीत गाकर सुनाया था, 100 साल पहले मुझे तुमसे प्यार था, आज भी है और कल भी रहेगा, ये सुनकर वो मुस्कुराई, ये प्यार आज तक कायम है और अंतिम सांस तक रहेगा। वाह बहुत सुंदर बात। एक और श्रोता कह रहे हैं, वाह बहुत सुंदर, मैंने तेरे लिए 7 रंग के सपने, सुरीले सपने चुने, हर अंतरे में कई भावों को बांध कर दिल की बातें करता हुआ प्रतीत

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी पंचायत ते राज्यस्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत ते पूर्ण होईल असं मराठी भाषा मंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन. आणि मुंबईत चेंबूर इथं झाड दुर्घटना प्रकरणी सहाय्यक अभियंता निलंबित. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जीरामजी कार्डांचं वाटप करण्यात आलं तसंच जीरामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि व्हीबी जीरामजी योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
1: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी राम जी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे, पहले साल ही विकसित भारत जी राम जी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया और राज्यों का 40% शेयर मिलेगा तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
0: राज्यात विकसित भारत जीरामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी त्याचप्रमाणे जुन्या योजनेतील काही बाबी यातही समाविष्ट करण्यात आल्या असून त्या कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. याशिवाय प्रत्येक जिल्हा स्तरावर देखील ग्राम

0: पंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी अशीच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना काल फोनवर बिष्णोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली. विरोधी पक्षांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आणि राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली. संबंधित सदस्यांच्या गरजेनुसार संरक्षण पुरवतील असं आश्वासन प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. सर्व सदस्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. संबंधित सदस्यांनी सरकारला किंवा अध्यक्षांना या प्रकरणाची सविस्तर माहिती द्यावी, त्यावर आवश्यक ती कारवाई करू असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरचा स्थगन प्रस्ताव नाकारल्याबद्दल विरोधी पक्ष सदस्यांनी नाराजी व्यक्त करून सभात्याग केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधान परिषदेत अर्धा तास चर्चेवेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावाने नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून एका वर्षात त्याची अंमलबजावणी होईल अशी माहिती त्यांनी दिली. जिल्हास्तरावर हे काम फक्त जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत मर्यादित राहू नये यासाठी जिल्हा भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून एका महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. विविध भाषांमधल्या उत्तम साहित्याचा मराठीत अनुवाद करण्यासाठी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या समितीचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्राकडून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी नमूद केलं. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापना करण्याविषयी सामंत म्हणाले,
1: मराठी भाषेचं जतन आणि सातारा समुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये ते देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
0: ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबाराय यांचं साहित्य घरोघरी पोहोचण्यासाठी विभागाने पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. वेरूळ इथले शिक्षक सुरेश बोरसे यांना वैजापूरचे तपास अधिकारी आणि इतरांनी जबर मारहाण केल्याच्या आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लेखी निवेदनात दिली. विक्रम काळे आणि इतरांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. याप्रकरणी एकंदर 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 7 आरोपी अटकेत आहेत असंही त्यांनी सांगितलं. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामासाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. यासाठी शेतकऱ्यांना मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल आणि 15 दिवसात त्यांना मंजुरी मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. यवतमाळ जिल्ह्यात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनेक वर्ष भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या न दिल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याचं निलंबन करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत केली. किरण सरनाईक यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. शालेय विद्यार्थ्यांना गणवेश किंवा इतर शैक्षणिक साहित्य शाळेच्या भांडारातून किंवा संस्था अथवा शाळा सांगेल त्या विशिष्ट दुकानांमधून खरेदी करण्याची सक्ती होत असल्याच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित शाळेवर कारवाई करण्याचे निर्देश 15 एप्रिल रोजीच्या परिपत्रकात दिले आहेत अशी माहिती पंकज भोयर यांनी दिली. ज्या शाळा असं करतील त्या शाळांची यादी सभासदांनी द्यावी, त्या सर्व शाळांवर कारवाई करू असं आश्वासन त्यांनी दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत चेंबूर इथं झाड कोसळून शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने सहाय्यक अभियंता योगेश पार्टे यांना निलंबित केलं आहे. झाडाच्या लगतच्या असलेल्या रस्त्याच्या पुनर्बांधणीच्या कामात निष्काळजीपणा केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं यासंबंधीच्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. मुंबई शाळेच्या बसवर झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या महापौर

पौर शर्मिला पिंपळोलकर यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शाळा महाविद्यालयं गृहनिर्माण संकुलं रुग्णालयं यांच्या आवारातल्या तसंच प्रमुख वाहतूक चौकांजवळच्या झाडांची पुन्हा तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. छाटणी केलेल्या झाडांच्या रचनात्मक स्थिरता तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. रस्त्यात झाडांच्या फांद्यांमुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये याची दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितलं आहे. धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांची माहिती देण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या मिरजोळी उक्षी मार्गावर शिळगावाजवळ आज सकाळी दोन एसटी बसची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात 11 महाविद्यालयीन विद्यार्थी आणि एका बसचा चालक जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी जखमी विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही विद्यार्थ्यांना प्रथमोपचार करून सोडण्यात आलं. एका बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत लंडन इथं केनिंग्टन ओव्हल मैदानावर आज इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका यांच्यात दुसरा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. हा सामना रात्री 11 वाजता सुरू होईल. येत्या रविवारी 5 जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावर उपांत्य फेरी जिंकलेल्या संघाचा सामना अंतिम फेरीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे. मुंबईत काल रात्रीपासून पावसानं पुन्हा एकदा वेग घेतल्यानं काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या तर उपनगरी रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यानं नागरिकांचं जीवन प्रभावित झालं. गेल्या 24 तासात शहरातल्या काही भागांमध्ये 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. आज रात्री 1:30 सुमाराला समुद्राला उधाणाची भरती येऊन सुमारे 4.25 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिल्यानं आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. हवामानशास्त्र विभागानं आजही मुंबई ठाणे पालघर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या काळात 50 ते 60 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहण्याचा अंदाजही वर्तवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सतत पावसामुळे नद्यांची पाणी पातळी आणि धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारं शीळ धरण 100% भरलं असून त्यामुळे शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं दमदार हजेरी लावली आहे. राधानगरी दूधगंगा कासारी कुंभी पाडगाव घटप्रभा सरफनाला कोदे या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 13 फुटांवर पोहोचली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. राज्यात विकसित भारत जीरामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीने राबवण्यासाठी पंचायत ते राज्यस्तरावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार. मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2000 इथं झाड दुर्घटना प्रकरणी सहाय्यक अभियंता निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

एफ एम वाहिनी 101.3 MHz-वर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोतेहो, सायंकाळचे 5 वाजले आहेत. आजच्या प्रसारणसभेत मी पृथ्वीराज रंगनाथ देशमुख आपलं स्वागत करतो. प्रसारित करत आहोत गीतगुंजन हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आनंद या चित्रपटामधील योगेश यांचं गीत. संगीतकार आहेत सलील चौधरी, गायक कलाकार मुकेश.

सूरज या चित्रपटासाठी गीत आपण ऐकलत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया चोरी चोरी या चित्रपटामधील लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं शंकर जयकिसन यांच्या संगीत नियोजनामधील राजेंद्र कृष्ण यांचं गीत.

चोरी चोरी या चित्रपटामधील लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हसरत जयपूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते शंकर जयकिसन. कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूया ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं मोहम्मद रफी यांच्या आवाजामधील कश्मीर की कली या चित्रपटामधील गीत. गीतकार आहेत यस एच बिहारी.

श्रोतो, कार्यक्रमात आता ऐकूया पडोसन या चित्रपटासाठी आरडी बर्मन यांनी संगीत दिलेलं लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजामधील राजेंद्र किशन यांचं गीत.

श्रोते कार्यक्रम आता ऐकूया हमजोली या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल, गायक कलाकार मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर.

प्रोफेसर या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हसरत जयपूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते शंकर जयकिसन. या गीतासोबत आजचा गीतगुंजन हा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोतो, सायंकाळचे 5:30 होत आहेत. युवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि त्यानंतर 6:00 हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या यू आणि कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळाला, कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडू न जावे, जोंधळ्याला चांदणे लखडू न जावे. मित्रांनो, खर तर प्राचीन काळापासूनच आपल्याकडे वृक्षपूजा होत आलीये. तुकाराम महाराजांनी सुद्धा वृक्षवल्ली आम्हा सोयरे असं सांगून पर्यावरणाला आपले नातेवाईक म्हटलंय. बालपणीच्या पाळण्यापासून मृत्यूनंतरच्या सरणापर्यंत वृक्ष आपल्या सोबत असतात, म्हणूनच वृक्षांना आपल्या जीवनाचं प्रमुख अंग म्हटलं जातं. अन्न, वस्त्र, निवारा, शुद्ध हवा हे सगळं आपल्याला वृक्षांकडूनच तर मिळतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की हे सगळं मी आज का सांगतेय. तर मित्रांनो, देशात वृक्षारोपणाची चळवळ उभी राहावी आणि लोकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती निर्माण व्हावी या हेतूने भारताचे तत्कालीन अन्न आणि कृषी मंत्री KM मुन्शी यांनी 1950 साली वनमहोत्सवाची सुरुवात केली. वनमहोत्सव हा भारतामध्ये दरवर्षी 1 जुलै ते 7 जुलै या पहिल्या आठवड्यात साजरा केला जातो. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाळ्याला सुरुवात झालेली असते. मातीत पुरेसा ओलावा असतो जो नवीन रोपं लावण्यासाठी आणि ती रुजण्यासाठी अगदी योग्य असतो. म्हणूनच या वनमहोत्सवासाठी हा काळ निवडण्यात आलाय. या महोत्सवात वृक्षारोपणाबरोबरच पर्यावरणाचं संतुलन कसं राखायचं, वाढतं प्रदूषण कमी करणे, जमिनीची धूप थांबवणे आणि जंगलाचे क्षेत्र वाढवून निसर्गाचा समतोल राखणे यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं जातं. सोबतच ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त झाडं लावणे हाच एकमेव प्रभावी उपाय आहे असा संदेश सुद्धा याद्वारे दिला जातो. मित्रांनो, ज्येष्ठ कवी बाभ बोरकर त्यांच्या एका कवितेत असं म्हणतात, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, मंगलाने बांधलेले सुंदराचे सोहळे. आणि म्हणूनच शेवटी मला इतकंच वाटतं की आपणही सगळ्यांनी मिळून वृक्षारोपण करूया, या मंगल कार्यात सहभागी होऊयात आणि आपल्या वसुंधरेचं संरक्षण करूया.

0: नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या युव आणि कार्यक्रमात मित्रांनो आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूयात सांजवेळ ही मालिका रुपल गरिबे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: हाय हॅलो आणि नमस्कार मित्रांनो, मी रुपल तुम्हा सर्व श्रोत्यांचं सांजवेळा मालेत मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही कधी संध्याकाळच्या वेळी आकाशाकडे शांतपणे बघितलंय का? सूर्यास्ताचे रंग, घरी परतणारे पक्षी, मंद वारा आणि वातावरणात पसरलेली प्रसन्न शांतता, हा क्षण म्हणजेच संधी प्रकाश. मित्रांनो, या संधी प्रकाशाला भारतीय शास्त्रीय संगीतात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्वाचं स्थान आहे. यावेळेस गायले जाणारे राग केवळ आपल्याला आनंद देत नाहीत तर मनालाही नीरव शांतता देतात. म्हणूनच आज मी तुमच्या सोबत संधी प्रकाश राग या विषयावर संवाद साधणार आहे. संधी प्रकाश म्हणजे दिवस आणि रात्र यांच्यामधला संक्रमणाचा काळ. पहाटे अंधारातून प्रकाशाकडे जाणारा क्षण आणि संध्याकाळी प्रकाशातून अंधाराकडे जाणारा क्षण, या दोन्ही वेळांना संधी प्रकाश असे म्हणतात. निसर्गात यावेळी शांतता, स्थिरता आणि एक वेगळाच भाव अनुभवायला मिळतो. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये प्रत्येक राग गाण्यासाठी विशिष्ट वेळ सांगितलेली आहे. त्यामागे केवळ परंपरा नाही तर मानवी मन, निसर्ग आणि स्वर यांचा अतिशय महत्वपूर्ण संबंध आहे. संधी प्रकाशाच्या वेळी सादर केले जाणारे राग संधी प्रकाश राग म्हणून ओळखले जातात. या रागांमध्ये गंभीरता, अंतर्मुखता, शांतता आणि आध्यात्मिक भाव जाणवतो. दिवसभराचा गोंगाट मागे पडून मन शांत होऊ लागतं, त्यामुळे या वेळेला गायलेले राग मनावर विशेष परिणाम करतात. संध्याकाळच्या संधी प्रकाशातील काही प्रमुख राग म्हणजे यमन, मारवा, पुरिया, पुरिया धनाश्री आणि श्री. पहाटेच्या संधी प्रकाशात भैरव, रामकली, ललित आणि जोगिया या रागांचे वैशिष्ट्य म्हणजे स्वरांची मांडणी, त्यातील गंभीरता आणि भावपूर्ण सादरीकरण. प्रत्येक रागाची स्वतःची वेगळी ओळख असते, स्वतःचा वेगळा स्वभाव असतो आणि स्वतःचा वेगळा रंग असतो. योग्य वेळी योग्य राग ऐकल्यास मन प्रसन्न होते, एकाग्रता वाढते आणि मानसिक शांतता मिळते. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण मानसिक तणाव अनुभवतो, अशा वेळी काही मिनिटे संधी प्रकाश राग ऐकले तर मनाला विलक्षण शांतता मिळते. म्हणूनच संगीताला औषध असेही मानले जाते. संधी प्रकाश राग आपल्याला निसर्गाशी जोडतात, मनाला स्थिर करतात आणि जीवनात सौंदर्य अनुभवण्याची दृष्टी देतात. ते केवळ मनोरंजन नसून आपल्या सांस्कृतिक परंपरेचा अमूल्य वारसा आहेत. तर चला आज आपणही अशाच संधी प्रकाश रागावरील एक गाणं ऐकूया.

0: मित्रांनो, आताच आपण सांजवळ ही मालिका ऐकलीत रुपल गरिबे ह्या आपल्या मैत्रिणीसोबत. यानंतर ऐकूयात तरुणाई या मालिके अंतर्गत रिबिल्डिंग इंडिया या विषयी अश्लेषा पाठक यांची रोहिणी सूर्यवंशी यांनी घेतलेली मुलाखत.
1: तरुणाई या मालिकेमध्ये आज आपल्याशी एक मैत्रीण, तिचं एक टॅलेंट आहे, हिडन टॅलेंट, ते आपल्या समोर ती सांगण्यासाठी आलेली आहे. तर आश्लेषा पाठक, आजच्या कार्यक्रमात मी तुझं खूप खूप स्वागत करते मनापासून. नमस्कार.
2: नमस्कार
1: आश्लेषा. तर साधारण मला सांग की तुझं शिक्षण काय झालेलं आहे?
2: तो माझं MSc बायोटेक्नॉलॉजी झालेलं, नागपूरहूनच झालेलं आहे. आणि मी मागच्या 2 वर्षापासून प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करते.
1: मला सांग, साधारण आमच्या विद्यार्थ्यांचा आपण कल बघतो तो इंजिनिअरिंग ठिकाणी आपल्याला जास्त बघायला मिळतो, मेडिकल म्हणा या ठिकाणी जास्त बघायला मिळतो. तुझं MSc बायोटेक आहे, सध्या एका चांगल्या कंपनीमध्ये कार्यरत आहेस, तर तू हे फील्ड निवडण्याचं नेमकं कारण काय होतं?
2: मुख्यतः जसं मी म्हटलं, दर 10 पैकी 9 मुलांप्रमाणे मी पण बायोटेक्नॉलॉजी घेतलं, कारण की माझं पण मेडिकल नाही झालं पहिल्या अटेम्प्टमध्ये. मी पण BSc पहिल्या वर्षी परत एकदा नीट दिली होती. साधारणतः सगळ्या मुलांचं हेच कारण असतं, जर दुसरा पर्याय असतो की हे नाही झालं म्हणून ते. माझा पण सुरुवात तरी माझी तशीच होती, पण माझ्या शिक्षणाच्या दरम्यान आपल्याला पॅन्डेमिक पाहायला मिळालं. आणि त्या पॅन्डेमिक मध्ये मला सुद्धा या प्लेन सायन्स फील्डचं महत्व खूप छान कळलं. आणि माझं घरून सुद्धा पूर्ण बायोलॉजी बॅकग्राऊंडच आहे, तर हे क्लोज जेवढं मेडिकलच्या जवळ असेल तेवढी जवळ ही फील्ड आहे म्हणून बायोटेक.
1: आणि वेगळी अशी फील्ड आहे आणि यातही यालाही तितकंच महत्व आहे असं आपल्याला म्हणता येईल.
2: आता खूप वाढलेलं आहे, म्हणजे असं व्हायला नको होतं की पॅन्डेमिक लागला, पण पॅन्डेमिक झाल्यामुळे आपल्याला कळलंय की प्लेन सायन्स आणि रिसर्चला पण पुष्कळ महत्व आहे.
1: आणि लोकांमध्ये पण त्याची जागृती आलेली आहे, त्यामुळे लोकही अवेअर झालेले आहेत त्याच्याबद्दल.
2: करेक्ट.
1: अच्छा, तर आता आज आपण खास तुला आपल्या कार्यक्रमात जे आमंत्रित केलेलं आहे ते यासाठी की तू एक सुंदर असं पुस्तक लिहिलेलं आहे, जे तुझ्या वयाला बघता एक पुस्तक लिहिणं ही फारच कौतुकाची गोष्ट आहे असं म्हणता येईल. तर साधारण रिबिल्डिंग भारत या असं तुझ्या पुस्तकाचं नाव आहे आणि अ जर्नी फ्रॉम नो भारत टू नो भारत असं तुझं ब्रीद वाक्य आहे असं आपण म्हणूयात. तर मला सांग की सर्वप्रथम तर या वयात, म्हणजे जिथे मुलींना बऱ्याच गोष्टींची म्हणजे आवड असते, म्हणा की नटण्या थटण्याची आवड असते, फिरण्याची आवड असते, बरेच वेगवेगळे छंद असतात, तर या वयात तुला पुस्तक लिहावं असं का वाटलं सगळ्यात महत्वाचं?
2: फिरण्याची आवड मला पण आहे. पुस्तकाचं असं की ब्रेन ड्रेन हा विषय मला खूप आधीपासून होता माझ्या डोक्याशी. हा विषय होता की लोक भारत सोडून बाहेर का जातात, शिक्षणासाठी जातात, काही संधी मिळतात त्याच्यासाठी जातात, गडबडी होते की ते वापस येत नाहीत, त्यांना काही कारणांमुळे वापस येता येत नाही बरेच वर्ष. तर मला हा प्रश्न खूप होता की बाहेर जाऊन जे करता येत आहे ते इथे का नाही करता येत आहे, तर शोधत तर मी नेहमीपासून होती. आणि जानेवारीच्या दरम्यान IVU एंटरप्राइज जे माझे पब्लिशर आहेत त्यांच्या रश्मी सूर्यवंशी म्हणून मॅडम आहेत, आम्ही बरेच वर्षांपासून टचमध्ये होतो. त्यांनी मला फोन केला एकदा की असं असं एक आपला कार्यक्रम आहे, आपण जवळपास 15 महिला लेखिकांना आपण एकत्र एका जागेवर आणणार आहोत असं, आणि त्या खूप वेळ सांगतच होत्या. मग मी त्यांना म्हटलं, मॅम तुम्हाला काही मदत हवी का माझी, कारण मला एक्सपेक्टेड नव्हतं. मग त्या मला म्हणाल्या की नाही मदत नाही, मला माझी इच्छा आहे की तू पुस्तक लिहावं.
1: अच्छा.
2: तर मी पहिले तर त्यांना म्हटलं, मॅडम माझं काहीच वय हो, मी काय लिहिणार, आणि विषय तर माझ्या डोक्याशी तेव्हाही होताच. पण मग त्यांनी खूप मला एनकरेज केलं की नाही नाही लिही तू, आपल्याला युवा महिला लेखिकाच हव्या आहेत म्हणून. तर मग मी पण घेतला विषय सिरियसली, म्हटलं चला ठीक आहे लिहूयात. आणि मग ब्रेन ड्रेन मनात तर माझं ठरलं होतं की लिहायचं तर ब्रेन ड्रेनवरच, पण वेळ खूप कमी होता. म्हणजे January 15 आसपास त्यांनी मला सांगितलं असेल आणि February end आम्हाला सबमिट करायचं होतं,
1: बापरे,
2: तर वेळ तर खूपच कमी होता. म्हणून मला अजूनही वाटतं की विषय खूप छान हा अजून मांडला जाऊ शकतो. तर आय होप की याचे अजून 4 पुस्तकांची ही सिरीज असू शकते. त्याचं कारण असं की मी नेस्ट भारत नावाच्या एका ग्रुप सोबत कार्यरत आहे. नेस्ट इज निवेदिता एंडेवर फॉर सोशल ट्रान्सफॉर्मेशन. आणि त्याचं ध्येयवाक्य आहे, आम्ही रोज म्हणतो ते, भारत को मानो, भारत को जानो, भारत के बनो और भारत को बनाओ. तर मी July 2025 पण यांच्यासोबत कार्यरत होतेच. तर ते भारत को मानो पण थोडं कठीण झालं आजच्या जनरेशनमध्ये. लोकांना पहिले एक्सेप्टच करायला वेळ लागतो की आपण किती चांगल्या देशात राहतो, आपण विसरून गेलोय आपण काय होतो आधी.

0: आपल्याकडलं शिक्षण केवढं चांगलं होतं, आपल्याकडे किती चांगली इंडस्ट्री होती, हे आपण सगळं विसरून आता फक्त बाहेर जायला पाहतोय. तर याच सगळ्या कंटेक्स्टवरती हे पुस्तक लिहिलं गेलं, रिबिल्डिंग भारत. आणि याचं एम हेच आहे की 14-15 वर्षाच्या वयात जर का हे पुस्तक वाचलं गेलं कुठलं विद्यार्थ्याकडून, तर त्यांना अटलिस्ट एक आपण ओळख करून द्यावी की आपण काय होतो आधी. त्यांना कदाचित त्या गोष्टी आता माहिती नाही, त्यांच्या आजी आजोबांकडून ऐकल्या गेल्या नाहीत किंवा काही कारण असतील, पण या गोष्टी परत सांगितल्या गेल्या पाहिजेत. तर हे या पुस्तकाचं मेन आहे. याच्यातून अगदी खूपच छोटं पुस्तक आहे, 120 पानांचं पुस्तक आहे, पण त्या गोष्टींमधून लहान मुलांना कळेल की आपण काय होतो आधी. हा त्याचा मागचा हेतू.
1: तर मला असं सांग की लिखाणाची तुला आवड आहे का, म्हणजे तू पुस्तकच लिहिलेलं आहेस, तर मग तुला तसं वाचन लिखाण तुला याची आवड आहे का?
0: वाचनाची खूप आहे, लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. लिहिताना मला असं वाटलंय की मला लिहायला आवडेल अजून, पण वाचनाची खूप आहे. लिहिण्याचा अटेम्प्ट पहिला आहे म्हणून मी एकदम असं म्हणणार नाही की लिहिण्याची आवड आहे का, वाचायला मला खूप आवडतं.
1: तू जो विषय घेतलेला आहेस, ज्या विषयाला तू हात घातलेला आहेस, तो खूपच वास्ट विषय आहे तसं पाहता. आणि खूप खोलवर जर आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायला गेलो तर नक्कीच या सगळ्या गोष्टींशी अवेअरनेस म्हणा आपल्या पालकांसोबतच त्या मुलांनाही असायला पाहिजे. सुरुवातीला तर पालकांना असायला हवी, तेव्हाच ते आपली जी शिकवण आहे ती आपल्या मुलांमध्ये रुजवतील. तर मला सांग की ह्या पुस्तकामध्ये एक्झॅक्टली काय आहे, म्हणजे जसं काही पार्ट्स त्याच्यामध्ये तू आहेस असं म्हणालीस, तर काय आहे सुरुवातीला?
0: पुस्तकाचं मेन दोन पार्ट आहेत. पहिला पार्ट असा आहे की ज्याच्यामध्ये मी हा प्रॉब्लेम जो आहे ह्याला इंट्रोड्यूस केलेलं आहे, याची खोली जाणवून दिलेली आहे थोडीशी. आधी असं होतं की आपण जवळपास स्वातंत्र्याच्या काळाचा विचार करूया, 1900 आसपास एखाद्यानी घरच्या पुलांनी देशाबाहेर शिकायला जायचं, सावरकरही देशाबाहेर शिकायला गेले होते पण ते वापस आले. आणि त्या काळात असं होतं की कोणी बाहेर जायचं हा पूर्ण कुटुंबाचा, अजून आजूबाजूच्या 2-3 लोकांचा, सगळ्यांचा मिळून निर्णय असायचा की अरे बापरे आता बाहेर जाणार, दूर जाणार, मग बोलणं होणार नाही, बरेच वर्ष कळणार नाही कुठे आहे काय आहे. आणि मग त्यांचं तेव्हा ठरलं जायचं की या वेळ वापस येणार, इथे येऊन मग इथे पुढचं काम करणार. कट टू आता 2025, जिथे आपण पाहिलं तर कुटुंबातले कित्येक भाऊ बहीण बाहेर आहेत, मैत्रमैत्रिणी कित्येक बाहेर, ही आता एवढी कॉमन गोष्ट झाली आहे ना की कोणी आपल्याला म्हटलं की हा माझा ना मास्टर्सचं US होत आहे, मला जॉब मिळाला, ग्रीन कार्ड मिळालं, आपली इन्स्टंट रिएक्शन असते की अरे वा काँग्रेट्स, अरे वा खूप खूप अभिनंदन, अरे वा मग सेट आहे आता, आता तिथेच. हे खूप कॉमन झालं, आम्ही विसरून गेलो आहे की आपण का थांबायचो इकडे. तो डिसिजन किती कलेक्टिव्ह असायचा सगळ्यांचा. तर फर्स्ट पार्ट मध्ये हा प्रॉब्लेम इंट्रोड्यूस केलेला आहे, त्याची थोडी स्केल सांगितली आहे की किती लोक वर्षाला बाहेर जात आहेत, किती लोक आपला भारतीय पासपोर्ट गिव्ह अप करतात, सिटिझनशिप सुद्धा सोडतायत. म्हणजे NRI एक गोष्ट आहे, आणि मग काही असे जे PIO म्हणतात त्याला, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन म्हणतात, की ज्यांनी सिटिझनशिप सुद्धा आता तिथली घेतलेली आहे, तर त्यांचे नंबर्स पण याच्यात मेन्शन आहेत. आणि असं होतं की एखादं कुटुंब किंवा एक व्यक्ती जेव्हा बाहेर जातो तेव्हा नुसता तो जात नाही, त्याची बुद्धी पण बाहेर जाते, त्याच्यासोबत येणारी संपत्ती पण बाहेर जाते. या दोन्हीचा पण आपण नंबर्स घेतले आहेत की किती याचं नुकसान असू शकतं आपल्याला. आणि मग दुसरा पार्ट जो माझा सगळ्यात आवडता आणि मी खूप मनापासून लिहिलेला पार्ट आहे, तो आहे आपुलकी कशी निर्माण करता येईल. कारण देशाबाहेर जी लोक असतात ती फक्त आई वडिलांना फोन करण्यापुरते असतात, त्यांचं आई वडिलांची खूप, म्हणजे आपण का फोन करतो शेवटी आई वडिलांना, कारण प्रेम असतं, एक आपुलकी असतं, त्यांची काळजी असते. ती काळजी ही फक्त आई वडिलांपुरती नाही तर पूर्ण देशासाठी असली पाहिजे. म्हणजे माझं घर हे फक्त माझं घर नाही तर पूर्ण देशच माझं घर आहे, की आपुलकी कशी निर्माण करता येईल, कारण ते असेल तरच बाहेर जायला कोणी बघणार नाही. ज्याच्यासाठी आपुलकी आहे ना आपण त्याच्याच साठी वापस होतो, त्याच्याच साठी काम करतो.
1: बरोबर.
0: तर ती आपुलकी निर्माण करणं, आणि मग ती मुख्यतः कशी करायची, तर त्याच्यात माझ्या लहानपणीचं इन्स्पिरेशन आहे, माझे दोन्ही साईडचे आजी आजोबा, आई वडील, आणि या पुस्तकाचं नाव ठेवणारे मनमोहनजी, सगळ्यांनी मला एवढ्या गोष्टी सांगितल्यात ना नेहमी. मी काय, माझी बहीण काय, आम्ही कधी घरी कुठला प्रश्न विचारल्यावर ना आम्हाला कोणी नाही नाही म्हटलं की आम्ही मोठ्यांनी सांगितलं असं करायचं म्हणजे करायचं, असं नव्हतं कधीच. आम्हाला त्या प्रश्नाचं नीट उत्तर मिळाले नेहमी, की आपण का करतोय, महालक्ष्मी आपण का करतोय, गणपती का करतोय, त्याच्या मागे तुमचं आणि समाजाचं काय कनेक्शन आहे, ताट जे वाढलं असतं आपलं त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट किती सायंटिफिक असते, या सीझनमध्ये हेच का खाल्लं पाहिजे, संक्रांतीला तिळगुळच का खाल्लं पाहिजे. तर हे सगळे कारण आम्हाला लहानपणीपासून सांगितलं गेलं, म्हणून मी आणि ताईंनी कधी फॉलो करायचं म्हणून एखादी गोष्ट फॉलो नाही केली, आम्हाला त्याचा आदर होता कारण आम्ही त्याच्याशी कनेक्ट करू शकलो. तर अशा गोष्टी जोपर्यंत आपण नीट सांगणार नाही आमच्या पुढच्या जनरेशनला, तोपर्यंत त्यांना तो सेन्स ऑफ बिलॉंगिंग, ती आपुलकी त्यांना नाही होणार. आणि ती झाली जर का, तर मग त्यांनाही वाटेल की नाही मग बाहेर कशाला जाऊ, मी काहीतरी काम करून हे इथे गोष्टी इम्प्रूव्ह करेल, याच्यासाठी काम करेल. तर तिसरा पार्ट मेनली त्याच्यावर फोकस करतो.
1: तर मला सांग की हे पुस्तक आता जसं तुझं झालं आहे पब्लिश, तर

0: याच्यामध्ये तुला कोणी कोणी मदत केली, घरच्यांची कशी त्याच्या मागे भूमिका होती आणि बाहेर तुला लोकांनी कशी मदत केली?
1: घरच्यांची तर पूर्णच भूमिका, म्हणजे या पुस्तकात ऍज गुड ऍज माझी पूर्ण पर्सनॅलिटी मी ओतलेली आहे आणि ती शेप करणारे घरचे होते, त्यामुळे त्यांचा कंटिन्युअस सपोर्ट होता. आय व्ही एंटरप्राइजला मी मेन्शन करेल नक्कीच, कारण रश्मी मॅडम ज्यांचं मी नाव घेतलं, रश्मी सूर्यवंशी, त्यांचा सपोर्ट नसता तर मला थोडं कठीण झालं असतं, कारण वेळ खूप कमी होता. त्यांनी मला टाइम टू टाइम खूप एनकरेज केला आणि मुख्यतः त्या स्वतः सुद्धा बाहेर राहून आलेले आहेत. त्यांच्या घरचे बरेच लोक बाहेर राहून आले आहेत आणि जेवढं त्यांचं काम आजच्या दिवशी भारतासाठी म्हणून आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. तर त्यांचा खूप जास्त सपोर्ट होता मुख्यतः पुस्तकासाठी. आणि माझे बरेच मित्रमैत्रिणी आहेत, मी त्यांची नावं पण याच्यात मेन्शन केलेले आहेत. पुस्तक लिहिताना सुरुवातीला असं झालं होतं की हे खूप बायस्ड पुस्तक होत होतं, की नाही लोक चाललेच आहे चाललेच आहे चाललेच. माझे मित्रमैत्रिणी जे वेळ वाचत होते, दररोज मी एक चॅप्टर लिहिला की रोज वाचून काढणारे खूप मित्रमैत्रिणी आहेत, त्यांनी मला म्हटलं की अरे असं एकाच बाजूनी म्हणून कसं चालेल, लोक वापस पण येतात. कारण आता त्यामध्ये पुष्कळ बदललेलं आहे. 2012-14 एक वेळ होता जेव्हा सगळे लोक जायलाच पाहत होते बाहेर. आता असं आहे की बरेच लोक वापस येत आहेत, काही कारणास्तव असो पण येत आहेत वापस. असं झालं की मग तो बुक चॅप्टर पूर्ण बदलायचा की अरे नाही लोक तर वापस पण येत आहेत. तर त्या सगळ्या मित्रमैत्रिणींचा पण खूप जास्त सपोर्ट आहे.
0: म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल का की एक स्टॅटिस्टिकली तू त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला, वास्तव स्थिती काय आहे याचा विचार करून तू त्या सगळ्या गोष्टींना तुझ्या पुस्तकामध्ये सामावण्याचा प्रयत्न केलेला आहेस.
1: एका बाजूला झुकून नाही दिलेलं आहे, बॅलन्स्ड ठेवलंय की लोक वापस पण येत आहेत.
0: आणि मला असं म्हणायचं होतं की जी वास्तव परिस्थिती आहे, फॉर एक्झाम्पल की एका पर्टिक्युलर रेशो मध्ये लोक चालले आहेत बाहेर, बरोबर आहे, आणि ते बाहेर किती जात आहेत, तिथनं कोणी कोण किती वापस येत आहे, आणि आपण एरावाईज जर आपण विचार केला तर त्या पर्टिक्युलर त्या काळामध्ये किती लोक गेले किती लोक आले, त्याच्यानुसार त्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे छोटा छोटा अभ्यास करून तू याच्यामध्ये पूर्ण नमूद केलेला आहे.
1: बरोबर. याच्यात संजय बारू म्हणून एक ऑथर आहेत, त्यांचं पुस्तक आहे सिसेशन ऑफ द सक्सेसफुल नावाचं.
0: अच्छा.
1: त्याचा मी पुष्कळ अभ्यास केला, कारण त्याच्यामध्ये हे जे एक्झॅक्ट तुम्ही आता म्हणालात की कुठल्या वेळी लोक कधी गेले, स्वातंत्र्याच्या आधी पण गेले, नंतर पण गेले, आणि आता एक त्यांनी वेव्ह ऑफ मायग्रेशन असं त्याला म्हणतात.
0: बरोबर.
1: तर ते त्या पुस्तकात खूप छान मेन्शन आहे, त्याचा पण सपोर्ट याला आहे.
0: अच्छा. तर मला असं सांग की याच्यामध्ये आता जसं तू मला आता बोलता बोलता सांगितलंस की तुझा एक चॅप्टर झाला की तू तुझ्या मित्रमैत्रिणींना तो वाचायला द्यायचीस, तर त्यांच्याकडून तुला कसा प्रतिसाद होता आणि आता हे पुस्तक जे तुझं पब्लिश झालेलं आहे तर याला कसा रिस्पॉन्स आहे, आणि पहिल्यांदा ज्यांनी वाचलं म्हणा की त्यांचं काय प्रतिक्रिया होती त्याच्यावर?
1: एक दोन जण होते ज्यांनी स्पेशली पहिल्या चॅप्टरवरती खूप छान प्रतिक्रिया मला मिळाल्या, कारण त्याच्यात खूप असं विचार करून विणलंय, असे अगदी नॉर्मल कॉन्व्हर्सेशन सुरू असताना अचानक त्या प्रॉब्लेमची जाणीव ते करून देतं, टोचऱ्या प्रॉब्लेमची जाणीव, तर जी आधी लोकांना नव्हती, त्यांनी म्हटलं की आम्हाला आत्ता लक्षात येत आहे खरंच ग असंच आहे ब. तर मग त्या अशा मेजर प्रतिक्रिया होत्या की अरे हो यार, आम्ही तर कधी विचारच नाही केला की हा एवढा मोठा प्रॉब्लेम असेल किंवा बॅलन्स नसेल. एक एक जण, म्हणजे मी तर ऑनेस्टली स्पीकिंग एव्हरीबडी हू लिव्ह इंडिया, माझ्यासाठी इट्स अ पर्सनल लॉस. म्हणजे मला मागच्या बऱ्याच वर्षापासून असं वाटतं की एक एक जण जाणारा माझा पर्सनल लॉस आहे, यांनी नव्हतं जायला हवं, मी काहीतरी करायला हवं यांच्यासाठी की ज्यांनी हे थांबतील. त्याच्यात मनमोहनजींनी मला सांगितलेली एक गोष्ट आहे आणि त्याच्यावर सगळ्या लोकांच्या खूप छान प्रतिक्रिया होत्या, आय होप की ते इतर लोकांपर्यंतही पोहोचावं म्हणून ती गोष्ट सांगेन की आपण नेहमी गाणं म्हणतो पहा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, पुढली लाईन काय, हम बुलबुले है इसकी ये गुलसिता हमारा, गुलसिता म्हणजे बगीचा, बुलबुल म्हणजे पक्षी. बगीच्याला आग लागल्यावर सगळ्यात पहिलं कोण जातं? बुलबुल. तर आपण चुकीचं आहे, आपण नको म्हणायला मग असं. तर या पुस्तकाचं एंड एका बंगाली गाण्यावर होतं, त्याचं नाव आहे अमार जन्मभूमी. खूप सुंदर गाणं आहे, सगळ्यांनी ऐकायला हवं. त्याच्यात एक लास्ट लाईन आहे की आम्ही येते शेते जन्मो जनी येते शेते मोरी, माझा जन्म इथेच झाला आणि मी इथेच स्मरण पावणार, तरच मी धन्य आहे, तर माझं आयुष्य धन्य आहे, अशी माझी जन्मभूमी. त्या गाण्यावर मुख्यतः याचं एंड केलेलं आहे पुस्तकाचं, की विचार करायला लावावं. आणि जेवढ्यांनी वाचलं त्यांनी मला सगळ्यांनी म्हटलं की आम्ही गाणं ऐकलं, मग आता पुस्तक संपलं संपलंय ते गाणं ऐकायचं इम्पॅक्ट जो होता, त्यांना सगळ्यांना कुठेतरी ती जाणीव झाली की हो हा प्रॉब्लेम आहे आणि आपण काहीतरी करायला हवं. ते स्वतः जरी जात नसले तरी ते सगळ्या लोकांना काँग्रेस काँग्रेस म्हणत होते बाहेर जाताना, आता ते काँग्रेस म्हणायचं आधी विचार करतील. अजून तरी माझी इच्छा आहे की एखाद्या 14 किंवा 15 वर्षाच्या मुलाचा मला रिव्ह्यू मिळावं, ज्याला काहीच माहिती नाही, त्यांनी वाचून मला सांगावं. तर कोणी 14-15 वर्षाचं मुलं ऐकत असेल तर प्लीज माझं पुस्तक वाचा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटतं, कारण पुस्तक इज एम्ड फॉर 13-14-15 वयाच्या मुलांनी वाचावं अशी माझी इच्छा आहे. सध्या तरी सगळ्या मोठ्यांनी वाचलंय.
0: बरोबर. असं म्हणता येईल आपल्याला की हे पुस्तक तू प्रकाशित केल्यानंतर तुला त्याचा फीडबॅक असा मिळतोय की तुला त्याच्यातून समाधान वाटतंय?
1: थोडस. मला अजून मोठं पुस्तक लिहायला नक्की आवडेल. मी म्हटलं ना, भारत को मानो भारत को जानो, तर भारत को जानोचं पुस्तक झालंय, पण भारत को मानो भारत के बनो आणि भारत को बनावचं पुस्तक होईल त्या दिवशी मला समाधान.

0: मिळेल.
1: अच्छा, आता मला असं सांग, ह्या सगळ्या मागे कुठेतरी देशभक्ती जी आपल्या मनात लहानपणापासून जी रुजते आहे ती कुठेतरी कमी पडते असं तुला वाटतं का?
0: कमी पडते म्हणता नाही येणार, कदाचित आपण ओळखच करून दिलेली नाही त्या देशभक्तीची.
1: आपल्या जनरेशनला जर आपण विचार केला तर आपण त्या सगळ्या स्टोरीज आणि ते त्याच्यामध्ये रमणारा आपलं एक जनरेशन होती मला असं वाटतं. पण आताचे जे युथ आहेत, म्हणजे जे जो वयोगट आपण घेतला जे 14-15 वर्ष वगैरे वगैरे, तर साधारण त्यांना सगळ्या गोष्टी आयत्या मिळालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना तो स्ट्रगल आई वडिलांचा सुद्धा त्यांना तो स्ट्रगल बघावा नाही लागलेला आहे तसं पाहिलं तर. तर साधारण असं तुला वाटतं का की नेमका हाच तो प्रॉब्लेम इथनच तो क्रिएट होतो असं तुला वाटतं का?
0: नक्कीच इथूनच क्रिएट होतो, कारण अजून त्यांना ती खोली कळलेली नाही या गोष्टींची. ती कळायला हवी, मग त्याच्यासाठी काही इंटर्नशिप करू देत, काही अजून काम करू देत. काम करायला गेलं की पटापट कळतात या गोष्टी.
1: म्हणजे तेच प्रात्यक्षिकाचं महत्व जास्त आहे.
0: बरोबर.
1: अच्छा, आता मला सांग, ही तुझ्या या रिबिल्डिंग भारत या पुस्तकाची ही जी आवृत्ती आहे, याच्यानंतर तुला काय वाटतं की आणखी तुझ्या किती आवृत्ती येतील आणि तू किती इच्छुक आहे लिहिण्यासाठी आणि आम्हाला आणखी कुठलं तुझं पुस्तक पुढे म्हणजे वाचायला मिळेल?
0: भारत को मानो आणि भारत के बनो बनाव या गोष्टींवरती जे लिहायचं, तर मुख्यतः भारत के बनो आणि बनाव या दोन पुस्तकांमध्ये मी अशा गोष्टी कव्हर करायचा विचार केलाय. काही लोक असे असतील जे खरंच बाहेर राहून वापस आले आणि इकडे काहीतरी खूप महत्वाचं काम करतायत ज्याच्यामुळे कदाचित कोणी दुसरं बाहेर जाणार नाही, अशा काही लोकांना मी ओळखते, त्यांच्या गोष्टी कव्हर केल्या जातील त्या पुस्तकात, दोन्ही पुस्तकांमध्ये. आणि भारत को मानो मध्ये अजून याच्यात ज्या जे विषय आहेत त्यांना अजून खोलीत घेतलं जाईल. सध्या या पुस्तकात फक्त असं वरवरून अंदाज दिलेला आहे की आपल्याकडे शिक्षण किती चांगलं होतं, आपल्याकडे आधी इंडस्ट्री किती चांगली होती, यांचा प्रत्येक एकावरती त्याच्यात अजून खोल अभ्यास असेल भारत को मानव मध्ये. आणि जसं त्याचं नाव टायटल आहे, त्याचा उद्देश पण तोच आहे की लोकांनी भारताला मानव की भारत काय होता आधी ते पुस्तक सांगेल. याच्यात प्रॉब्लेम आहे होईल आहे या पुस्तकात जो प्रॉब्लेम आहे तो, आणि बनो आणि बनाव मध्ये कदाचित त्याचं सोल्युशन मी सांगू शकेन.
1: आणि नक्कीच तुझे हे जे पुस्तक तू आता प्रकाशित करणार आहेस आणि ही पण तुझी जी आवृत्ती आहे ही नक्कीच याला खूप मोठी मदत करेल मला असं वाटतं. आणि हा जो तुझा प्रवास होता तुझा पुस्तक लेखनाचा, तर मला असं वाटतं की म्हणजे ही कुठेतरी कशाची तरी काही गोष्टींच्या क्रांतीची सुरुवात आहे असं मी म्हणेल. कारण नक्कीच तुझा हा जो विषय आहे आणि तुझ्या या विषयावरचं जे ज्ञान आहे आणि तू स्वतः युथ असून सुद्धा तू या सगळ्या गोष्टींचा इतका विचार इतक्या सुंदर पद्धतीने तू मांडते आहेस, तर नक्कीच ही फारच कौतुकाची आणि तुझ्यात वाखाणण्यासारखी ही गोष्ट आहे. तर मला सरतेशेवटी असं सांग की तू युथ आहेस, तर आता तू लेखिका सुद्धा आहे, तर आपल्या तू युथला तू काय संदेश देशील आपल्या आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून?
0: अशाच अजून खूप साऱ्या गोष्टी त्यांनी वाचाव्यात. आई वडिलांना प्रश्न नेहमी करा, विचारा की आपण का करतोय, नक्की का करतोय, कोणीतरी सापडेल जो नीट उत्तर देईल आणि त्या उत्तरातून त्यांना अजून शोधता येईल की भारत नक्की काय आहे आणि त्यांचं भारताशी काय कनेक्शन आहे आणि ते का महत्वाचं, हे त्यांनी नक्की शोधून काढावं कोणा ना कोणाला प्रश्न विचारून. मुख्यतः हे एक सजेशन राहिलं आहे. आणि इथे रुजले ना तर मग अजून काहीतरी काम करावं ज्याने इतर लोक बाहेर जाणार नाहीत.
1: तर मित्रमैत्रिणींना, आजच्या आपल्या तरुणा या मालिकेत आपल्या बरोबर होती आश्लेषा पाठक, जी एका पुस्तकाची लेखिका आहे. अतिशय कमी अशा वयात रिबिल्डिंग भारत असं तिच्या पुस्तकाचं नाव. तेव्हा आज आपण तिच्याशी बातचीत केलीत आणि तिचे विचार जाणून घेतलेत. तर आश्लेषा, आज तू आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलेली आहे, तुझे विचार आमच्या बरोबर शेअर केलेस, आपल्या युथला इतका छान संदेश दिलास आणि तुझ्या पुस्तकाच्या माध्यमातून आज तू युथशी जो संवाद साधणार आहेस किंवा याच्यातून तू लोकांना जे प्रेरित करणार आहेस त्यासाठी तुझं आकाशवाणीतर्फे मी खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल.
1: धन्यवाद.
2: मित्रांनो, आताच आपण तरुणाई या मालिकेत रिबिल्डिंग इंडिया या विषयी आश्लेषा पाठक यांची रोहिणी सूर्यवंशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. यासोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला पत्राद्वारे जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल आयडीवर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युवाणी कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.

0: के राउंड ऑफ 32 मैच में आज रात इंगलवुड में स्पेन का मुकाबला ऑस्ट्रिया से होगा, वहीं टोरंटो में पुर्तगाल का मुकाबला क्रोएशिया से होगा। कल सुबह वैंकूवर में स्विट्जरलैंड और अल्जीरिया आमने सामने होंगे। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत। सायंकाळचे 6:05 झाले आहेत। आता ऐकूया आमच्या आज उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा। या रूपरेषेनंतर लगेच म्हणजे 6:10 आपण ऐकाल भक्ती संगीत। 6:15 स्वयंसिद्धा या महिलांसाठीच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्ताने गर्भधारणा आणि ग्यावयाची काळजी याविषयी तुळजापूर येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर कार्तिक यादव यांची श्वेतामळी यांनी घेतलेली मुलाखत। सादर करते आहेत किशोर पवार। 7:15 विधिमंडळाचं समालोचन मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू। 7:30 आमच्या केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी, यामध्ये आज पावसाळ्यात जनावरांना होणारे सर्पदंश आणि ग्यावयाची काळजी याविषयीची माहिती, त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरात पावसाळ्यात लहान मुलांची ग्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर श्रीनिवास अंबिरे यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकू शकाल। आणि त्यानंतर दिनांक 3 जुलै 2026 रोजीचा धाराशिव जिल्ह्यासाठीचा अश्विनी पाटेकर यांनी सांगितलेला हवामानाचा अंदाज प्रसारित केला जाईल। रात्री 8:15 लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमामध्ये किरप्पा बळीराम काळे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या धनगरी ओव्या आम्ही प्रसारित करू।

रात्री 9 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 10 वाजता श्रोत्यांच्या पत्र फरमाईश्वर आधारित कार्यक्रम हिंदी पत्रगीत आम्ही प्रसारित करू. 10:30 आमचे उर्वरित कार्यक्रम आपण ऐकू शकाल प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर, तर रेडिओवरून आपण ऐकाल ICC T20 महिला विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत ओव्हल लंडन इथं खेळल्या जाणाऱ्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान दुसऱ्या उपांत्यपूर्व क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन हे आपल्याला रेडिओवरून ऐकता येईल. श्रोतेहो, ही होती आमच्या आज उर्वरित कार्यक्रमाची रूपरेषा. आमची उद्याची प्रसारण सभा सुरू होईल सकाळी ठीक 5:50. 6:05 मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रसारित केला जाईल.

सावजून 35 मिनिटांनी आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली जाईल. सावजून 40 मिनिटांनी शेतकरी बांधवांसाठी सूचनापत्रावर आधारित कार्यक्रम कृषीवाणी. यामध्ये उद्या पशुपालनाचे फायदे याविषयीचा पल्लवी निपाणीकर यांनी सांगितलेल्या माहितीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. सावजून 45 मिनिटांनी आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर सावजून 50 मिनिटांनी परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. सावजून 55 मिनिटांनी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित केला जाईल, तो आम्ही सहक्षेपित करू. 7:40 आणि 8:40 बावदारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. दरम्यान 8:15 लकलक चंदेरी या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेऊ शकाल. 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 10:00 दर्पण या हिंदी कार्यक्रमामध्ये उद्या श्रद्धा याविषयी शिवलीला शिवपूजे यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकू शकाल. गीतांजली या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची वेळ आहे उद्या 10:30. 11:00 कव्वाली हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. गीतबार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू उद्या 11:30. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. 1:00 ते 5:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं जिल्हा वार्तापत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केलं जाईल. 5:00 गीतगुंजन हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. युवाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू 5:30. 5:05 कार्यक्रमाची रूपरेषा

सांगितली जाईल. मैफिल ए गझल हा कार्यक्रम आहे उद्या सायंकाळी 6:10. उद्या सायंकाळी 6:30 नाचू कीर्तनाची रंगी या कार्यक्रमामध्ये बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत याविषयीचं कीर्तन आपण ऐकू शकाल. सव्वा 7 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मितावाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:30 आमच्या केंद्रावरून शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम घरशिवार प्रसारित केला जाईल. लोकरंग या लोकसंगीत कार्यक्रमाची वेळ आहे उद्या रात्री 8:15. यामध्ये उद्या रघुनाथ मेसा लोंढे आणि सहकाऱ्यांनी गायलेली देवीची गाणी प्रसारित केली जातील. रात्री 9 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. उद्या रात्री 10 बॉलिवूड धमाका हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, ही होती आमच्या आज उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित तसेच सहक्षेपित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. याव्यतिरिक्त आमच्या नियोजित वेळेमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू. श्रोतोमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. FM वाहिनी 101.3 मेगाहर्ट्सवर, हे आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोतो, आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजामधील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं भक्तिगीत.

शरदोलता मंगेशकर यांनी गायलेला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनामधील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं गीत आपण ऐकलं. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: हरितक्रांतीचा वसा घेऊनी धवलक्रांतीचा विडा उचलुनी बळीराजाची यशोगाथा सांगते माझी आकाशवाणी. सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता ऐकत रहा घरशिवार अन किसान वाणी. शेतकऱ्यांना समर्पित करते धाराशिव आकाशवाणी. आणि हो, जगभरातील श्रोते हो, डाउनलोड करा न्यूज ऑन AIR ऍप आणि आपण असाल तिथं ऐका आपली लोकप्रिय धाराशिव आकाशवाणी.
1: श्रोतो, हे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:15 झाले आहेत. प्रसारित करत आहोत स्वयंसिद्धा महिलांसाठीचा कार्यक्रम. कार्यक्रमामध्ये आज ऐकूया राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्ताने गर्भधारणा आणि घ्यावयाची काळजी याविषयी तुळजापूर येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर कार्तिक यादव यांची श्वेतामळी यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत किशोर पवार.
2: स्वयंसिद्धा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व सखींना श्वेतामाळीचा नमस्कार. सखींनो, प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर, आनंदाचा आणि जबाबदारीचा काळ असतो तो म्हणजे गरोदरपणा. नवीन पाहुण्याच्या आगमनाची चाहूल घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद देऊन जातो आणि एका स्त्रीचा आई म्हणून होणारा हा नवा जन्म. पण या आनंदात काळजीची, योग्य आहाराची आणि आरोग्याची जोड असणंही तितकंच महत्वाचं असतं. अनेक ठिकाणी आजही गर्भावस्थेबाबतचे आणि सुरक्षित मातृत्व याविषयीचे समज गैरसमज समाजामध्ये पसरलेले आहेत. मग या गरोदरपणाच्या 9 महिन्याच्या कालावधीत नेमका आहार कसा असावा, कोणत्या सोनोग्राफी आणि रक्ताच्या तपासण्या वेळेवर होणं गरजेचं आहे, धोक्याची लक्षणं कशी ओळखावी, या आणि अशा प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केला आहे तुळजापूर येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर कार्तिक यादव सरांना. सर, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
3: नमस्कार.
2: सर, काल 1 जुलै रोजी आपण राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा केला. सर्वप्रथम सर, तुम्हाला राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
3: धन्यवाद मॅडम.
2: सर, तुम्ही एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहात, तर त्या अनुषंगानं डॉक्टर दिनाचं महत्व काय सांगाल आणि या वर्षीची डॉक्टर दिनाची थीम काय आहे?
3: डॉक्टर्स डे हा जो आहे, जो आपण भारतामध्ये 1 जुलैला साजरा करतो, तो आपण डॉक्टर BC रॉय म्हणून एक खूप नामवंत आणि खूप सामाजिक काम करणारे डॉक्टर पश्चिम बंगालमध्ये होते. ते तिथले प्रथम मुख्यमंत्री पण होते आणि त्यांनी जे या देशासाठी योगदान दिलेलं आहे, स्वातंत्र्याच्या संघर्षाच्या काळामध्ये जे योगदान दिलेलं आहे ते आणि त्यांच्या व्यवसायासाठी म्हणून जे लोकांची त्यांनी जी सेवा केलेली आहे, तर त्यांच्या स्मरणार्थ म्हणून हा दिवस 1991 पासून आपण भारतामध्ये 1 जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा करतो. दरवर्षी याची थीम जी असते ती वेगवेगळी असते. या वर्षासाठी जी आहे ती इंग्रजीमध्ये आपण त्याला बिहाइंड द मास्क हू हील्स द हिलर्स असं आपण म्हणू शकतो आणि मराठीमध्ये बोलायचं तर मास्कच्या मागे बरे करणाऱ्यांना कोण बरे करतो हे अशी त्याची थीम आहे. याचा उद्देश काय असतो हा डॉक्टर्स डे आपण सेलिब्रेट करण्याचा, तर उद्देश हा असतो जे लोक जे म्हणजे डॉक्टर्स आपली समाजाची काळजी घेतात, पुष्कळ वेळा असं दिसून आलेलं आहे की त्यांच्या व्यवसायामुळं, बिझी शेड्यूलमुळं त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ कमी पडतो आणि त्यामुळं एका सर्वेमध्ये तर असं पण दिसून आलेलं आहे की आयुष्यमान जर आपण लोकांचं बघितलं तर त्यामध्ये डॉक्टरांचं आयुष्यमान कमी आहे. त्याला वेगवेगळी कारणं असू शकतात. तर अशा या डॉक्टरांना आपण त्यांच्याबद्दल एक आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी म्हणून हा दिवस आपण साजरा करतो. जे डॉक्टर खूप वेळा स्ट्रेस मधून जात असतात आपल्याला पेशंट दुरुस्त करताना, वेगवेगळी कारणं त्याची असू शकतात, तर अशा या स्ट्रेस मधून जाणाऱ्या डॉक्टरांना आपण सपोर्ट करण्यासाठी म्हणून हा दिवस आपण साजरा करतो. आणि हा साजरा करतो म्हणजे कसं करणार? जस्ट तुम्ही त्यांना हॅपी डॉक्टर्स डे म्हणलात, त्यांच्याबद्दल तुम्ही

0: आपल्या भावना व्यक्त केल्यात तरीही त्यांना, किंवा एखादा मेसेज केलात किंवा एखादं कार्ड दिलं तरीही त्या भावना, तुमच्या कौटुंबिक फॅमिली डॉक्टर असतील, तुमच्या ओळखीचे डॉक्टर असतील, मित्र असतील, त्यांना तुम्ही त्या पोहोचवू शकता, जेणेकरून डॉक्टरांचा एक मोरल बुस्टअप होईल आणि ते आपल्यासाठी आणखीन उत्साही होऊन सेवा देऊ शकतील.
1: सर, खूप छान माहिती आपण सांगितलीत आणि तुम्ही म्हणालात की डॉक्टर दिनाच्या फक्त सर्व डॉक्टरांपर्यंत शुभेच्छा जरी पोहोचल्या तरी डॉक्टरांचं समाधान होतं. सर, आपण आपला विषयाकडे आता वळूयात. आपला विषय असा आहे की गर्भधारणेमध्ये महिलांनी काळजी कशी घ्यावी आणि सोनोग्राफी वगैरे कधी कराव्या. तर सुरुवातीचा माझा पहिला प्रश्न असा आहे की गर्भधारणेची लक्षणं काय असतात?
0: गर्भधारणेची लक्षणं खरं म्हणजे हे नॅचरली कोणत्याही महिलेला एक इन्स्टिंक्ट असतो, आतूनच तिला बरोबर ते एक वेगळं फील यायला चालू होतो. तरी पण एक मुख्य मुख्य जे लक्षण असतात ते पहिलं लक्षण जे येतं ते म्हणजे की त्यांचं मंथली पिरियड जो आहे, मासिक पाळीची डेट जी आहे ती चुकते. आता ह्याला दुसरी कारणं असू शकतात, नाही असं नाही, तर मुख्य लक्षण आपण ते धरू शकतो की डेट मिस होणं किंवा चुकणं आपण म्हणतो त्याला. दुसरं लक्षण असतं ते थोडस मळमळ झाल्यासारखं होणं किंवा बाथरूमला वारंवार येणं, हे अगदी सुरुवातीची ही लक्षणं असतात. जसं काही क्वचित प्रसंगी, अगदी क्वचित प्रसंगी एखाद्या महिलेला असंही होऊ शकतं की ही लक्षणं तिला येतच नाहीत, बट परंतु ही मासिक पाळीचं जे आहे हे मात्र येतच येतं. पण काही वेळा काय होतं की इतर कारणांनी ब्लीडिंग होत राहतं आणि मग पेशंटला वाटतं की बाबा हे हा पिरियडच आहे, आपण प्रेग्नंट नाही, आणि प्रेग्नन्सी मात्र पोटात वाढत राहते. अशा वेळेस काही कारणाने आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर मग लक्षात येतं की बाबा हे 5 महिन्याची प्रेग्नन्सी आहे, कळलं कसं नाही. दुसरं, एखाद्या वेळेस कधी कधी काय होतं की एखाद्या महिलेला पहिलं बाळ असतं आणि ते फिडिंग घेत असतं, मग अशा वेळेस पिरियड्स येत नाहीयेत, आणि पिरियड्स नसल्यामुळं राहिलेली जी प्रेग्नन्सी आहे ते पण त्यांना कळत नाही. जर हे उलटी मळमळ किंवा हा त्रास झाला नाही तर थोडंसं हे कळायला इथं डिफिकल्ट जातं, परंतु ही एक नॅचरल लक्षण आहेत, शक्यतो बायकांना ते कळूनच जातं.
1: अच्छा, आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण डॉक्टरांचा सल्ला हा घेतलाच पाहिजे.
0: हो हो.
1: मग सर, पहिल्या 3 महिन्यामध्ये आपण कोणती काळजी घेतली पाहिजे?
0: ऍक्च्युली मी असं म्हणेन की प्रेग्नंट होण्या अगोदरच तुम्ही त्याबाबत प्लॅनिंग करावं. जसं एखादा शेतकरी आपल्या शेतामध्ये धान्य त्याला पेरायचं असतं तर तो कसं अगोदर त्याची मशागत करतो, व्यवस्थित त्याची पाहणी करतो, तयारी करतो, तो तसंच हा एक आपण या उदाहरणाने आपण याच्याकडे पाहू शकतो. आणि प्रेग्नन्सी हे विथ प्लॅनिंगच असलेलं कधीही चांगलं. तर प्लॅनिंग म्हणजे काय उदाहरणासाठी? तर मी असं म्हणेन की जे जोडपं लग्न झाल्याबरोबर हे त्या एक आनंदात असतं आणि त्यामुळं हा प्लॅनिंग हा विषय अजूनही म्हणावं तितका होत नाही आणि तो राहून जातो. तर काही उच्च शिक्षित लोक वगैरे असतात ना, ते तर बिफोर मॅरेज याचं प्लॅनिंग करतात. कारण पुष्कळ वेळा काय होतं की आता सध्याचा काळ हा आहे की तुम्हाला धावपळ आहे, जॉब आहेत, आणि यामुळे काय होतं की एक टायमिंग प्रमाणे लग्न होतं, लग्न झाल्याबरोबर प्रेग्नन्सी होते आणि पुन्हा मग लोक जागे होतात की नाही मला आता जॉब आहे, माझं शिक्षण पूर्ण नाही झालं आणि मला मग हे टर्मिनेट करायचंय, मग ते तेव्हा टर्मिनेट व्हायचे डिफिकल्ट असतात त्या गोष्टी. तर आपण अगोदर का प्लॅनिंग करू नये त्याचं? करू शकतो आपण. तर बिफोर मॅरेज किंवा जस्ट आफ्टर मॅरेज तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरना किंवा तुमच्या ओळखीच्या स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरना भेटा आणि प्री प्रेग्नन्सीचं काउन्सिलिंग करून घ्या. ते काय काउन्सिलिंग असतं बरं? तर त्याच्यामध्ये काय असतं की एक तर तुम्ही मेंटली पूर्ण प्रिपेअर होता, आणि हे काउन्सिलिंगला दोघंही पाहिजेत,
1: बरोबर,
0: पुरुष म्हणजे नवरा आणि बायको दोघांनी मिळून त्याचं काउन्सिलिंग करून घ्यावं. तर याच्यामध्ये काय ठरतं की बाबा आपल्याला ड्यू डेट आपली म्हणजे कशी ऍडजस्ट करते. आता ऍक्च्युली ते ऍडजस्ट करणं डिफिकल्ट जातं की कधी प्रेग्नन्सी होईल वगैरे, कारण हे नॅचरल प्रोसिजर असतं. परंतु असे काही आपल्यामध्ये डेफिशियन्सी असू शकतात एखाद्या पेशंटमध्ये, काही आजार छुपे असू शकतात, ते तुम्हाला माहीत नसतात, आणि ते तुम्ही जेव्हा डॉक्टरांना भेटता तेव्हा मग डॉक्टर ते तुमचं स्क्रीनिंग करून तपासण्या करून तुम्हाला सांगतात की बाबा हा आजार आहे, याच्यामुळे हे कंट्रोल करू आपण, मग प्रेग्नन्सी होऊ द्या. किंवा काही नसेल तर साधं फोलिक ऍसिडच्या गोळ्या असतात, त्या मात्र आपल्याला 3 महिने अगोदर जर आपण खाल्ल्या असतील प्रेग्नन्सीच्या अगोदर, तर होणाऱ्या बाळाला व्यंग्य होण्याची शक्यता किंवा इतर काही अडचणी येण्याची शक्यता खूप खूप खूप कमी होते.

0: त्यामुळं हे झालं प्री कन्सेप्शन किंवा गरोदरपणा होण्याच्या अगोदरची तयारी. आता गरोदरपणा आलाच आहे म्हणजे महिलेला कळालं की आपला पिरियड मिस झालाय, तुम्ही काही टेस्ट स्वतःही घरी आता अलीकडे अव्हेलेबल झालेले आहेत कमर्शियल टेस्ट करून तुम्ही कन्फर्म करू शकता. तुम्ही जेव्हा डॉक्टरांकडे जाल, डॉक्टर काही युरिन टेस्ट करून किंवा इतर काही टेस्ट करून ते कन्फर्म करतील प्रेग्नन्सी, आणि तिथून खरा हा एक आनंददायी प्रवास हा चालू होतो. तर पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्याला काय अपेक्षा आहेत की जेणेकरून पुढचे धोके आपले कमी व्हावेत, तर मुख्यत्वे करून तुम्ही डॉक्टरांकडे जाणं, डॉक्टरांकडनं प्रेग्नन्सी कन्फर्म करणं. प्रेग्नन्सी कन्फर्म केल्यानंतर याच्या काही डॉक्टर लोक टेस्ट करून तुम्हाला काही गोळ्या चालू करतात, जेणेकरून हे पूर्णपणे थांबत तर नाही काही पेशंटमध्ये, परंतु कमी हा त्रास आपण करू शकतो. आणि तुमचा एक पूर्ण 9 महिन्याचा किंवा त्याच्या पुढचा पण एक प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यावर एक कॅलेंडर तुमचं तयार होतं की कोणत्या डेटला तुम्हाला कोणत्या तपासण्या करायच्या आहेत, आणि त्याचे रिपोर्ट बघून मग पुढच्या गोष्टी आपल्याला करता येतात. तुमचा पूर्ण शेड्यूल, एएनसी केअर, तुमची फाईल किंवा सगळे डॉक्युमेंट तुमचे बनवले जातात.
1: बरोबर सर, तुम्ही आताच म्हणालात की योग्य वेळी योग्य तपासण्या ह्या केल्या पाहिजेत, तर अशा कोणकोणत्या तपासण्या किंवा लसीकरण आणि सोनोग्राफी अशा कोणत्या आहेत की त्या करणं अनिवार्य आहे आणि त्या त्या वेळेतच ते करणं गरजेचं आहे?
0: फार महत्वाचा प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. तर याच्यामध्ये कसं आहे की 9 महिन्याचा हा कालावधी आहे.
1: हो,
0: बाळ हे डे ऑफ कन्सेप्शन तिथून ते डेव्हलप व्हायला चालू झालेलं असतं. टू सेल्स ती आपण एक स्टेज म्हणतो, तिथून जे हे चालू होतं तो हा डिलिव्हरी होईपर्यंत आणि डिलिव्हरी नंतर पण पुढचा 1.5 महिन्याचा कालावधी साधारणतः किंवा 3 महिन्याचा कालावधी एक्सटेंडेड असेल तर सिझेरियन सेक्शन नंतर वगैरे असं आपण म्हणू शकतो. तर हा सुखरूप जावा आणि पेशंटला कुठलाही धोका होऊ नये, गुंता होऊ नये म्हणून जी काळजी घेणं आवश्यक आहे ते घेण्यासाठी असतो. म्हणून तर आपण बाळंतपणाला किंवा गरोदरपणाला एक बाईचा नवीन जन्म असं म्हणतो.
1: बरोबर.
0: त्यामुळं काही टेस्ट करून, काही तपासण्या करून, रेग्युलर चेकअप करून, जसं एखादा विद्यार्थी तुम्हाला रोज शाळेत जातो, रोज काही त्याचं शेड्यूल प्रमाणे राहत असतो, तसंच आपल्याला राहायला लागेल. तर याचा शेड्यूल कसा असतो की प्रेग्नन्सी तुमचं डायग्नोस झालं, तर प्रेग्नन्सी डायग्नोस झाल्यानंतर काही ठराविक वेळी काही तपासण्या असतात. उदाहरणासाठी कॉमन तपासणी असते, तुमचं वजन बघणं, उंची बघणं, बीपी बघणं, किंवा डॉक्टर लोक तपासणी करून तुम्हाला इतर काही आजार आहेत का, उदाहरणासाठी बाबा हार्ट डिसीज आहे का जो लपून राहिलेला असतो, डायबिटीज आहे का जो लपून राहिलेला असतो कळत नाही आपल्याला, किंवा ब्लड प्रेशर वाढलेला आहे का, किंवा थायरॉइड आहे का, हे मुख्यत्वे करून हे आजार पण बघितले जातात. याच्या सोबत काही वेळा काही लैंगिक आजार ट्रान्समिटेड असतात तेही असू शकतात. उदाहरणासाठी बाबा तुमचं HIV एड्स आहे का, काही पेशंटला चुकून झालेल्या असतात. काही वेळा हिपॅटायटिस बी म्हणजे कावीळचा काही आजार असतात, काही वेळा सिफिलिस असतात. तर हे सगळे आजार तुमचे डॉक्टर लोक तुम्ही तपासायला जेव्हा जाता तेव्हा पहिल्या व्हिजिटला शक्यतो किंवा दुसऱ्या व्हिजिटला जेव्हाही ते सांगतील तेव्हा ह्या सगळ्या टेस्ट आपण करून घेतो, आणि याच्यात जे काही सापडेल आजार त्याप्रमाणे पेशंटला हे ट्रीटमेंट दिलं जातं. हा या झाल्या मुख्यत्वे करून ब्लडच्या टेस्ट. एखाद्या पेशंटचं उशिराने लग्न झालेलं असतंय, वय जास्त असते, त्यांच्यामध्ये काही स्पेसिफिक टेस्ट तुम्हाला कराव्या लागतात, त्याही केल्या जातात जेणेकरून बाळाला काही जेनेटिक्स व्यंग्य नसावं हे बघण्यासाठी. तर त्या ही टेस्ट आपल्याला वेळेवर करावं लागतात. तुम्ही जे मगाशी बोलताना म्हणालात की टायमिंग कसं आहे त्याचं, तर हे जेव्हा पहिल्या व्हिजिटला लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांकडे जाता तेव्हाच हे टायमिंग तुम्हाला सेट करावं लागतो आणि त्याप्रमाणे आपल्याला दाखवावं लागतं. उदाहरणासाठी समजा तुम्हाला आता सोनोग्राफी करायची, तर सरासरी आपण 4-5 सोनोग्राफी प्रत्येक महिलेच्या लागू शकतात. एक त्याच्या शेड्यूल प्रमाणे बोललो आपण, तर याच्यातली जी पहिली सोनोग्राफी असते ती डेट फिक्स करते. डेट म्हणजे कोणती डेट, तर तुमचं डिलिव्हरीची डेट. काही वेळा काय होतं की आपण पिरियड प्रमाणे मोजतो, बऱ्याच वेळा ते बरोबरही येतं, पण काही पेशंटमध्ये ते बरोबर येत नाही, काही पेशंटचे पिरियड रेग्युलर नसतात वगैरे, त्यामुळे ही डेट तुम्ही फिक्स करता. समजा तुमचा हा टायमिंग चुकला, तर त्याच्यानंतर तुम्ही 5व्या महिन्यात सोनोग्राफी केली किंवा डायरेक्ट 7व्या 8व्या महिन्यामध्ये केली, तर तो जो महत्वाचा दिवस असतो डेट फिक्स करण्याचा तो आता येत नाही. म्हणजे तुम्हाला 8व्या 9व्या महिन्यातल्या सोनोग्राफीनी ड्यू डेट तुमची डिलिव्हरीची फिक्स करता येणार नाही. म्हणजे

0: कारण तुम्ही जे बोललात ते की टायमिंग तुम्हाला महत्वाचा आहे एक.
1: हो बरोबर.
0: दुसरं टायमिंग जे एकदम महत्वाचं आहे मी तेवढं तुम्हाला सांगतो. दुसरं आपण जे 5व्या महिन्याच्या शेवटी शेवटी एक सोनोग्राफी करतो त्याला आपण आमच्या भाषेमध्ये अनामोली स्कॅन म्हणतो, म्हणजे बाळाला काही व्यंग्य आहेत का
1: अच्छा
0: हे पाहण्यासाठी ही सोनोग्राफी असते.
1: आणि सामान्य भाषेमध्ये त्याला मोठी सोनोग्राफी म्हणतात,
0: मोठी सोनोग्राफी किंवा अलीकडचे लोक त्याला कलर सोनोग्राफी असं असं बोलतात, पण आपण मेडिकल भाषेमध्ये त्याला अनामोली स्कॅन असं म्हटलं जातं. आणि हे महत्वाचं आहे, सर्वच व्यंग्याचं निदान होऊ शकत नाही, परंतु साधारणतः 80% मोठ्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत, उदाहरणासाठी बाबा डोक्याची कवटीचा भाग नसणं किंवा हृदयाचं काहीतरी एखादं मेजर मोठी गोष्ट असणं हृदयाची, किंवा पाठीला एखादी गाठ असणं, किंवा पोटात काही प्रॉब्लेम असणं, किंवा काही पेशंटमध्ये हातपायाचे हातपाय तयार झालेले नसतात असं असणं, तर असल्या मोठ्या गोष्टी ह्या आपण 5व्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये डिटेक्ट केल्या जातात. काही मायनर ह्या त्या शास्त्राच्या मर्यादा आहेत त्या राहू शकतात. आणि समजा असं व्यंग्य आपल्याला दिसलं की जे लाईफच्या बाळाच्या आयुष्यासाठी कॉम्पॅटिबल नाही, तर तशी प्रेग्नन्सी तुम्ही डॉक्टरांच्या मदतीने त्यांना कन्फर्म केल्यानंतर ते तुम्ही टर्मिनेट करू शकता, गर्भपात करून त्या बाळाला ते अशक्य आहे जगण्यासाठी, त्यामुळे ते तुम्ही कायद्याच्या चौकटीत बसून टर्मिनेट ही तुम्ही करू शकता. तर सोनोग्राफी हे वेगवेगळ्या वेळची वेगवेगळ्या कारणासाठी असते. तिसरी सोनोग्राफी जी आणखीन एक महत्वाची आहे, तिसरी किंवा चौथी, ती तुम्हाला 7व्या 8व्यामध्ये लागू शकते. आणि ती सोनोग्राफी बाळाची वाढ बघण्यासाठी, बाळाच्या भोवती जे पाणी असतं ते ज्याला फार आवश्यक असतं ते बघण्यासाठी, आणि बाळाची वार किंवा डिलिव्हरी नंतर वार किंवा वर म्हणतो आपण त्याला जी पडते त्याची पोझिशन कुठं आहे हे बघण्यासाठी, आणखी बऱ्याच गोष्टी आहेत की ज्याच्यामधून आपल्याला सोनोग्राफीमधून दिसतात. हे असं त्याचं हे या सर्व गोष्टी वेळेवर होणं तपासण्या ह्या तेवढंच आवश्यक आहे. मॅडम, तुम्ही दुसरा एक बोलताना प्रश्नात तुम्ही सांगितलं की लसीकरणचं कसं असतं, तर लसीकरणाचं जे आहे ते खूप साऱ्या लसी असतात, पण तरी त्यातल्या त्यात महत्वाचं जे आहे ते टिटॅनस टॉक्साइड किंवा अलीकडे टीडी पण दिलं जातं. तर हे जे दोन डोस पहिल्या प्रथम गरोदरपणामध्ये आपण देतो, दोन्हीच्या मध्ये 1 महिन्याचा अंतर असतो, आणि ह्या साधारणतः एक मिड प्रेग्नन्सीमध्ये होऊन जावं, 7व्या 8व्याच्या अगोदर दोन्ही डोस तुमचे संपून जावे अशा पद्धतीने ते तुम्हाला घ्यायला लागतं. बाकी इतर लसी ज्या असतात, इन्फ्लुएन्झा किंवा हिपॅटायटिस बी किंवा आणखीन खूप साऱ्या लसी आहेत, परंतु ह्या मोस्टली रिकमेंडेड हे टीटीचं इंजेक्शन असतं. आणि दुसरी खेप असेल किंवा एखाद्या पेशंटची तिसरी खेप असेल तर एक बुस्टर डोस आपण टीटीचा घेतो. हे असं एक साधारणतः लसीकरणाचा आणि तपासण्यांचा शेड्यूल असतो.
1: आणि हे पूर्ण मी मग अशीच म्हटल्याप्रमाणे की सर्व ही प्रोसेस आहे ती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आपण घेतली पाहिजे.
0: अगदी अगदी अगदी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. घरी तुमची आई आजी हे अनुभवी असतातच, याच्यातून तुम्हाला ते गर्भसंस्काराबद्दल बाकी काही गोष्टीबद्दल जे सांगत असतात ते बरोबरच असतं, परंतु याच्यामध्ये काही श्रद्धा काही अंधश्रद्धेचाही भाग असतो. त्यामुळं आपण डॉक्टरांकडे जाणं, आणि मी तुम्हाला हेही सांगू शकतो की काही पेशंट आपल्या परिस्थितीप्रमाणे निर्णय घेऊ शकतात. सरकारीमध्ये आता अलीकडे खूप छान सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत, ज्याला शक्य आहे त्यांनी सरकारीमध्ये जाऊ शकतात, आणि किंवा कुणाला शक्य आहे ते खाजगीमध्ये पण जाऊ शकतात. तर आपण आपल्या दृष्टीनं बाळ व्यवस्थित राहावं, आई व्यवस्थित राहावी, सुखरूप बाळंतपण व्हावं यासाठी योग्य सल्ला घेणं आवश्यक आहे.
1: सर, हा गरोदरपणाचा हा 9 महिन्याचा काळ असतो, यामध्ये महिलांमध्ये मूड स्विंगचे प्रकार खूप म्हणजे चढ उतार दिसून येतात, मग याविषयी काय सांगाल आपण, आणि याबाबत मग कुटुंबाची साथ कशी मिळावी त्या महिलेला?
0: खूपच छान प्रश्न आहे. मी तर म्हणेन की ह्या सध्याच्या धावपळीमध्ये ना आणि माध्यमांचं युग झालेलं आहे, म्हणजे तुमचा मोबाईल टीव्ही
1: डिजिटल युग आहे,
0: इतक्या फॅक्टर्स डिस्ट्रॅक्टिंग आहेत, आणि त्यामुळं एक मेंटल इन्स्टॅबिलिटी गरोदर महिलांनाच काय सर्वांनाच हा प्रॉब्लेम झालेला आहे, अगदी लहान मुलापासून ते वयस्कर माणसांच्या पर्यंत. तर याच्यामध्ये अगदी आपल्या विषयावर चढायचं म्हटलं की गरोदर महिलांनी कसं ह्याच्याकडे बघावं, तर काय आहे, बऱ्याचशा मुली आता ह्या आपल्या शिकलेल्याच असतात, अगदी जवळपास सगळ्याच, त्यातल्या मॅक्झिमम पार्ट हा जॉब पण करतो, आणि ह्या

0: या जॉबनी, दैनंदिन तुमच्या धावपळीनी, कौटुंबिक जबाबदाऱ्यांनी तुम्हाला एक प्रकारचा एक मानसिक ताण तणावाखाली तुम्ही राहिलेल्या महिला आम्ही रोज
1: अगदीच अगदीच
0: पाहतो. तर हे एक सुखरूप व्हावं, आनंददायक व्हावं म्हणून कसं असतं की प्रेग्नन्सी हा काही आजार नाही,
1: नाही, आनंदाची गोष्ट आहे
0: आनंदाची
1: ती.
0: गोष्ट आहे.
1: हो
0: तर ते आपल्या कुटुंबामध्ये आनंदानेच आपल्याला ती सेलिब्रेट करायला लागेल.
1: हो
0: तर याच्यामध्ये मेनली काय असतं की एक फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ आणि सोशल हेल्थ किंवा प्रॉब्लेम्स. फिजिकलचं आपण आता मगाशी बोललो की
1: हो
0: डॉक्टर त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्या गोष्टी सल्ला देतील, तपासण्या वगैरे होतील, ट्रीटमेंट देतील,
1: बरोबर
0: गोळ्या देतील, होते ते.
1: हो
0: हां, राहिला भाग हा मेंटल. मेंटल जो आहे तो आपण स्वतःच त्यांचा समजूया, त्या पेशंटनी स्वतः कसं राहावं.
1: हो
0: तर त्यासाठी योगासनं, प्राणायाम ह्या

0: योगासनं, प्राणायाम ह्या गोष्टी, पण ह्या पण डॉक्टरांच्या सल्ल्याने, म्हणजे याच्यात पण काही वेळा काही गोष्टी ह्या चालत नाहीत किंवा त्यांना कुठला आजार आहे का त्याप्रमाणे हे मॉडिफाय आपल्याला करावं लागतं, किंवा कितव्या महिन्याची प्रेग्नन्सी आहे त्याप्रमाणे पण मॉडिफाय करावं लागतं. तर साधारणपणे ह्या गोष्टी आपल्याला काही योगासनं आणि प्राणायाम जर केलं तुम्ही तर हे तुम्हाला याच्यामध्ये योग्य प्रकारे बसवता येऊ शकतं. तिसरा जो महत्वाचा तुम्ही बोललेला भाग आहे तो की आपण त्याला सोशल म्हणू की कौटुंबिक आधार कसा मिळवा द्यावा किंवा कुटुंबाने कसं त्याला समजावं, ह्याच्यामध्ये मेन रोल आहे तो तिच्या मिस्टरांचा.
1: अगदीच.
0: आणि त्याच्यासोबत तिची सासू आई ह्यांनी सगळं समजून घ्यायला लागतं. आणि हे खरं आहे तुमचं की थोडं मूड स्विंग होतो या काळामध्ये, कारण इतके हॉर्मोन्स त्या शरीरामध्ये इतके चेंजेस घडतात 9 महिन्यामध्ये आणि एवढ्या झपाट्याने घडत असतात, आणि त्यामुळं ते थोडस स्वाभाविक आहे की तिच्यामध्ये काही बदल होणं. प्रत्येक वेळेस चिडचिडपणाच येतो असं नाही, काही वेळा काही पेशंटला इतके उत्साही होऊन जातात.
1: अच्छा.
0: हा असं पण होतं. तर ह्याला सपोर्ट म्हणजे कसं द्यायला लागेल, तर तिच्या मिस्टरांनी तिची काळजी घेणं, वेळेवर हॉस्पिटलला नेणं, तिने आनंदी कसं राहील हे पाहणं, तिच्या आवडीप्रमाणे पूर्ण घराणी थोडं बहुत चेंज व्हायचा प्रयत्न करणं, तिला वॉमिटिंग होत असेल तर ते बघणं, किंवा तिला काही वेळा काय होते की काहीतरी खाण्याची इच्छा होते, हे नॅचरल आहे. तर तिला तसे खाण्याचे पदार्थ तिच्या आवडीप्रमाणे तिला पुरवणं, किंवा आणखीन पुढे जाऊन बोलायचं तर मी तुम्हाला असं म्हणेन की हे सोशल माध्यमातले जे आहे मीडिया बघू देत, म्हणजे टीव्ही बघू दे, मोबाईल बघू दे, नाही असं नाही, पण त्याचा वापर कमी झाला पाहिजे. त्याच्याऐवजी तुम्हाला आवडणारी तुम्ही पुस्तकं वाचा, भले ते धार्मिक ग्रंथच असले पाहिजे असं नाही काही, पण तुमच्या आवडणारी काही पुस्तकं वाचणं, तुम्हाला आवडत असेल तर थोडं रोज बागेत वगैरे फिरायला जाणं, निसर्गाच्या सानिध्यात राहायचा प्रयत्न करणं, आणि छोट्या मोठ्या गोष्टी असतात घरात की याच्यातून तुम्हाला आनंद तुम्ही घेऊ शकता. आणि मी पुष्कळ वेळा पाहिलेलं आहे पर्टिक्युलरली डिलिव्हरी नंतर खूप बायकांना हे इमोशनल आउटबस्ट होतात, आणि एक तर त्या डिप्रेशनमध्ये जातील, म्हणजे कुणाशी काही बोलणारच नाहीत, मॅक्झिमम वेळा हे घडतं नाराज होऊन, किंवा काही वेळा चिडचिडेपणा तुम्ही म्हणल्यासारखं असं होऊ शकतं. तर हा आपण नक्की बिना औषधाचा टाळू शकतो. तर गरज पडल्यानंतर आपल्याला फिजिशियनचा सल्ला किंवा सायकियाट्रिस्टचा सल्ला घेणं इतपत पण काही वेळा दुर्दैवाने प्रसंग उभा राहतात, पण जर वेळेवर तुम्ही लक्ष दिलं तर नक्की हे आपण टाळू शकतो.
1: सखीनं स्वयंसिद्ध हा कार्यक्रम आपण ऐकत आहात, आणि यामध्ये आज आपण ऐकत आहोत तुळजापूर येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर कार्तिक यादव या सरांची मुलाखत, आणि आजचा विषय आहे गर्भधारणा आणि घ्यावयाची काळजी. ही मुलाखत आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. तुम्ही आत्ताच म्हणाला होतात की आपल्या बऱ्याचशा महिला या नोकरी करत असतात, ज्या महिला नोकरी करतात मग गरोदरपणाच्या काळामध्ये त्यांनी आपली दिनचर्या कशी ठेवावी
0: खूप. आणि हा जो प्रश्न आहे तो खरंच आता अलीकडे खूप साऱ्या महिला काम करतात. आणि ह्या महागाईच्या काळामध्ये तुम्हाला दोघांनाही काम करणं आवश्यक झालेलं आहे समाजामध्ये.
1: आणि नोकरी म्हणून नोकरीच नाही तर काही महिला या बिझनेस सुद्धा करत असतात.
0: अगदी अगदी अगदी. आणि मी तर असं म्हणेन नोकरीला काहीतरी थोडा असा एक ठरलेला वेळ तरी असतो. बिझनेस म्हणजे तुम्हाला खूप सारं काम करावं लागतं,
1: दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस.
0: करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि याच्यामध्ये आपण आपल्या कुटुंबाला एक आधार देत आधार देण्यासाठी हे आवश्यकही आहे. प्रेग्नन्सी मी तुम्हाला मगाशी जे म्हटलं की त्याप्रमाणे की तो काही आजार नाहीये, त्यामुळं आपल्याला त्याला घाबरून अगदी प्रेग्नंट झाली की विश्रांती चालूच झाली असं काही नाहीये. साधारणतः 85% प्रेग्नन्सी ह्या नॅचरल असतात, कमी रिस्कच्या असतात. आता प्रेग्नन्सी म्हणले की रिस्क ही थोडी बहुत सगळ्यांनाच असते.
1: हा
0: परंतु आपण त्याच्यामध्ये हाय रिस्क जे ग्रुप जर बाहेर काढला तर तो एक साधारणतः 5-10% 15% मॅक्झिमम होऊ शकतो. अदरवाईज हे नॅचरल आहे. आणि प्रेग्नन्सीमध्ये जोपर्यंत डॉक्टर तुम्हाला विश्रांती सांगत नाही तोपर्यंत त्याची आवश्यकता नाही. तुमचं रुटीन जे काम आहे, तुमचं मग छोटं मोठं दुकान असेल किंवा जॉब असेल, थोडंसं ट्रॅव्हलिंग असेल, अति नाही म्हणत मी, थोडं बहुत काही ट्रॅव्हलिंग असेल, रुटीन दैनंदिन किंवा घरातली कामं असतील, हाऊस वाईफ सुद्धा खूप कामं असतात त्यांना, नॉट ओनली जॉब, तर ही किंवा मुलांचं काय करायचंय किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, तर ह्या तुम्ही थांबवण्याची गरज नाही. फक्त एक आहे की काळजीनं करणं. काळजी म्हणजे

0: असं आहे की उदाहरणासाठी तुम्हाला बाथरूमकडे जायचंय तर पाय घसरला आणि पडले, पायरीवरनं पडले, जिना खालीवरी करायचे तुम्हाला, तर हे
1: किंवा
0: तुम्ही
1: एखादी पाण्याची बकेट उचलणं
0: उचलायचे
1: पाणी भरणं,
0: हा तर ही कामं आहेत. तर ही प्रत्येक कामं तुम्हाला तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की बाबा प्रेग्नंट आहे आपण, आणि मग त्या दृष्टीने तुम्हाला चालताना वगैरे तुम्हाला ते लक्ष द्यायला लागेल. काळजी न केला तर रुटीनली तुम्ही अगदी जिथपर्यंत तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही काम तुमचं चालू ठेवू शकता. अर्थात जेव्हा डॉक्टर काय तुम्हाला म्हणतील की बाबा तुमच्या अंगात रक्त कमी आहे टेस्ट केल्यानंतर, किंवा काही दुसऱ्या गोष्टी आहेत, किंवा एखाद्या पेशंटचं कसं होतं की पूर्ण दिवस जात नाहीत असं लक्षात येतं, सातव्या आठव्यामध्ये डिलिव्हरी व्हायची असते, किंवा काय हार्ट डिसीज आहे, अशा वेळेस एखाद्या वेळेस विश्रांती सांगितलं तर किती विश्रांती, कशी विश्रांती हे तुम्हाला डॉक्टर समजून सांगतील, त्याप्रमाणे ते करावं. परंतु पूर्णपणे फिट पेशंट आहे, नॉर्मल पेशंट आहे, तर तुम्हाला तुमचं जे काही दैनंदिन जीवन आहे ते थांबवण्याची गरज नाही, रुटीनली चालू ठेवा, उलट चांगलं राहील ते.
1: अच्छा, आणि मग सर आपण एखाद्याला म्हणजे लांबचा प्रवास करण्याची गरज असते, दुसऱ्या गावातून आपण नोकरीसाठी जातो किंवा अदरवाईज कोणतंही कारण असू शकतं, मग कोणत्या महिन्यापर्यंत आपण लांबचा प्रवास करू शकतो, गाडीने असेल किंवा बसने असेल?
0: अगदी अगदी हा त्यांना लागणारा प्रश्न, किंवा मी ह्याला जोडून मी तुम्हाला असं सांगेन की काही वेळा माहेर सासरवरून जायचं असतं, हा माहेरच्या लोकांना त्यांचं कौतुक करायचं असतं त्यामुळे ते बोलवतात, किंवा काही वेळा एखादं लग्न असतं, काहीतरी कार्यक्रम असतो माहेरचा,
1: त्यांना कारण असतात की ते प्रवास करावा
0: जायचं आहे. तर हा अगदी म्हणजे कसं आहे याच्यामध्ये काय करता येतं आपल्याला की आपण दोन कॅटेगरी करू. एक एक कॅटेगरी अशी आहे की एखाद्या पेशंटला डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती सांगितले. फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटला काही कारणाने थोडंसं ब्लिडिंग झाले प्रेग्नन्सीमध्ये, तर डॉक्टर तिथं विश्रांती सांगतात, त्यांनी हे प्रवास टाळला पाहिजे. एक किंवा काही वेळा काही पेशंटमध्ये त्यांना वाटतं किंवा डॉक्टरांना वाटतं किंवा ही पेशंट लवकर डिलिव्हरी होऊ शकते कमी दिवसाची, तर अशा वेळेस पण ते विश्रांती सांगतात, त्यांनी पण हे टाळलं पाहिजे. परंतु बाकी रुटीन जे नॉर्मल आहे त्यांनी काय एवढा सिरियसली हे घेण्याचं कारण नाही. परंतु तरी मी काही गोष्टी सांगेन की काळजी हा शब्द तिथं आला. जर तुम्हाला लॉंग डिस्टन्स प्रवास करायचा आहे तर तुम्ही मॅटर करते मग तुम्ही कोणत्या वाहनाने चाललात, रेल्वेनी का मोटरसायकलवर की बसनी चाललात तुम्ही. रेल्वेने जाणार असाल तर काही प्रॉब्लेम नाही, तसं तुम्ही जाऊ शकता, बसनी जाऊ शकता. मग तर रस्ता कसा आहे, किंवा काही वेळा हादरे बसून काही वेळा काही अडचणींना मग आपल्याला तोंड द्यायला होऊ शकतं. पण तरी माझा सल्ला असा राहील की जिथं आवश्यक आहे तिथं तुम्ही जाऊ शकता, अतिच आवश्यक आहे तर. आणि जे टाळण्यासारखं आहे, छोटं मोठं फंक्शन आहे तुम्हाला माहेरला जायचं, इतकं महत्वाचं नाही, तुम्ही गेलं तरी चालण्यासारखं आहे, तर मला असं वाटतं की शक्यतो टाळावं.
1: म्हणजे फक्त जिथं अति महत्वाचा प्रवास आहे जे की तुम्ही गेल्याशिवाय तिथं
0: अगदी बरोबर, हा
1: तेव्हाच जायचं,
0: तेव्हा तुम्ही करा प्रवास मग
1: अगदीच
0: डॉक्टरांच्या सल्ल्यांनी, पण ते तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर.
1: आपल्याला हे म्हणजे ब्रॅकेटमध्ये हे सांगावं लागेल की प्रत्येक गोष्ट ही गर्भधारणेच्या वेळेस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करायला पाहिजे.
0: केव्हाही केव्हाही चांगलं.
1: आणखीन एक सर महिलांच्या बाबतीतला खूप महत्वाचा प्रश्न की सर्व स्त्रियांना प्रश्न पडतो की आजकाल सिझेरियनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, तर याची कारणं काय असू शकतात? कारण आधीच्या काळात हे नॉर्मल डिलिव्हरी होण्याचं प्रमाण होतं आणि आता सिझेरियनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे.
0: कसं आहे, अजूनही मॅक्झिमम प्रमाण हे नॉर्मल डिलिव्हरीचंच आहे, पण हे आपण मान्य करूया की सिझेरियनचा रेट वाढलेला आहे. याची काही कारणंही आहेत, समाज बदलतोय, सोशल तुमचं इकॉनॉमिकल हे स्टॅटस चेंज होतंय. पूर्वी महिला फक्त घरकाम मॅक्झिमम करणाऱ्या होत्या, एखाद दुसरी तुरळक महिला जॉब करणारी किंवा बिझनेस करणारी होती, आता तसं नाही आहे, ते वाढलेलं आहे. किंवा लेट मॅरेजचा रेट वाढलेला आहे, किंवा ओबेसिटी वाढलेली आहे, जाडपणा वाढलेला आहे. अलीकडे काही मोठ्या शहरामधून काही व्यसनही वाढलेले आहेत, स्मोकिंग आहे, अल्कोहोल आहे, ह्या गोष्टी वाढलेल्या आहेत नॅचरली. किंवा आणखीन आपण म्हणून फास्ट फूडचा जमाना आलेला आहे, त्यामुळं काही एक पिशवी म्हणून एक प्रकार असतो गायनेकमध्ये, तसे काही आजार आलेले आहे, डायबिटीस वाढलेला आहे, हायपरटेन्शन वाढलं. हे जेव्हा एन्व्हायरमेंट ज्या वातावरणात आपण राहतोय ते इतकं सारं चेंज झालेलं आहे, तर त्याच्यासोबत हे पण काही गोष्टी आपल्या हेल्थवर परिणाम करतात आणि काही चेंजेस ह्या घडतात. याच्यामुळं काय होतं की तुमचं आणखीन आणखीन गोष्ट आहे की एक की मेंटल तुमचं स्टॅबिलिटी आहे, मानसिक हे पण आहे, ताण

0: तणाव सहन करण्याची ताकद ती पण बदलत चाललेली आहे. आणि काय ह्या मल्टिपल कारणांनी याचा परिणाम गरोदरपणावर आणि बाळंतपणातल्या प्रोसिजरवर पण होतो ही गोष्ट आहे. तर त्यामुळं या कारणांनी एल्डरली प्राइमी म्हणतो आम्ही त्याला, किंवा हे ओबेसिटीमुळं किंवा एखादी पेशंट डिलिव्हरीमध्ये सहन करणं गेली तर त्यामुळं पण सिझेरियनचा रेट वाढतो. किंवा दुसरा जो प्रकार आहे तो अलीकडे टेक्नॉलॉजी पण बदललेली आहे. आणि बदललेले आणि टेक्नॉलॉजी जी येत असते, मी प्रथम हे क्लिअर करू इच्छितो की टेक्नॉलॉजी ही मनुष्य प्राण्याच्या किंवा आपल्या चांगल्यासाठीच येत असते. ते आपल्या हातात आहे की आपण त्याचा वापर कसा करायचा. ते तर या टेक्नॉलॉजीमध्ये काय मुळे काय होतं की आपल्याला आपण बाळाला होणारा त्रास, उदाहरणासाठी उदाहरण द्यायचं तर आपल्याला सोनोग्राफी, तर सोनोग्राफीमधून आपण बऱ्याच वेळा बाळाच्या ॲबनॉर्मल पोझिशन्स आता आपण लवकर ओळखतो पूर्वीपेक्षा. आणि किंवा एखाद्याचं बीपी वाढायला लागलं तर त्याचं ओळखण्याची पण टेक्नॉलॉजी आहे, डायबिटीज आहे. तर अशा पेशंटला, ज्या पेशंटला बाळंतपणामध्ये धोका होण्याची शक्यता आहे, नॅचरल नॉर्मल बाळंतपणाचा जर आपण विचार करत बसलो किंवा त्यासाठी जर आपण वेळ दिला तर अशा पेशंटमध्ये सिझेरियन डिलिव्हरी करणं गरजेचं होतं. ते तुम्ही काढून म्हणजे बाळ बाहेर आईच्या पोटातून घेणं आवश्यक असतं. तर त्या ठिकाणी सिझेरियनचा रेट वाढतो. आणि नॅचरली जेव्हा पूर्ण ऍज अ होल सिझेरियन रेट वाढतो, त्यामुळं आपण त्याला आमच्या भाषेमध्ये प्रिव्हियस सिझरची पेशंट डिलिव्हरीला आली असं आपण म्हणतो, तिथं पण तो रेट वाढून जातो. हीच टेक्नॉलॉजी आपल्याला बाळंतपणाचा प्रवास, ऍक्च्युअल बाळंतपण चालू असताना तिथं पण काही वेळा डिटेक्ट होतं किंवा बाळाचे ठोके कमी जास्त व्हायला लागलेत. आणि काय आहे, पूर्वीच्या वेळेस एक 3-4-5 अशा डिलिव्हरी व्हायच्या, आता तसं नाही होत ना. आता फॅमिली आपली छोटी झालेली आहे, त्यामुळं लोक पण असू दे किंवा डॉक्टरही असू दे की ते रिस्क घेऊन ते त्याच्या मेंदूवर परिणाम झालेला किंवा ऑक्सिजन कमी पडलेल्या डिलिव्हरी होताना बाळाची डिलिव्हरी करणं हे कुणालाच, समाजाला नाही, कुटुंबाला नाही, ना डॉक्टरला नाही, कुणालाही परवडणारी गोष्ट नाही. जर ह्या नवीन टेक्नॉलॉजीनी आपल्याला हे कळत असलं अगोदरच की बाबा हे बाळासाठी रिस्की आहे, तर अशा पेशंटचं सिझर करणं. त्याचसोबत मी तुम्हाला मगाशी जे म्हटलं की ॲबनॉर्मल पोझिशन्स, पूर्वी काय असायचं की बाळ पायाकडून आहे, तर एखाद्या वेळेस डॉक्टर प्रयत्न करायचे किंवा नातेवाईक पण त्यांना तशी संमती द्यायची की बाबा करा प्रयत्न, बघूया, काही वेळा काही गुंता झाला तर ते समजून घ्यायचं. तेही आता होत नाही. आणि त्यामुळे ह्या टेक्निक्समुळं पण सिझेरियन रेट हा वाढतो. आणि ठीक आहे, काही लूपहोल्स असतात, ते जर आपण बाजूला ठेवले तर हे काही वेळा हे पेशंटच्या चांगल्यासाठी घेतलेले निर्णय असतात.
1: अगदीच. आणि एकदम सुरुवातीला तुम्ही म्हणाला होतात की आजकालच्या मुलींची किंवा महिलांची क्षमता कमी झालेली आहे त्रास सहन करण्याची, त्यामुळे हे सिझेरियनचं प्रमाण वाढलेलं असू शकतं. सर, आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. तर या गरोदरपणाच्या, या प्रसूतीच्या जे काळ आहे याबाबतचे समज आणि गैरसमज समाजामध्ये खूप पसरलेले आहेत, मग याबाबत काय सांगाल?
0: तर मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये ना काही वेळा गमतीच्या गोष्टी पाहिल्या की काही महिलांना डिलिव्हरीला येताना पोटाला कुंकू लावून यायच्या, कल्चरल जे काय असेल हळद बुक्का व्हॉटेवर ते लावून यायच्या. तर हे काही असे गैरसमज आहेत की ते आता समाजाने मतलब आता अलीकडे पण ऑलमोस्ट पूर्णपणे झुगारून दिलेलं आहे. खूप बदल झालेला आहे, खूप पॉझिटिव्ह आहे, शास्त्राचं प्रमाण ते ऍक्सेप्ट करत आहेत लोक, त्यामुळे अंधश्रद्धा खूप साऱ्या कमी होत. तरी पण मी एक कॉमन जी सांगेन की कोणती फळं खाऊ, पपई खाऊ का नको, किंवा काय करायला पाहिजे. तर असे काही गैरसमज आहेत. तर पपईचं वगैरे आता काही राहिलेलं नाही एवढं. किंवा दुसरा तुम्ही म्हणजे हे ग्रहणाचं एक फार कॉमन असतं, तसं पण काही नाहीये की ग्रहणामुळे, हे आता सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे आता आम्ही डॉक्टर लोक तर सर्वांना सांगतोच आहे, आपल्या माध्यमातून हे आज लोकांना कळूनही जात आहे की ग्रहण किंवा असे काही हे फ्रुट्स वगैरे जे पपयासारखं पर्टिक्युलरली बोला म्हटलं तर तसे गैरसमज किंवा अंधश्रद्धा पाळण्याची गरज नाही. ठीक आहे, आपला विश्वास एखाद्या देवावर असू शकतो, आनंदाची गोष्ट आहे, ते ठेवा. परंतु वैद्यकीय सेवा मात्र काळजीनं, डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे त्यांना महिन्याच्या विजिट, 15 दिवसाच्या विजिट त्यांना द्या, योग्य तपासण्या करून घ्या, आणि हे तुम्ही जर करत राहिलात तर नक्कीच तुमचं बाळंतपण सुखरूप होण्यासाठी मदत होईल, आई आणि बाळ नक्की सुखरूप राहील असं मला वाटतंय.
1: नक्कीच सर. सर तुम्ही आत्ताच आहाराचा विषय काढला तर आपला एक आहाराविषयीचा प्रश्न राहून गेला.

0: झाला, तर गरोदर महिलेचा नेमका आहार कसा असावा?
1: अगदी महत्त्वाचं आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपल्याला एक आपल्या घरी दररोज केलं जाणारं म्हणजे चहा, चहा कॉफी कमी असते म्हणा, तर मी सांगेन की चहा थोडंसं कमी घ्यावं किंवा न घ्यावं, कारण त्याच्यामुळे थोडंसं ऍसिडिटी म्हणजे पित्त होतं. अगोदरच पहिल्या 3 महिन्यामध्ये मळमळ होतं, बेटर न घ्यावं. त्याच्यापेक्षा दूध घेतलं तर जास्त चांगलं, कारण त्याच्यामधून आपल्याला कॅल्शियम मिळतं. थोडं थोडं सारखं खात राहावं रादर दॅन पोट भरून एकदम जेवण्यापेक्षा. अगदी पहिल्या 3 महिन्यामध्ये काय होतं की सारखं उलट्या होतात, त्यामुळे पण आणखीन ऍसिडिटी होते आणि मग ही सायकल होते. त्याच्यापेक्षा थोडं थोडं खात राहिलं तुम्ही, ड्राय फ्रुट्स असू देत, बिस्किट असू देत, फळं असू देत, तर किंवा तुम्ही गूळ शेंगा ह्या या गोष्टी तुम्ही घेऊ शकता. समतोल आहार घेणं आवश्यक आहे आणि तो तुम्ही घेतला तुम्ही तर तुम्हाला हे नक्की फायद्याचं होतं. पोट भरून किंवा अति खाण्यापेक्षा मी म्हणेन की फ्रिक्वेन्सी वाढवा. 2 जेवण्यापेक्षा 4 जेवा आणि सगळ्या पालेभाज्या, फळं, दूध, तुम्हाला जे काय आवडत असेल, एखाद्याला कुणी अंडी मटण खात असेल हरकत नाही, थोडं बहुत योग्य प्रमाणामध्ये. टाळण्याची गोष्ट ही आहे की शिळं काही खाऊ नका, खराब झालेलं बिलकुल खाऊ नका, जेणेकरून तुम्ही आजारी पडाल, तुम्हाला त्रास होईल किंवा बाळाला त्रास होईल. असं काही दूषित खाऊ नये, चांगलं पाणी प्या, भरपूर पाणी प्या आणि योग्य आहार, समतोल आहार तुम्ही घेतला तर, आणि जे आपल्याकडे मिळतं आपल्याला काही वेगळं करायची गरज नाही, अगदी दैनंदिन जीवनातलं घेतलं तरी पुष्कळ आहे.
0: नक्की सर, खूप छान आपण सांगितलं की आपला आहार हा रोजचा जो आहे तोच घेतला तरी बाळासाठी आणि बाळाच्या आईसाठीही उत्तम आहार ठरू शकतो. सर, मी आत्ताच म्हणाले की आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत, तर जाता जाता आपल्या मुलाखत ऐकणाऱ्या सर्व महिलांना तुम्ही ॲज एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहात या अनुषंगाने एक संदेश काय द्याल?
1: मी हे सांगू इच्छितो की प्रेग्नन्सी तुम्ही प्लॅन करा आणि पर्टिक्युलरली मुलांची आई जे लग्नाच्या वयात आहे त्या मुलांच्या आई वडिलांना मी सांगेन की आईने आपल्या मुलीशी मैत्री केल्यासारखं राहावं आणि एक मैत्रीण समजून तिला योग्य सल्ला द्यावा, मुलींनी तो ऐकावा. प्रेग्नन्सी ही एक प्लॅनिंग करण्यासारखी गोष्ट आहे. ॲक्सिडेंटल होण्याची शक्यताही असते पण फार कमी असते, आणि प्लॅनिंग करून डॉक्टरांच्या सल्ल्याने, आई वडील आणि मिस्टरांच्या मदतीने हा प्रवास तुम्ही सुखरूप आनंददायी करावा आणि तुमचं म्हणजे प्रेग्नंट ह्यांचं सर्व बाळांतपण, बाळांतपणानंतरचा जो काही कालावधी असतो तो सुखरूप व्हावा आणि तुमचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी मी शुभेच्छा देतो तुम्हाला.
0: धन्यवाद सर, खूप छान आपण संदेश दिलेला आहेत आणि सर तुम्ही आपला बहुमूल्य वेळ आकाशवाणीसाठी आणि आकाशवाणीच्या श्रोत्यांसाठी काढलात. खूप छान माहिती आपण दिलीत, तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात, खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
2: श्रोतेहो, आत्ताच आपण राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्ताने गर्भधारणा आणि घ्यावयाची काळजी याविषयी तुळजापूर येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर कार्तिकी यादव यांची श्वेता माळी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
3: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
4: बोला.
3: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
4: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
3: पण हे होईल कसं?
4: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
3: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
4: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
3: बस
4: बस
3: समजलं.
4: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
5: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
6: श्रोताओ, हमारे जीवन से जुड़ी अनेकों विषयों को प्रतिबिंबित करता कार्यक्रम दर्पण जरूर सुनिएगा हर शुक्रवार प्रातः ठीक 10 हमारे अपने आकाशवाणी के धाराशिव केंद्र से. कार्यक्रम दर्पण दर्पण दर्पण दर्पण.

0: सनईच्या सुरांनी उजळून येते पहाड, सनईच्या सुरांनी उजळून येते पहाड, नादमयी स्वरांनी फुलतो तेरणा मांजरा काठ. आकाशवाणी केंद्र धाराशिवचा निराळाच थाळ.
1: जीवनाच्या प्रवासात गीतांचा सहवास होईल सुमधुर जीवन हे खास. रसिक श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.
2: श्रोतो, या सोबत आजचा स्वयंसिद्धा हा महिलांसाठीचा कार्यक्रम आम्ही ते संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोतो, सायंकाळचे 7 वाजत आहेत. प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्यानंतर 7:15 वाजता विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम देखील मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान काही जाहिरात. संदेश मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: राज्य सरकार सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन. आणि टीईटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधानसभेत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. हे विधेयक वारसा उत्तराधिकारी मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही, केवळ महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. या अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापन केली जाईल. याशिवाय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य संनियंत्रण समिती आणि कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष स्थापन केला जाईल. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामं करणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार असल्याचं कृषीमंत्री म्हणाले.
1: कुठल्या एखाद्या महिलेच्या नावावरती सातबारा करा, अर्धा एकर करा किंवा कोणा सातबारा करू नका, हा उद्देश आमचा नाहीये. आमचा उद्देश एकच आहे की या कृषी क्षेत्राशी संलग्न ज्या ज्या महिला आमच्या शेतमजूर ज्या महिला काम करतात त्यांना शेतकरी म्हणून त्यांना प्रमाणपत्र देणं आणि त्यांना एक स्वतःचे एक ओळखपत्र शेतकरी म्हणून निर्माण करणं हा आमचा खरं तर यामधनं उद्देश आहे. शेतीची ओळख म्हणून नुसतं प्रमाणपत्र नाही तर महिला शेतकऱ्यांची स्वतंत्र ओळख आम्हाला करायची आहे. तिला समान ओळख करून समान संधी, आर्थिक सक्षमीकरण आणि निर्णय प्रक्रियेमध्ये योग्य स्थान हे आमच्या महिलाला मिळवून देणं हा आमचा खरं तर उद्देश या विधेयकामध्ये आहे.
0: हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल. याच्या आधारे महिला शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल, त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल असं ते म्हणाले. यात एकल महिला शेतकऱ्यांवरही विशेष लक्ष दिलं जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी या विधेयकाला एकमतानं पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी चर्चेदरम्यान केलं होतं. त्याला सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिला आणि विधेयक एकमतानं मंजूर झालं. राज्यात विकसित भारत जीरामजी योजना लागू झाल्यानंतर ती सुलभ पद्धतीनं राबवण्यासाठी तसंच यात समाविष्ट केलेल्या जुन्या योजनेतल्या काही बाबी कशाप्रकारे अंमलात येतील हे समजावून सांगण्यासाठी राज्यस्तरावर आमदारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. याशिवाय प्रत्येक जिल्हा स्तरावर देखील ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासाठी अशीच कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश दिले जातील अशी माहिती प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. राज्यातल्या गायत संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. हा पुरस्कार 10 लाख रुपयांचा असेल असं त्यांनी सांगितलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या नावानं नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी मराठी भाषा विकास केंद्र स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतला असून 1 वर्षात त्याची अंमलबजावणी होईल. जिल्हास्तरावर भाषा अधिकारी नेमायचा निर्णय घेतला असून 1 महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल असं सामंत म्हणाले. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापन करण्याविषयी सामंत म्हणाले.
2: मराठी भाषेचं जतन आणि सातासमुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं त्याचं

आकाशवाणी मुंबई, नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर.

0: वर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये ते देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
1: ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ, निळोबा राय यांचं साहित्य घरोघरी पोहोचवण्यासाठी विभागानं पुढाकार घेऊन अनुदान मंजूर केल्याचा उल्लेखही सामंत यांनी केला. वेरूळ इथले शिक्षक सुरेश बोरसे यांना वैजापूरचे तपास अधिकारी आणि इतरांनी जबर मारहाण केल्याच्या आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित केलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. या प्रकरणी एकंदर 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 7 आरोपी अटकेत आहेत असंही त्यांनी सांगितलं. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या गौण खनिजाचा वापर शेती, शेतघर, शेतरस्ता दुरुस्ती, गोठा वगैरे गैरव्यावसायिक कामांसाठी करता येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जीरामजी कार्डाचं वाटप करण्यात आलं, तसंच जीरामजी पोर्टलचं उद्घाटनही झालं. भिवंडीतल्या चर्चित टीईटी पेपर लीक प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं आणखी 3 आरोपींना अटक केली आहे. फरार आरोपी कपिल दहिया याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती, त्यानंतर ठाणे पोलिसांनी त्याला जम्मू इथून अटक केली. तसंच या प्रकरणाशी संबंधित आणखी 2 आरोपी सोनू सिंह आणि मिथुन सिंह यांना बिहारमधल्या पटना इथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ पवन बनसोड यांनी आकाशवाणीला दिली. अनुसूचित जमाती जात पडताळणी प्रक्रिया अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं अधिक पारदर्शक, सुलभ, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख करावी. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व जातवैधता प्रमाणपत्रांचं सुरक्षित डिजिटल पडताळणी व्यवस्थेत रुपांतर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते आज विधानभवन इथे महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेच्या 52व्या बैठकीत बोलत होते. मुंबईत साकी नाका परिसरात आज एका व्यक्तीचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. मॅनहोलवर जाळी बसवण्याचं काम सुरू असताना ही व्यक्ती मोबाईलवर बोलत तिकडून जात होती, त्यावेळी मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला. मृताच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत महापौर ऋतू तावडे यांनी जाहीर केली आहे. तर कामात हलगर्जी केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं सहाय्यक आयुक्तांसह 3 अभियंत्यांना निलंबित केलं आहे. येत्या 8 दिवसात सर्व मॅनहोलची पाहणी करून त्या ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर. राज्य सरकार सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जीरामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन आणि टीईटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आम्ही बोलत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:00 10 मिनिटच

0: अली अहद।
1: कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं।
2: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते।
3: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही।
4: के हम खो गए प्यार की रागिनी में।
2: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर। तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही।

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: हाय, मी शर्वरी.
4: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा.
6: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो.
4: आम्ही चर्चा करतो.
5: आम्ही गप्पाही मारतो.
6: आम्ही मजा मस्तीही करतो.
4: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
3: आपुलकी आधार.
4: प्रत्येक मंगळवारी
5: दुपारी 12
6: वनिता मंडळात
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
5: आपुलकी या घरात.

आम्ही बोलत आहोत प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो आजचं विधिमंडळ समालोचन. प्रथम विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन गौरीशंकर घाळे.
1: महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक सभागृहात एकमतानं मंजूर. शेतीकामासाठी गाळ, मुरमावरील रॉयल्टी रद्द.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा. शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर विरोधकांचा सभात्याग. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्ये. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक सभागृहात चर्चेनंतर एकमतानं मंजूर करण्यात आलं. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हे विधेयक मांडलं. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषीमंत्री भरणे यांनी चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामे करणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार आहे. हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल, त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल. त्यामुळे सर्वांनी या विधेयकाला एकमतानं पाठिंबा द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. तर या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला, श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधेयकावर बोलताना सांगितलं. हे विधेयक वारसा, उत्तराधिकारी, मालमत्तेसंदर्भातल्या विद्यमान कायद्यात बदल करत नाही, केवळ महिलांच्या कृषी क्षेत्रातल्या योगदानाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न असल्याचं त्या म्हणाल्या. बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारणेसाठी विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला 1 रुपयाचीही रॉयल्टी अर्थात स्वामित्व धन द्यावं लागणार नाही. तसंच शेतकऱ्यांच्या मालकीचे ट्रॅक्टर किंवा बैलगाड्या अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. राज्याची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्यानं ग्रामीण भागाचा विकास जलद गतीने व्हावा हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. जलसंपदा आणि जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील जलकुंभ, गावतळी, शेततळी, पाझर तलाव, गाव नाले, महसुली नाले, बंधारे, मालगुजारी तलाव, लघुसिंचन तलाव किंवा स्वतःच्या शेतातून गाळ, माती आणि मुरुम काढायला आता पूर्ण मुभा असेल. पावसाळ्यात शेतात आणि शेतरस्त्यांवर होणारा चिखल दूर करणं, खड्डे भरणं, विहीर खणणं, जनावरांचा गोठा बांधणं आणि शेतघर दुरुस्तीसाठी या गौण खनिजाचा थेट वापर करता येईल. या कामासाठी शेतकऱ्याला केवळ स्थानिक तलाठ्याकडे एक साधा अर्ज करावा लागेल. संबंधित मंडळ अधिकाऱ्याने अर्जावर 15 दिवसांच्या आत परवानगी देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तलाव किंवा नाले जलसंधारण विभागाचे असतील तर त्या विभागाचे आणि महसुली नाले असल्यास तहसीलदारांचं ना हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागणार असल्याचं महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस सदस्य साजिद पठाण यांना बिष्णोई टोळीकडून पुन्हा धमकी देण्यात आल्याच्या मुद्द्यावर काँग्रेस सदस्य विधानसभेत आक्रमक झाले. सुरक्षित वाढ करण्याची मागणी करत काँग्रेस सदस्यांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मंगळवारी एका लक्षवेधी संदर्भात उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिष्णोई टोळीवर निर्णायक कारवाई करण्याचं जाहीर केलं. त्यानंतर बुधवारी काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांना पुन्हा एकदा बिष्णोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचं काँग्रेस सदस्य नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. त्यावर या संदर्भात राज्य सरकारला सूचना करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यातील विधानसभा आमदार, विधान परिषद आमदार, लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची आहे. पठाण यांना आलेल्या धमकीची गंभीर दखल घेत त्यांच्या सुरक्षिततेची गरज लक्षात घेता या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्याची सूचना विधानसभा अध्यक्षांनी केली. लातूरमध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीला आल्याचं सांगत या प्रश्नावर चर्चा करण्याच्या मागणीसाठी काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. पावसाळी अधिवेशन सुरू असताना 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्येची घटना ही अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगत सरकारने यावर तातडीने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केली. मात्र तालिका अध्यक्ष समाधान आवतडे यांनी चर्चेची मागणी नाकारली. त्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढतं आर्थिक संकट आणि आत्महत्यांची मालिका यावर सभागृहात सविस्तर चर्चा होणं आवश्यक असताना सरकारनं या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विरोधकांनी केला. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आत्महत्या हा विषय सर्वात प्राधान्याचा असून त्यावर चर्चा नाकारली म्हणून विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला.
कांदिवली पश्चिमेत माथाडी कामगारांसाठीच्या कापड बाजार आणि दुकान मंडळाच्या 27 एकर भूखंडाच्या हस्तांतरण आणि पुनर्विकासात शर्तभंग झाल्याचं सरकारनं मान्य केलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून बांधकाम न झालेली 26,000

0: 9,000 चौरस मीटरची अतिरिक्त जागा पुन्हा शासन जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राष्ट्रीय महामार्ग 52च्या भूसंपादनात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पदाचा गैरवापर करून बदली झाल्यानंतर मागील तारखांचे आदेश काढत तब्बल 241 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सभागृहात दिली. 68 कोटी रुपयांचा मूळ निवाडा थेट 310 कोटींवर नेऊन हा भ्रष्टाचार करण्यात आला असून या प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून वाटप झालेल्या रकमेची वसुली केली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्र्यांनी दिली. सदस्य प्रकाश सोळंके, काशीनाथ दाते, राजेश क्षीरसागर, नरेंद्र भोंडेकर, धर्मवीर आत्राम, सुधीर मुनगंटीवार, अमित देशमुख, नितीन पवार आणि मोहन मते यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन वाटपातील गैरव्यवहाराबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना महसूल मंत्र्यांनी या मोठ्या कारवाईबाबत माहिती दिली. राज्यातील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत 2388 अनुदानित वसतिगृह चालवली जात असून यात कार्यरत असणाऱ्या 4 संवर्गातील वेतन श्रेणीच्या संदर्भात कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीचा प्रस्ताव विभागाकडे प्राप्त झाला आहे. सध्या हा प्रस्ताव वित्त विभागाच्या अभिप्रायासाठी पाठवण्यात आला असून त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहाला दिली. या वसतिगृहात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीसंदर्भात तारांकित प्रश्न सदस्य देवराव भोंगळे यांनी केला होता. त्यावर नितीन राऊत, नाना पटोले आदींनी उपप्रश्न केले.
1: विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलत. लेखन गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन अनुराग कांबळे.
0: मराठी भाषेच्या उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची माहिती. समग्र शिक्षा अभियानातील या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवणार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या हिशोबाच्या पावत्या देण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन करणार, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची घोषणा. शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदीची सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार, राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. विधान परिषदेच्या कामकाजाची सुरुवात गुरुवारी सकाळी विशेष बैठकीनं झाली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेसाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला असून केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा असली तरी राज्य शासनाने मराठी भाषा संवर्धनासाठी विविध महत्वाकांक्षी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे अशी माहिती उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. नियम 92 अन्वये अर्धा तास चर्चेत सदस्य उमा खापरे, जगन्नाथ अभ्यंकर, अमित गोरखे, मनीषा कायंदे यांनी चर्चेत सहभाग घेतला. त्यावेळी सामंत बोलत होते. उत्कृष्टता अध्ययन केंद्र स्थापनेची प्रक्रिया ही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कार्यपद्धतीनुसार होत असून त्यासाठी आवश्यक प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी इथे मराठी भाषा विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. तसंच प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जिल्हा भाषा अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी 1 महिन्यात करण्यात येईल असंही मंत्री सामंत यांनी सांगितलं. मुंबईतील मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून ते डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे. ऐरोली इथं 34 कोटी रुपये खर्चून भाषा भवनाचं उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील साहित्यिकांचं साहित्य विविध भाषांमध्ये पोहोचावं यासाठी यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने अनुवाद समिती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, निवृत्तीनाथ आणि निळोबा राय यांचं साहित्य मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनानं आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिलं आहे अशी माहिती सामंत यांनी दिली. कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या समग्र शिक्षा अभियानातील या कर्मचाऱ्यांना सामावून घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र

0: फडणवीस यांनी बैठक घेऊन त्याविषयीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले असून तो मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत तो समोर ठेवण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात सुरू असलेली ही विद्यालयं मुलींच्या शिक्षणासाठी सुरू असून या विद्यालयांचा विकास करता येईल याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा विचार सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या हिशोबाच्या पावत्या देण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचं तत्काळ निलंबन केलं जाईल अशी घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली. सदस्य किरण सरनाईक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली. तसंच पुढील 3 महिन्यांच्या आत ज्या कर्मचाऱ्यांच्या पावत्या प्रलंबित आहेत त्यांना देण्यासाठी विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात येईल. तसंच ही माहिती पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं. प्रलंबित पावत्यांविषयी चर्चा करण्यासाठी शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्याकडून चौकशी करून 15 दिवसात त्याचा अहवाल मागवण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राज्यभरात किती कर्मचाऱ्यांच्या पावत्या प्रलंबित आहेत याची माहिती घेण्यासाठी एक विशेष समिती नेमण्याविषयी राज्य सरकार सकारात्मकपणे विचार करेल असंही भोयर यांनी स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच पुस्तकं गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करायला भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसंच सीबीएसई आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करेल असं राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं. शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याबाबत सदस्य सुधाकर अडवाले यांनी प्रश्न उपस्थित केला. प्रश्नाला उत्तर देताना भोयर यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारच्या सक्तीला शासनाचा ठाम विरोध असून यापूर्वीही काही शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयांतर्गत सहाय्यक संचालकांच्या नियंत्रणाखाली नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत शाळांमधील खरेदी प्रक्रियेवर बारकाईनं देखरेख ठेवली जाईल आणि नियमभंग करणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई केली जाईल. लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर मांडलेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित शाळांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या यादीच्या आधारे तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही भोयर यांनी नमूद केलं. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं रेल्वे प्रशासन राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल तसंच प्रत्यक्ष स्थानकांना भेटी देऊन सुरक्षेचा आढावा घेण्यात येईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं. सदस्य रवींद्र फाटक यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस भरारी पथकांची नेमणूक केली असून संशयितांची तपासणी करण्यात येते. एकूण 177 उपनगरीय रेल्वे स्थानकांमध्ये 900 सीसीटीव्ही कार्यरत असून ते वाढवण्यासाठी केंद्राशी पत्रव्यवहार करण्यात येईल असंही कदम म्हणाले. रेल्वे प्रवासादरम्यान नेमके कुठे अपघात होतात ते शोधून त्याचे झोन तयार केले आहेत. काय उपाय करावेत हे सुचवण्यासाठी जॉईंट कमिशनर दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल तसंच सर्वच लोकल 15 डब्यांच्या करून प्रवाशांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही राज्यमंत्री कदम म्हणाले.
1: आपण ऐकत होतात विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन अनुराग कांबळे, वाचक स्वर रश्मी पाटकर यांचा. याबरोबरच आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: FM वाहिनी 101.3 MHz आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोतेहो सायंकाळचे 7:30 झाले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
3: सादर करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: नमस्कार मंडळी. किसानवाणी या प्रायोजित कार्यक्रमात मी आपली रेडिओ भगिनी अश्विनी पाटेकर आपलं मनस्वी स्वागत करते. मंडळी, आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 11 आषाढ शके 1948 अर्थातच 2 जुलै 2026.
1: प्रधानमंत्री शेतकरी मानधन

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया पावसाळ्यात जनावरांना होणारे सर्पदंश आणि घ्यावयाची काळजी या विषयीची माहिती. ही माहिती आपल्याला सांगत आहेत मारुती हंबर्डे.
3: जनावरांना सर्पदंश हा प्रामुख्याने पावसाळ्यात किंवा कापणीच्या हंगामामध्ये जास्त होतो. आता सध्या काय झालेलं आहे, झाडांची संख्या किंवा जंगलांची संख्या कमी झालेली आहे. सापांचं जे नैसर्गिक अधिवास होता तो कमी होत चाललेला आहे. त्यामुळे हे सर्प जे आहेत ते मानवी वस्तीत किंवा जिथं त्यांना अंधारी जागा मिळेल किंवा लपण्यासाठी जागा मिळेल अशा ठिकाणी आपल्याला आढळतात. जनावरांना सर्पदंश प्रामुख्याने ज्यावेळी पावसाळ्याची सुरुवात होते किंवा कापणीचा हंगाम असतो त्यावेळी सर्पदंश झालेला आढळतो. चरताना जनावरांच्या नाकावर, तोंडावर किंवा शेतात चालताना पायाला साप चावल्याचं प्रमाण आपल्याला 90%पेक्षा जास्त आढळतं. रात्रीच्या वेळी गोठ्यात जर अंधार असेल तर तिथेही साप चावण्याचा धोका असतो. काय होतं तर साप चावल्याच्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात सूज येते, जनावरांच्या तोंडावर ते लाळ गळते, डोळे फिरतात, जनावर थरथरायला लागतं. जर विषारी साप असेल तर चावलेल्या जागी रक्ताचे थेंब दिसतात आणि तिथून रक्त साकळत नाही. अर्थात ते कुठल्या प्रकारचं सापाचं विष आहे ह्याच्यावर अवलंबून असतं. अर्थात आपण जर साप पाहिलेला नसेल, जर विषारी साप चावलेला असेल तर तिथे जिथं सापानी दंश केलेला आहे तर सापाच्या 2 सुळ्यांचा जे सुळेदात असतात त्यांच्या खुणा दिसतात. शक्यतो पायावर किंवा तोंडाच्या ठिकाणी, ज्यावेळी जनावर खाली तोंड घालून चरत असतं अशा वेळी तोंडावर त्या 2 खुणा दिसतात आणि वेदना तीव्र असतात. जर तोच साप जर बिनविषारी असेल तर तिथे सर्पाच्या चावण्याचे इंग्रजीच्या यू आकाराचे अनेक दातांच्या खुणा दिसतात, 2 दातापेक्षा जास्त दात दिसतात आणि सूज कमी असते. तर शेतकऱ्यांनी धोका न पत्करता दोन्ही परिस्थितीत डॉक्टरांना बोलवावे. अर्थात प्रतिविष जे आहेत ते विषारी सापांसाठी उपलब्ध आहेत, त्यामुळे आपलं जनावर वाचू शकतं जर आपल्याला माहित नसेल साप विषारी होता की बिनविषारी होता. आता नाग, ज्याला आपण कोबरा म्हणतो, आणि घोणस, ज्याला व्हायपर किंवा रसेल्स व्हायपर असं म्हणतो, नागाचं जर विष बघितलं तर ते मज्जासंस्थेवर जास्त मोठ्या प्रमाणात परिणाम करतं. अशा वेळी जनावर सुस्त पडतं, त्याला जनावराला श्वास घ्यायला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो, पण्या मिटल्या जातात आणि जनावर अर्धांगवायू झाल्यासारखी लक्षणं दाखवतं. ती श्वसन संस्था निकामी होते आणि जनावरांचा मृत्यू होतो. हे झालं कोबराच्या बाबतीत. जर घोणस या सापाच्या बाबतीत जर बघितलं आपण तर घोणसाचं जे विष आहे ते रक्तावर परिणाम करतं. त्यालाच आपण हिमोटॉक्झिक व्हेनोम किंवा रक्तावर परिणाम करणारं विष असं म्हणतो. आणि चावलेल्या जागी खूप मोठी सूज येते, तिथून रक्त थांबत नाही, जनावरांच्या लघवीतून किंवा नाकातूनही खूप रक्त येऊ लागतं. घोणस चावलेले असेल तर त्या ठिकाणच्या पेशी ज्या आहेत, उती ज्या आहेत आपण म्हणतो किंवा स्नायू आहेत, ते सडायला सुरुवात होते, सडण्याची शक्यता जास्त असते. अशामध्ये पहिली गोष्ट म्हणजे जनावराला अजिबात

अजिबात हलवू नका, त्याला शांत ठिकाणी ठेवा आणि त्याला डिस्टर्ब करू नका. चावलेली जागा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. चावलेल्या जागेच्या थोडस वरच्या बाजूला कापडाची पट्टी बांधावी, हलक्या प्रमाणात बांधावी, जेणेकरून रक्त पुरवठा जो आहे तो हृदयाकडे कमी व्हावा आणि जनावराला पाणी पाजू नये. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा चावलेल्या जागी ब्लेडने काप मारतात लोक. असे काप मारून जनावरांना जास्त मोठी जखम करणं योग्य नाही. बऱ्याच वेळा विष जे आहे ते जखमेतून तोंडाने ओढण्याचा प्रयत्न केला जातो, हे पण अर्थात चुकीचं आहे. त्याचप्रमाणे अशा जखमेवर कुठलंही औषध किंवा ग्रामीण भागामध्ये चुना वगैरे लावण्याची पद्धत आहे तर हे करू नये. त्याचप्रमाणे मंत्रतंत्र किंवा मांत्रिक बाबळीच्या काट्या बांधणे वगैरे ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी करू नये. लगेचच पशुवैद्यकाला बोलवल्यास त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. आता अँटी स्नेक व्हेनोम ह्याचं जर आपण मराठीत

0: आता अँटी स्नेक व्हेनोम ह्याचं जर आपण मराठीत भाषांतर केलं तर सापाच्या विषाला प्रतिविष असा त्याचा अर्थ होतो. अर्थात हे सापाच्या विषापासूनच बनवलं जातं. घोड्यांमध्ये हे सापाचं विष देऊन त्यांच्या रक्तामधून हे आपल्याला अँटी स्नेक व्हेनोम किंवा सापाचं प्रतिविष मिळतं. बऱ्याच वेळा जे विषारी साप आहेत हे चावल्यानंतर ही प्रतिविष जर योग्य वेळेत देण्यात आली जनावरांना किंवा माणसांना सुद्धा तर आपण त्या जनावरांचा जीव वाचवू शकतो. बरेच जे विषारी पदार्थ आहेत पदांश झालेलं आहे तर हे विष रक्तामध्ये शोषलं जातं. शेवटी दूध सुद्धा रक्तापासूनच तयार होतं. त्यामुळं अशा जनावरांचं जोपर्यंत ठीक होत नाही तोपर्यंत दूध काढणं किंवा वापरणं योग्य नाहीये. बऱ्याच वेळा साप हा अडचणीच्या जागा शोधत असतो. आपण पाहतो की गोठ्याच्या आजूबाजूला जर गवत आणि खूप मोठ्या प्रमाणात झाडं वाढलेली असतील तर अशा ठिकाणी साप येतात. त्यामुळे गोठ्याच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवली आणि झाडं किंवा गवत वाढू नाही दिलं तर साप येणार नाही. त्याचप्रमाणे बरेच शेतकरी लाकूड किंवा कचऱ्याचे ढिगारे हे गोठ्यामध्ये साठवतात किंवा शेतातल्या वस्तू आहेत त्या गोठ्यामध्ये ठेवतात आणि त्या बरेच दिवस किंवा बरेच महिने पडून राहतात. अशा वेळ अशा वस्तूंच्या खाली सुद्धा साप येऊन बसण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे गोठ्यामध्ये जी बिळं आहेत किंवा होल आहेत ते सिमेंटने बुजवून टाकली साप येणार नाहीत. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी गोठ्यामध्ये योग्य असा प्रकाश ठेवणं कधीही चांगलं. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे गोठ्यामध्ये खाद्यपदार्थ साठवलेले असतील किंवा त्यांचं खाद्य साठवलेले असेल तर उंदरांचं प्रमाण असतं आणि हे उंदरांच्या मागे असतात. उंदीर जर गोठ्यामध्ये असतील तर साप सुद्धा असू शकतात. बऱ्याच वेळा साप जे आहेत ते अडचणीच्या जागी येत असतात. त्यामुळे गोठ्यामध्ये बऱ्याच वेळा आपण ज्या वस्तू साठवलेल्या असतात त्या विशेषतः शेतातलं साहित्य वगैरे जे साठवलेलं असतं ते गोठ्यामध्ये साठवू नये. गोठ्याची जागा जी आहे ती स्वच्छ ठेवायला पाहिजे. त्याचप्रमाणे गोठ्यामध्ये जर धान्य साठवले असेल तर बऱ्याच वेळा तिथे उंदीर असतात आणि त्या उंदरांच्या मागे साप असल्यामुळे बऱ्याच वेळा साप तिथे आलेले आढळतात. त्याचप्रमाणे गोठ्याच्या आजूबाजूचा परिसर जो आहे तो असे ठेवायला पाहिजे. तिथे गवत किंवा इतर झाडंझुडपं वाढलेली नसायला पाहिजेत त्याच्यामुळं सापांचा वावर तिथे नसेल. सर्पदंश झाल्यानंतर साधारणपणे अशा जनावरांना त्वरित उपचार तर मिळालेच पाहिजेत. त्यानंतर जनावरांना एक साधारण 3 ते 4 दिवस कडक उन्हामध्ये सोडू नये. त्यांना भरपूर पाणी पाजावं आणि हलका असा आहार द्यावा. प्रमाणे पशुवैद्यकांनी जी अँटीबायोटिक्स ज्याला आपण प्रतिजैविके असे म्हणतो ते साधारण त्याचा कोर्स पूर्ण करेपर्यंत ती वापरली पाहिजेत. जेणेकरून जी जखम झालेली आहे त्याच्यामध्ये संसर्ग होणार नाही किंवा जखम सडण्याची प्रक्रिया सुरू होणार नाही. तसं बघायला गेलं तर सर्पदंश झालेला असतो किंवा सापाच्या भीतीमुळे बरेचसे शेतकरी त्या सापाला किंवा सर्पाला मारायचा प्रयत्न करतात. तसं पाहायला गेलं तर साप हा माणसाला भीत असतो आणि माणूस हा सापाला भीत असतो. परंतु प्रत्येक साप हा विषारी नसतो. विषारी आणि बिनविषारी साप ओळखून आपण योग्य ते हे केलं पाहिजे. त्याचप्रमाणे साप हे अडचणीच्या ठिकाणी येत असतात. त्यामुळे जर असा साप आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये किंवा आपल्या परिसरात दिसला त्याला मारण्याऐवजी जनावरांच्या आजूबाजूचा गोठ्याचा जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवावा जेणेकरून तिथे सापांचा वावर राहणार नाही. आणि जर तसा साप दिसलाच तर असा साप सर्पमित्रांच्या मदतीने त्यांच्या योग्य त्या अधिवासात सोडायला पाहिजे. तसं बघायला गेलं तर सर्प हे शेतकऱ्यांचे मित्रच आहेत. उंदरांचा नाश करतात जेणेकरून जे उंदीर आपला धान्याचा खूप मोठी नासाडी करत असतात त्यामुळं सर्प हे न मारता त्यांचं जतन करणं महत्व.
1: आताच आपण ऐकलीत पावसाळ्यात जनावरांना होणारे सर्पदंश आणि घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती. आणि ही माहिती आपल्याला सांगत होते मारुती हंबर्डे. कार्यक्रमात आता आपण ऐकूया एक भक्तिगीत.

0: या भक्तिगीतानंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आरोग्य बळीराजाचं हे सदर. यामध्ये आज पावसाळ्यात लहान मुलांची घ्यावयाची काळजी याविषयीच्या माहितीचा भाग पहिला, आणि ही माहिती आपल्याला सांगत आहेत डॉक्टर श्रीनिवास हंबिरे.
1: नमस्कार श्रोते हो, आरोग्यधनी या कार्यक्रमात आजपासून आपण डॉक्टर श्रीनिवास हंबिरे बालरोगतज्ञ उस्मानाबाद यांच्याकडून पावसाळ्यात घ्यावयाची आरोग्याची काळजी याविषयी माहिती करून घेणार आहोत. डॉक्टर साहेब नमस्कार.
2: नमस्कार.
1: उन्हाळा पावसाळा हिवाळा या तीन ऋतूमध्ये पावसाळ्यातच पाण्याची जास्त काळजी घेतली जाते, काय कारण आहे याचं?
2: ह्याच्यामध्ये पावसामुळे पाणी गढूळ होतं आणि त्याच्यामध्ये आजूबाजूचे जंतू जे आहेत कॅचमेंट एरियामधून तळ्यामध्ये म्हणा किंवा विहिरीमध्ये जर बाहेरचं पाणी आलं गेलं तर ते दूषित होऊन जातं पाणी, आणि ते दूषित पाणी पिल्यामुळे त्यानंतर साथरोग वगैरे उद्भवतात जसे की गॅस्ट्रो, टायफॉइड, कॉलरा, कावीळ, अमिबियासिस, नारू जो की आता सध्या दिसून येत नाही पण एखादा क्वचित नारूचा रोग येऊ शकतो. आणि दूषित पाणी पिल्यामुळे आपल्याकडचे त्याच्यातल्या त्यात लहान मुलांना गॅस्ट्रोचा झाला आणि त्यांच्या अंगातलं पाणी वगैरे कमी झालं तर बाळ दगावण्याची शक्यता असते. आता आम्ही हॉस्पिटलमध्ये पाहतो की मोठे माणसंसुद्धा एवढे तर म्हणजे डिहायड्रेट किंवा पाणी कमी झालं असतं त्यांच्या अंगामध्ये, त्यांना उभा पण राहता येत नाही, चक्कर येत असते, आणि कुणाकुणाला 50-100 पण सलाईनच्या बाटल्या लावा लागतात मोठ्या माणसांना, एवढे ते पाण्याचं त्यांच्या अंगातलं कमी होतं गॅस्ट्रोमुळे.

0: तर हे दूषित पाणी पिल्यामुळे सगळे प्रॉब्लेम होतात. त्याच्यासाठी जर आपण काही प्रिकॉशन्स घेतले, काही गोष्टी जर केल्या पाणी पिण्याच्या आधी, तर हे प्रॉब्लेम होणार नाही किंवा हा रोग होणार नाही. त्यातल्या त्यात गॅस्ट्रोची साथ तर आता सर्व ठिकाणीच चालू आहे. जसं खेडेगावामध्ये विहिरीचं क्लोरिनेशन वगैरे केलं जातं तिथल्या ग्रामसेवकाच्या मार्फत, त्यानंतर ते क्लोरिनेशन पिरियड झाल्यानंतर एक अर्धा एक घंट्यानंतरच पाणी प्यायला घेतलं पाहिजे विहिरीमधून. किंवा तुम्ही जर हे हापशाचं पाणी घेतलं तर त्याला तुम्ही गाळून उकळून पिलं पाहिजे. उकळायला चालू केल्यापासून 10 ते 20 मिनिट पाणी उकळलं पाहिजे. त्यानंतर ते थंड करूनपणानंतर पाजताना पण वाटी चमचा जर लहान मुलांना पाजत असाल किंवा ग्लास तो पण स्वच्छ पाहिजे. पण तुम्ही जर पाणी उकळून घेतलं आणि वाटी चमचा जर स्वच्छ नसेल तर त्याचा काहीच फायदा नाही. पुन्हा आणखीन बाळाच्या पोटात किंवा ते मोठ्या माणसाच्या पोटात घाण जाणारच आहे आणि पुन्हा गॅस्ट्रोची शक्यता आहे. आता गॅस्ट्रो जो आहे तो कधी कधी आधी पात्रसंडास चालू होतात. आमच्या लहान मुलांमध्ये मुलं खेळायचं बंद करतात, खायचं बंद करतात, किंवा त्यांना बाजूच्या आजूबाजू त्यांच्या खेळण्यामध्ये इंटरेस्ट वगैरे काही येत नाही, किंवा कुणाकुणाला आधी उलटीपासून चालू होतं आणि नंतर पुन्हा पात्रसंडास चालू होतात, किंवा दोन्ही एकदाच चालू होतं, जास्त ताप वगैरे येणे. तर असे काही जर लक्षणं दिसले, उलटी, संडास किंवा दोन्ही, किंवा ताप येणे, किंवा जर सुस्तपणा जर यायला लागला आणि काही पिलं, बाळाने आईचं दूध जरी पिलं जरी उलटी व्हायली, तर नक्कीच ते प्रॉब्लेमॅटिक आहे. लगेच त्याला दवाखान्यात आणून उपचार केले पाहिजेत. गरज पडली त्याप्रमाणे ॲडमिट पण करणे जरुरी आहे. घरामध्ये तुम्ही जेव्हा असताल हॉस्पिटलमध्ये येईपर्यंत तुम्ही घरचे क्षार संजीवनी म्हणजे बनवू शकता. एक ग्लास शुद्ध पाण्यामध्ये चिमटभर मीठ, एक चमचा साखर आणि चवीसाठी लिंबू असेल तर ते जरी पाजलं तरी त्यामुळे अंगामधलं जे पाणी आणि मिठाचं प्रमाण जे कमी झालेलं आहे ते भरून येईल आणि पुढचं जे काही सिरियसनेस बाळ जास्त सिरियस व्हायचं ते होणार नाही. तर हे तुम्ही घरी करू शकता किंवा तांदळाची पेज, साबुदाण्याची पेज करून तुम्ही पाजू शकता. गॅस्ट्रोमध्ये आणखीन एक करायचं नाही आहे जे की म्हणजे वरचं दूध हे जवळजवळ 1 आठवडा पाजायचं नाही आहे, कारण त्या दुधामधली साखर जी असते त्याच्यामुळे अपचन होतं आणि संडास वाढत जातात. खूपच जर संडास होत असतील तर आम्ही कधी कधी आईचं पण दूध 1-3 दिवस किंवा पूर्णपणे थांबवायला सांगतो, जेणेकरून संडास आणि गॅस्ट्रो नीट होण्यासाठी मदत होते.
1: मंडळी, आरोग्य बळीराजाचं या सदराअंतर्गत आताच आपण ऐकलीत पावसाळ्यात लहान मुलांची घ्यावयाची काळजी या विषयीच्या माहितीचा भाग पहिला. आणि ही माहिती आपल्याला सांगत होते डॉक्टर श्रीनिवास हंबिरे. आपण ऐकत आहात किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
2: होगी बदलाव की अब शुरुआत, सुधरेंगे तेरे हालात, मत हार मान तू है देश की शान, तू कमर कस और सीना तान ले, एक बात बस गांठ बांध ले, बदलाव की तान साध ले, बढ़ा कदम तू वीर के जैसे, तूफान बड़े देखे हैं ऐसे, ना रुकेगा तू ना झुकेगा तू, कमर कस और सीना तान ले, एक बात बस गांठ बांध ले, बदलाव की तान साध ले. हरियाली खेतों में झूमेगी, खुशियां तेरे कदम चूमेंगी, कुछ सीख नया कुछ सिखा तू, है फौलादी दिखा तू, कमर कस और सीना तान ले, एक बात बस गांठ बांध ले, बदलाव की तान साथ ले. दूरदर्शन किसान, एक नया टीवी चैनल जहां होंगी बातें बदलाव की और आपके कल के बेहतर शुरुआत की. दूरदर्शन किसान, छेड़ो बातें बदलाव की.
1: मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई कडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 3 जुलै 2026 साठीचा हवामान अंदाज. मंडळी, उद्या 10 मिलीमीटर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्याचं कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस एवढं राहील. आणि मंडळी, उद्या आकाशाची स्थिती ढगाळ असेल. सकाळची सापेक्ष आर्द्रता 93% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 87% एवढी राहील. आणि मंडळी, उद्या वारा 23 किलोमीटर वेगानं पश्चिम दिशेला वाहील असाही अंदाज त्यांनी वर्तविला आहे. तर मंडळी, हा आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून धाराशिव जिल्ह्याकरिता प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 3 जुलै 2026 साठीचा हवामान अंदाज.

बरं तर मंडळी, या भक्तिगीतासोबतच मी आपली रेडिओ भगिनी अश्विनी पाटेकर आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढील किसानवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.
1: श्रोतो, आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
2: उंच घे भरारी कर मोकळे मनाला, भेदुनी दाही दिशा गवसनी घालन भाला. युवा मनाची उभारी ऐकूया तरुण दोस्तांच्या आत्मविश्वासाची किमया न्यारी. युवक मित्र मैत्रिणींसाठीचा खास कार्यक्रम घे भरारी दर बुधवार आणि शनिवार सायंकाळी ठीक 6:30 आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
3: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0242-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: FM वाहिनी 101.3 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. श्रोतेहो, रात्रीचे 8 वाजले आहेत.
4: बहु आले बहु गेले, सांगा स्मरणात कोण राहिले. आम्ही सदैव नतमस्तक राहतो जे स्वातंत्र्यासाठी अमर जाहले. श्रोते हो, स्वातंत्र्यासाठी जीवन पणाला लावणाऱ्या क्रांतीवीरांची ओळख करून देणारा कार्यक्रम दिव्य स्वातंत्र्य भारताचे ऐकायला विसरू नका. दर मंगळवारी सकाळी ठीक 10 वाजता दिव्य स्वातंत्र्य भारताचे

श्रुतौ कार्यक्रमामध्ये आता ऐकूया. हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजामध्ये शांता शेळके यांचं गीत.

0: शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलत. गायक कलाकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:05 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.
1: नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जपान भागीदारी दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं उद्घाटन. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. टीईटी पेपरफुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. आणि कर्नाटकात दगडखाणीत मोठा खडक कोसळून 7 कामगारांचा जागीच मृत्यू, 5 जण जखमी. आणि आता बातम्या विस्तारानं. भारत जपान संबंध नेहमीच विशेष राहिले असून यापुढं ही भागीदारी दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्री

0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारत जपान संयुक्त आर्थिक मंचाला ते आज नवी दिल्ली इथं संबोधित करत होते. ते म्हणाले,
1: भारत जापान संबंध वाकई बहुत स्पेशल है. हमारी इकोनॉमिक पार्टनरशिप की सफलता के कई उज्जवल उदाहरण है. अभी अभी हमने हरियाणा के खरखोदा में मारुति सुजुकी के नए प्लांट का उद्घाटन किया. जब जापान की एक्सपर्टीज और इन्वेस्टमेंट भारत के स्पीड और स्केल के साथ जुड़ती है तो पूरी दुनिया को फायदा होता है.
0: भारत ही जगातली सर्वात जास्त वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून गेल्या 12 वर्षांमध्ये सातत्यानं सुधारणा या कायझान तत्वज्ञानाचा अंगीकार करून सरकारने भारताचा आर्थिक डीएनए बदलून टाकला आहे, असंही ते म्हणाले. 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या जपानच्या प्रधानमंत्री साने ताकाईची यांच्याशी प्रधानमंत्री मोदी यांनी 16व्या भारत जपान शिखर परिषद स्तरावर चर्चा केली. त्यानंतर विमा, कृत्रिम बुद्धिमत्ता, संरक्षण आणि आरोग्य क्षेत्रातल्या विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. महत्वाच्या क्षेत्रातल्या भागीदारीमुळे मुक्त आणि पारदर्शी ऊर्जा व्यापार शक्य होईल, असा विश्वास ताकाईची यांनी व्यक्त केला. हरियाणात खारखोडा इथल्या मारुती सुझुकीच्या 4थ्या कारखान्याचं उद्घाटन उभय नेत्यांच्या हस्ते झालं. भारत आणि जपान यांच्यातली धोरणात्मक भागीदारी दृढ होण्यासाठी गुंतवणूक हा घटक मुख्यत्वे कारणीभूत ठरला आहे, असं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज केलं. एका खासगी दूरचित्रवाणी वाहिनीनं आयोजित केलेल्या भारत जपान सामरिक संवादामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या कौशल्यपूर्ण मनुष्यबळासाठी नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत, मात्र सर्वांसाठी समान विकास यावर सरकारचा कटाक्ष आहे, असं गोयल म्हणाले. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज विकसित भारत जी रामजी योजनेचं औपचारिक उद्घाटन झालं. आंध्र प्रदेशाच्या तिरुपती जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण उपस्थित होते. यावेळी लाभार्थींना जी रामजी कार्डांचं वाटप करण्यात आलं, तसंच जी रामजी पोर्टलचं उद्घाटनही करण्यात आलं. जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा हा कायदा कालपासून देशात लागू झाला आहे. मनरेगा आणि या योजनेतला फरक सांगताना कृषी मंत्री चौहान यांनी सांगितलं,
2: मनरेगा में केवल 100 दिन रोजगार मिलता था, विकसित भारत जी राम जी योजना में पूरे 125 दिन मजदूर को रोजगार मिलेगा. और रोजगार देने की बात प्रधानमंत्री ऐसे नहीं कह रहे हैं. पहले साल ही विकसित भारत जी राम जी योजना में केंद्र ने जो अपना पैसा दिया है वो है 95,600 करोड़ रुपया और राज्यों का 40% शेयर मिलेगा तो एक साल में ही खर्च होंगे 1,51,282 करोड़ रुपया.
0: अमरनाथ यात्रेसाठी भाविकांच्या पहिल्या जथ्याला जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज सकाळी जम्मू इथल्या भगवती नगर बेस कॅम्पवरून हिरवा झेंडा दाखवला. 57 दिवस चालणारी ही वार्षिक यात्रा 28 ऑगस्ट पर्यंत सुरू राहील. उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं आदि कैलास आणि ओम पर्वत यात्रांसाठी इनर लाईन परमिट देण्याचं काम थांबवलं आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेतल्याचं धारचुलाचे उपविभागीय दंडाधिकारी आशिष जोशी यांनी सांगितलं. हवामानाची स्थिती सुधारल्यानंतर परवाने देण्याचं काम पुन्हा पूर्ववत करण्यात येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. या विधेयकाच्या माध्यमातून कोणाच्याही जमिनीच्या मालकी हक्कात बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न नाही, केवळ त्यांच्या हक्काला श्रमाला ओळख देण्याचा हा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभेत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. या अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापना केली जाईल. याशिवाय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य संनियंत्रण समिती आणि कृषी सचिवांच्या अध्यक्षतेखाली महिला शेतकरी सक्षमीकरण कक्ष स्थापन केला जाईल. संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला

0: शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केला आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांना कायदेशीर ओळख देण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. या विधेयकात शेतीची व्यापक व्याख्या केली आहे. यात जमीन नसली तरी शेतीशी निगडीत कामं करणाऱ्या महिलांना शेतकऱ्याचा दर्जा दिला जाणार आहे. त्यात पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी, दूध उत्पादन यासारखी कामं करणाऱ्या महिलांना सुद्धा शेतकऱ्यांचा दर्जा मिळणार असल्याचं कृषीमंत्री म्हणाले. हा कायदा लागू झाल्यावर महिला शेतकऱ्यांना ओळखपत्र दिलं जाईल. त्याच्या आधारे महिला शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल. त्यांना कृषीसाठी अर्थसहाय्य मिळेल असंही ते म्हणाले. संगीत क्षेत्रात आयुष्यभर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ आणि ख्यातनाम कलावंतांचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग सुरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार सुरू करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. हा पुरस्कार 10 लाख रुपयांचा असेल असंही ते म्हणाले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल. तसंच ऐरोलीत भाषा उपकेंद्राचं कामही प्रगतीपथावर आहे अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी केंद्राची कारवाई 2 वर्षात पूर्ण होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी मंचाची स्थापना करण्याविषयी सामंत म्हणाले,
1: मराठी भाषेचं जतन आणि साता समुद्रापलीकडे मराठी भाषा पोहोचवणं, त्याचं संवर्धन करणं ही भूमिका आमच्या विभागाची असते. आणि म्हणून नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मराठी मंच उभारण्याचा निर्णय हा मराठी भाषा विभागानं घेतलेला आहे. वर्षभरामध्ये हे देखील मंच आम्ही उभारणार आहोत.
0: भिवंडीतील चर्चित टीईटी पेपर लीक प्रकरणात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं आणखी 3 आरोपींना अटक केली आहे. फरार आरोपी कपिल दाहिया याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर ठाणे पोलिसांनी जम्मू इथून त्याला अटक केली. तसंच या प्रकरणाशी संबंधित आणखी 2 आरोपी सोनू सिंग आणि मिथुन सिंग यांना बिहारमधील पाटणा इथून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ पवन बनसोड यांनी आकाशवाणीला दिली. कर्नाटकात दक्षिण बेंगळुरूजवळ मडापट्टण दगडखाणीत मोठा खडक 40 फूट उंचीवरून कोसळून त्याखाली 7 कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे कामगार मध्य प्रदेश आणि इतर राज्यातून रोजंदारीवर काम करण्यासाठी तिथं गेले होते असं पोलिसांनी सांगितलं. खाण मालकानं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख तर जखमींना प्रत्येकी 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचं कबूल केलं आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत जपान भागीदारी दृढ करण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते विकसित भारत जी रामजी योजनेचं उद्घाटन. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर. टीईटी पेपर फुटी प्रकरणी जम्मू आणि पाटण्यातून आणखी 3 जणांना अटक. आणि कर्नाटकात दगडखाणीत मोठा खडक कोसळून 7 कामगारांचा जागीच मृत्यू, 5 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 8:15 झाले आहेत. प्रसारित करत आहोत लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम.
3: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, संपर्क 95 95

0: 94 24 25 59.
1: चाटला पॅटनी सेंटरचा आषाढम सेल. तसे सोलापुरात चाटला सोलापूर.
2: श्रोतो कार्यक्रमात ऐकूया किरप्पा बळीराम काळ्यांनी सहकाऱ्यांनी गायलेल्या धनगरी ओव्या.

0: काम सरत ते माझलेला आहे
1: म्हणून करतात त्याचा विडा मानला बरं का बाबा ही विडा कोण उचलून मुखामध्ये घालेल आणि विडा रंगल तोच दामू सरदैत मारेल
0: असं म्हणल्या बराबर धुळूबा देवाने का हरकत नाही देवा मी दामू सरदैत मारण्यास तयार आहे
1: म्हणून करता मी विडा उचलला बरं का देवा
0: आणि चार दिवसाची तुला मुदत देतो का हरकत नाही बरं का
1: असं म्हणल्या बरोबर

0: त्याला आपलं आशांची राज्य करायचं होतं. त्या आशान मोडून टाकलं त्या वेळेला.
1: आणि ताबडतोब त्या टायमाला काय केलं मग धुळवा देवाना?
0: येताळ कंकाळदास होत, संख्येला घेतली.
1: आणि देवाना मग त्या टाकताला काय केलं बरं का?
0: अरे निघून

0: तेव्हा
1: काय केले बरं का देवाघरच्या देवांगणाशी बरे का
0: आणि ताबडतोब बालगंग राहून जे आहे ते आंघोळ अष्टन करीत असताना
1: लग्न आंघोळ अष्टन करीत असताना त्या टाइमला धुळोबा देवाचा घोडा त्या ठिकाणी गेला बरे का
0: धुळोबा देवाना नेत्रना पाहिलं नेत्रना देखलं
1: आपल्या बरे का बहिणी बरे का आंघोळ करीत आहे त्या म्हणून करता
0: ताबडतोब घोडा माग चालला
1: आणि खडकी बाला मारला आणि काय केले बरे का त्या टायमाला
0: वाशन फोलला आणि भोयर करून देव आली कल्या थडीचा पली कल्या थडीला देव निघून गेलेला देवा
1: तोपर्यंत का आंघोळ्या करीत असताना नगर त्या टायमाला बहिणी सिनेने बघितलं बरे का नेत्रना
0: नेत्रना पाहिलं नेत्रनं दिखलं काय म्हणताय घोड्यावरल्या दादा घोड्यावरच्या दादा
1: असं म्हणून हरळी मारल्या बरोबर धुळवा देवाना घोडा थांबविला बरे

0: त्याला काही ना भाजला देवा.
1: आणि काय केलं बरं का साजिनी बहिणीनी बरं का त्या टायमाला भोळ्या देवाला बरं काय विचारा लागली बरं का.
0: दादा म्हणले आला कुणी कुंड चाललाव कुणी गाड.
1: आलो बाई मी वरला कुंड चाललो बाई खाल्ला कड.
0: आणि जाहिरातीस कशा करता निघालेला देवा.
1: आणि माझी मूर्ती लोकात मधल्या तळात बरं का दामोसर दैत्य माजला ती मारण्यासाठी युद्ध करण्यासाठी चाललो बरं का.
0: असं म्हणून करताना त्या वेळेला सांगितल्याप्रमाणे
1: हो
0: जाई नव का जावा दादा म्हणली. आणि जे ती माझ्या घरी पाच घास भोजन करून जावा
1: असं मला बरोबर देऊ का.

0: काही नवाल झालं तेव्हा
1: एवढं सांगितल्याबरोबर दोघडे वरला दादानं ऐकून घेतला आणि आपल्या बहिणीच्या धर्माची बहीण म्हणून चालला बरे का
0: राजवाड्याला निघून गेला समोर सुप्याला पंचायती हेल झाला देवा
1: आणि गोंगड्याची पट्टी टाकली आणि त्या टायमाला धुळबा देव बसले बरे का
0: आणि इकडे सात जणी बहिणीने मनी ध्यानी विचार केलेला देवा
1: आणि बरं का काय केलं

0: घातलेला काय नवाल झाला देवा.
1: सातजणी बहिणीने बरं का सात मोठी साळी घातली आणि पेरायला सुरुवात केली बरं का.
0: आणि जय ती मुळी पिळी चालली माग उगवाय लागला.
1: आणि बायासांनी काय केलं बरं का, खुरपा हाती घेतला,
0: इळा हातामध्ये घेतला आणि त्या टायमाला साळी काढून वावरावर टाकून दिल्या महाराज.
1: आणि टाकून तिने बरं का त्या टायमाला काय केलं बरं का सातजणी बहिणीने,
0: नेमा प्रमाणे चुळून मुळून रास तयार केलेली आहे.
1: हो
0: नियमाप्रमाणे त्या वेळेला काय नवाजले काय कबदी केलेला आहे.
1: आता याला काय करावं लागेल बरं का, उकळात घालून मुसळ्यानं काढलेला बरं का, आपला दादा तर अन्न खात नाही बरं का.
0: म्हणून कीर्तना दोन्ही हात जोडलं चिमण्या बायाची आठवण केली.
1: आणि बरं का आठवी बरं का बहीण म्हणून चिमण्या बायाची आठवण केली बरं का. त्या टायमाला सातजणी बहिणीने बरं का देवा
0: चिमण्या बायानी भरारी मारली, ताबडतोब या वेळेला काय नवाल झालेला देवा.
1: सातजणी बहिणीच्या अंगणामध्ये येऊन बरं का त्या टायमाला काय झालं, अक्का ग काय कोणतं कोळं पडलं आणि काय चिंता पडली,
0: काय सांगायचं बाई म्हणली तुला शात्री वेळेला. ताबडतोब जी आहे ती चिमण्या बायानं एवढं रास तयार झालेले आहे, एवढं तांदूळ तयार करून द्या
1: असं म्हणल्यावर चिमण्या

0: चिमण्या बायानी म्हणे त्याने विचार केला, तांदूळ तयार केलं
1: आणि ताबडतोब काय केलं मग त्या टायमाला साजणी म्हणे बरं का,
0: बरारी मारून चिमण्या बाया झाडावर जाऊन बसल्या त्या वेळेला, म्हणून करता काय नवा झालेला देवा
1: आणि काय झाले बरे का
0: अशा तर वेळाला हो सुंबरानं म्हटलं आणि रूपाल दिलं आणि बाया निघून गेल्या,
1: निघून गेल्या बरे का त्या टायमाला,
0: सात जणी बहिणीने सात हांड घेतलं
1: हो,
0: तांदूळ बाईने भरून घेतलं
1: आणि पंचगंगेला निघून गेल्या बरे का,
0: गंगेला जाऊन दोन्ही हात जोडलं काय म्हणताय गंगा बाईला,
1: काय म्हणते त्या बरे का देवा त्या टायमाला,
0: असा बरे का गंगा माय ताबूड दुबजे हे ती नवसाला पावावा धावण्याला धावावा
1: म्हणून करता दुबळ्याला साय हो म्हणून करता
0: सुंबरा

0: अशी हादर वेळाला काही ना झालं महाराज.
1: आणि पंचविंगाला जाऊन साचणी बहिणीने बरं का ताटाला हंद नेला आणि पंचविंगाच्या वाळू मध्ये पुरलं बरी का.
0: आणि वाळू मध्ये पुरला आणि दोन्ही हात जोडला सूर्यनारायण बाप्पाला काय म्हणत आहे महाराज.
1: असा बरं का सूर्यनारायण बाप्पा बरं का त्या टायमाला बरं का रोज जरी 12 कळ्या तापत असतात आज 24 कळ्या तापलं पाहिजे बरी का.
0: असं सांगितल्या बरोबर नियमाप्रमाणे आज 24 कळ्या तापला गेला.
1: आणि बरं का पंचगंगे मधली बरं का वाळू तापले आणि त्या टायमाला हंड बरी का शिजले बरी का.
0: नियमाप्रमाणे जे आहे ती सात जणी बहिणीने काय विचार केला देवा
1: काय केलं बरी का देवा
0: हंड उचलून घेतलं त्या वेळेला निघून गेले त्या वक्ताला.

0: शेत्र वेळेला काही ना भरलेला देवा.
1: आणि बाया सुंदी बर का सात अंडे काढला आणि दुशीर लावला आणि बाया निघून गेल्या बर का आपल्या राजवाड्याला.
0: आणि ताबडतोब राजवाड्याला जाऊन हंडा टेकला काय म्हणत आहे बर का देवा.
1: काय म्हणते बर का आपल्या बंधू आला बर का धुळबा देवाला देवा बर का.
0: असाय बर का येताळ कंका दासुदा हो ताबडतोब जाया दादा आणि जय चिंचाच्या पानाची.
1: आणि बरं का काय केले बरं का साजनी बहिणी कोडे घातले बरं का धुळवा देवाला बरं का.
0: चित्ताच्या पानाची सूर्याच्या काड्याच्या पत्रवाळ्या तयार करायच्या
1: म्हणून करता असं सांगितलं बरं का त्या टायमाला धुळवा देवाला साजनी बहिणी बरं का.
0: चौदा पत्रवाळ्या चौदा धुरण महाराज
1: आणि तयार करायचे आणि ताबडतोब राजवाड्याला घेऊन यायचे आणि मग नंतर आपण जेवण करायची.
0: हरकत नाही म्हणून करता येताळ कंकाळ दासुदानी तेवढं ऐकून घेतलं
1: आणि बरं का पंचगंगेला जाऊन बरं का सूर्याच्या काड्या

0: शहाद्री वेळेला काय ना भाल झालेला देवा
1: आणि काय कवती केलं बरी का टाटा मला दुळवा देवा आणि येतात कंकाळ दासुदाने
0: दासुदाच्या बाळाने मना ध्यानाचा विचार केलेला आहे बरं का देवा
1: असा कोणता विचार केला बरी का दादा
0: आता आपण देवाला असली छटछुट बाप कशाला सांगायची
1: म्हणून कथा आपल्या पण दोघं जायचं आणि चिंचाची पाने आणि सूर्याच्या काड्या ताबडतोब घेऊन यायच्या
0: दोघा जणांनी मना ध्यानाचा विचार केला चिंचाच्या पानाचा भारा बांधला
1: आणि ताबडतोब तरी का आणि सूर्याचा बरका काड्याचा भारा बांधला
0: भारा बांधला नियमाप्रमाणे ताबड बालगंगेला निघून गेली
1: आणि बालगंगेला जाऊन तिने बरं का पत्रावळ्या तयार करायला सुरुवात केली
0: आणि सुरव्याची गाडी कुपसिली की चिंचेचं पान तुटून जायचं महाराज
1: आणि असं म्हणून तिने बरं का त्या टायमाला कोड पडला आणि चिंता पडली बरं का त्या टायमाला सूर्याच्या काड्या म्हणलं तर मोठ्या आणि चिंचेची पानं बारीक बारीक का
0: धुळूबा देवाला विचारायला लागली देवा म्हणली
1: आणि आता काय करावं लागल पत्रावळ्या तर तयार करायच्या आणि सूर्याच्या तर काड्या मोठ्या आहेत बरं का
0: म्हणून कीर्तनाला पत्रावळी कशी करायची म्हणल्यावर धुळूबा देव सांगतो कुणाला
1: बर का त्या टायमाला
0: सुरव्याची काडी भिजवायची काडी चिरायची बारी

छक होचे त्या वेळेला म्हणून गिरताना गुडी गेला मंदिराला काड कवल्यावर आणि बरका

0: अशात्र वेळेला काय ना वाजले काय कबुती केलेला देवा
1: काय केली तरी का दुळवा देवा ना
0: सांगितल्याप्रमाणे
1: हो
0: आणि जे ती हिंडाय लागली फिरायला लागली
1: आणि हिंडा लागली बरं का त्या टायमाला येताळ आणि कंकाळ बरं का आणि धुळवा देऊ बरं का चौकड फिरायला लागली बरं का
0: आणि येताळ कंकाळ दासूद आणि त्या दामूसर दैत्याच्या अंगावर हिंदत फिरत मोरल्या बाजूला गेली
1: आणि खडूकच आहे काय काय म्हणून सनी बरे का त्याच्या अंगावर तुडवीत चालली बरे का
0: तुडवीत जात असताना त्या वेळेला
1: आणि दामूसर दैत्याना उस्कारा घेतल्याबरोबर त्या उस्काराना बरे का नाकामध्ये जाऊन दुनीच्या दुनी अडकली बरे का येताळ आणि कंका
0: दासुदा त्याच्या बाळानी मध्ये खुडबुड करीत असताना
1: आणि बरे का शेमणामध्ये बरे का गुंडाळे आणि बरे का उस्कारा सोल्याबरोबर उस्काराच्या हातान केला लांब दूर जाऊन पडली बरे का
0: लांब जाऊन पडली अशा तरी वेळेला
1: आणि फुफुड्यात पडल्याबरोबर त्यांचा अंग बरे का घाण झाला बरे का त्या चिखला सारखं
0: घरपडून उठली बघायला लागली न्यायला लागली बाबा रे म्हणला
1: अरे बरं का येताळा
0: आता आपण घरी राहणार ना म्हणला आता ताबूड धुळबा देवाला जाऊन वागणी युवारणी सांगितली पाहिजे
1: आणि ह्या ठिकाणी बरे का त्या टायमाला बरं का दामूसर द्यायचा आहे म्हणून सांगायचं बरं का
0: आपली तर ताकद नाही बाबा मारण्याची म्हणून करताना
1: म्हणून करता येताळ कंका

0: विष्णु शंकर शंकर
1: आणि बर का आम्ही खडूकाचा गायक म्हणून करता त्याला तुडी तुडी त्याच्या मुंडक्यापर्यंत गेल्यावर ती झोपीत गाढ होता आणि त्या टायमाला बर का
0: आणि नियमाप्रमाणे बर का देवा
1: आणि त्यांना उस्करा घेतल्या रुबर त्या दुरीच्या नाकामध्ये बर का आम्ही दोघांच्या दोघ गेलो बर का
0: आणि उस्करा सोल्या बरोबर तीन कोस जाऊन पडलो गेलो
1: आणि पोपड्यामध्ये पडलो बर का आणि धडपडून उठायला गेल्यावर बरे बघ बर का त्या टायमाला अंग घाण झाले बर का
0: म्हणून कीर्तना बाबा म्हणला मला दाखवा त्या ठिकाणी
1: असं म्हणून सांगितल्यावर बर काय किड बर का येतात कंकळ भ्याय लागली आणि लांबूनच बोट करून धावायला लागली बर का देवा बर का त्या ठिकाणी आहे म्हणून
0: बाबा रे म्हणला आम्हाला जे होती त्या ठिकाणी येणं होणार नाही आता जे आता आम्ही हिकले इकडे आम्ही निघून जातो आमच्या आमच्या गावाला
1: म्हणून करता असं तो बजावण्यास सांगितलं बरोबर

केरप्पा बळीराम काळे आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या धनगरी ओव्या आपण ऐकल्यात. श्रोतेहो, यासोबत आजचा लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. रात्रीचे 8:45 होत आहेत. आता हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 9 वाजता विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: तो दोस्तों ये था आज के फनकार कार्यक्रम, केंद्रित था पार्श्व गायक मोहम्मद अजीज पर। तकनीकी सहयोग दिया वंदना ठाकुर ने और कार्यक्रम की प्रस्तुतकर्ता मनीषा जैन। अब दीजिए अपने दोस्त राजेंद्र त्रिपाठी को भी इजाजत। नमस्कार।
1: आज के फनकार।
2: FM वाहिनी 101.3 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केले आकाशवाणीचं धाराशिव केंद्र। श्रोत्यांहो, रात्रीचे 10 वाजले आहेत, तर प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या पत्रपरमाईश्वर आधारित कार्यक्रम हिंदी पत्रगीत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया सिंघम या चित्रपटामधील गीत। गायक कलाकार आहेत सुखविंदर सिंग, संगीतकार अजय अतुल यांचं, तर गीतकार आहेत स्वानंद किरकिरे। आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव, येथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ आणि सानिका घायाळ।

श्रोतो कार्यक्रमामध्ये ऐकूया पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगर येथून राजेश पाटील, राजदीप राजेश आणि राशी राजेश यांच्या मनपसंतीचं खलनायक या चित्रपटामधील अनंत बक्षी यांचं गीत. गायक कलाकार आहेत कविता कृष्णमूर्ती, विनोद राठोड, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते कार्यक्रमात ऐकूया पुकार या चित्रपटासाठी शंकर महादेवन आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं मजरू सुलतानपूर यांचं गीत. संगीतकार आहेत AR रहमान आणि या गीताची पसंती कळवली आहे फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड येथून रणजित कुमार थोरात, रितेश थोरात, आकाश थोरात यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमात ऐकूया मुक्काम हिप्पर सुगा तालुका उसा जिल्हा लातूर येथून शाखेर शेख, उस्मान शेख फौजी, बिस्लमा पी शेख आणि गदर शेख यांच्या मनपसंतीचं प्रेमरोग या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं पंडित नरेंद्र शर्मा यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोते, कार्यक्रम आता ऐकूया अग्निपथ या चित्रपटातील गीत, आणि या गीताची पसंती कळवली आहे मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथून तानाजी खेमलापुरे आणि धनाजी खेमलापुरे यांनी.

श्रोतेहो, हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया ठाणेदार या चित्रपटासाठी व पिलहरी आणि अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं हिंदीवर यांचं गीत. संगीतकार आहेत पिलहरी आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत सुंदरखेड राजमतानगर बुलढाणा येथून नरेंद्र नरावडे, ज्योती नरावडे आणि आकांक्षा नरावडे.

श्रोतो, कार्यक्रमात ऐकूया तेरे नाम या चित्रपटामधील सुखविंदर सिंग यांनी गायलेलं जलीस शेरवाणी यांचं गीत. संगीतकार आहेत साजिद वाजीद आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत गणेशपेठ पाथर्डी येथून अंबादास शिंदे आणि सौभाग्यवती संगीता शिंदे.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया सोल्जर या चित्रपटासाठी अलका याग्निक आणि कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीतकार आहेत अनुमलिक आणि या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत महादेव घाट अमलेश्वर येथून डोमन ठाकूर, सुमन ठाकूर आणि मिथिलेश ठाकूर.

0: श्रोतो, हिंदी पत्रगीत या कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया जिंदगी नामिले की दोबारा. या चित्रपटासाठी फरहान अख्तर, ऋतिक रोशन आणि अभय देओल यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीत आहे शंकर एहसान लॉय यांचं. या गीताची पसंती कळवणारे श्रोते आहेत जांभरून तालुका हरदापूर येथून दुर्गाचा जोशी, गंगाधर जोशी आणि संजय जोशी.
1: तुम्ही

जिंदगी ना मिले की दोबारा या चित्रपटामधील गाणं आपण ऐकलं. या गीतासोबतचा हिंदी पत्रगीत हा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. रात्रीचे 11 वाजत आहेत. आता हिंदी बातम्या आणि त्यानंतर 11:05 इंग्रजी बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.